0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप थिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे फणस। अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त असा हा फणस, या वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। मित्रांनो, फणस म्हटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते। उन्हाळ्यात बाहेरून काटेरी पण आतून मऊ आणि चवीने मधुर गरांनी युक्त असणारा असा हा फणस सर्वत्र सहज बघावयास मिळतो। विशेषतः कोकणातून हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असते। मोरेसी कुळातील हा सदाहरित वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेट्रोफायलस असे आहे। मराठीत फणसाला फणस असेच म्हणतात। हिंदीमध्ये कटहल, कटहर, कंठल, चक्की आणि पणस असे म्हटले जाते। फणसाचे संस्कृत नाव कंटकफल, कंटकाल, पणस, जगनेफल, पलस आणि फणस असून इंग्रजी भाषेमध्ये जॅकफ्रूट असे म्हणतात। गुजराती भाषेत वणस तर कानडी भाषेत कुज्जा, तागे, पणस, हलसू आणि हलानिया असे म्हटले जाते। फणस हा वड, अंजीर, उंबर, पिंपळ इत्यादी वृक्षपतींच्या जातकुळीतील आहे। फणसाचे मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे मानतात। आशियातील भारत, बांगलादेश, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया व इंडोनेशिया तसेच आफ्रिकेतील युगांडा, मॉरिशियस आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील इत्यादी देशांमध्ये फणस लागवडीखाली आढळतो। भारतात दक्षिण भागातील किनारी प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथे त्याची लागवड केली जाते। आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकणात याची लागवड

वरून चकचकीत तरखाली फिकट रंगाची असतात। आकाराने लंबगोल व गुळगुळीत असतात। फुले एकलिंगी असून नर व मादी फुले वेगवेगळ्या फुलोरांमध्ये येतात। फळे मोठी असतात, गोल किंवा लंबगोल आणि बाहेरून काटेरी असतात। फणसाचे संयुक्त फळ हे अनेक फुलांपासून तयार झालेले असते, याला सरसाक्ष असे म्हणतात। फळे झाडाच्या मुख्य खोडावर आणि फांद्यांवर येतात। ही फळे आकाराने मोठी व वजनदार असतात। सुरुवातीला हिरवे असणारे फळ पिकले की पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे दिसते। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे फणस। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे, तसेच फणसाची वेगवेगळ्या भाषेतील नावे आणि फणसाच्या झाडाचे वर्णन देखील बघितलेलेच आहे। आता आपण फणस ह्या फळाची विस्ताराने माहिती घेऊया। फणस हे फळ इतर फळांच्या तुलनेत आकाराने फार मोठे असते। फणसाच्या ह्या आवरणाला चार खंड असे म्हणतात। चार खंडाला काट्यासारखी अनेक टोके असतात, याचमुळे फणस बाहेरून काटेरी आणि खडबडीत असतो। फळाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो, त्याला पाव असे म्हणतात। या पावालाच अनेक गरे लागलेली असतात। एका गऱ्यामध्ये एक बी असते, तिला आठोळी असे म्हणतात। फळाच्या टोकाला आलेल्या गऱ्याला टेंभळी म्हणतात। छोट्या फणसाला जे कच्चे असते त्याला कुईरी असे म्हटले जाते। कुईरी फणस भाजी, भजी आणि कोफ्ते यासाठी वापरतात। फणसाच्या मुख्य जाती म्हणजे बरका आणि कापा, परंतु आजकाल विलायती फणस आणि अन्य जातीचे फणसही बाजारात बघावयास मिळतात। बरका फणस, ह्या फणसाची गरे नरम, बिळबिळीत, कमी गोड व सपक असतात। बरका फणस प्रामुख्याने कोकणात आढळून येतो। ह्याची गरे काप्याच्या गरांपेक्षा चिकट असतात। ह्याचे काटे आखूड व पसरट असतात। कोकणात ह्या प्रकारच्या फणस गऱ्याचा रस काढून तो तांदूळाच्या रव्यात मिसळून त्यापासून सांदणे म्हणजेच गोड इडली हा पदार्थ करतात। कापा ही फणसाची जात बरक्यापेक्षा जास्त गोड, कडक, खुसखुशीत व रुचकर असते। ह्या फणसावरील काटे चपटे, लांबट व निमुळते असतात। कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो। फणसाची ही जात बरक्यापेक्षा कापायला सोपी असते। आता विलायती व अन्य फणस। कापा बरक्याप्रमाणेच विलायती फणस ही सुद्धा एक फणसाची जात आहे। या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात। तामिळनाडूत लागवड होणारा फणस रुद्राक्षी म्हणवतो। त्याची फळे लहान व सालींवर कमी काटे असतात। श्रीलंकेतून सिंगापुरी नावाचा एक प्रकार भारतात आलेला आहे। याची फळे फणसाच्या हंगामापेक्षा वेगळ्या हंगामात येतात। या व्यतिरिक्त सकल्या, नीर आणि उगुळ याही फणसाच्या कमी प्रचलित असलेल्या काही अन्य जाती आहेत। मित्रांनो, यानंतर फणसाची लागवड। फणसाची लागवड महाराष्ट्रातील कोकण भागात होते, तसेच देशावर व घाटावरही फणस आढळून येतात। फणसाची लागवड सपाट जमिनीवर चौरस पद्धतीने करतात। फणसाच्या रोपांची अथवा कलमांची लागवड 10 बाय 10 मीटर अंतरावर करतात। लागवड साधारणतः पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्यामध्ये करतात। पावसाळ्यात कलमाजवळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

0: मला की नाही कोकणात जायला खूप आवडतं। मला पण लाल लाल मातीत खेळायचं, समुद्रात डुंबायचं, वाळूचे किल्ले करायचे आणि आंबे खायचे। आणि टीना, कोकणात फणस सुद्धा असतात हो की?
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे फणस। विश्रांतीपूर्वी आपण फणसाचे फळ, फणसाच्या जाती आणि लागवड याबद्दल माहिती घेतलेली आहे। आता ह्यानंतर आपण फणसाचे आरोग्यदायी फायदे कोणते याबद्दल बोलूया। मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना फणस आवडत नाही, परंतु फणस खाल्ल्यास कसे आणि कोणते फायदे होतात हे तुम्हाला माहित आहे का? होय, फणस आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे। फणस चवदार तर असतोच, परंतु आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतो। फणस हे भाजी आणि फळ या दोन्ही प्रकारे वापरले जाते। फणसामध्ये जीवनसत्व अ, क व B6 असून पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम तसेच फॉलिक ऍसिड, थायमिन, केरोटीन, रिबोफ्लेविन आणि नायनिन यांचे खूप सारे गुणधर्म असतात। फणसामध्ये प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात। फणसामध्ये असलेले जीवनसत्व अ डोळ्यांसाठी व जीवनसत्व B6 हे मेंदूसाठी उपयुक्त असून जीवनसत्व क अंगातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते। याच कारणासाठी डॉक्टर किंवा वैद्य बऱ्याच वेळा फणस खाण्याचा सल्ला देतात। फणस हे पौष्टिक असल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते। फणसामध्ये प्रथिनांची मात्रा अधिक असते, त्यामुळे फणस खाल्ल्यास लवकर पोट भरते आणि जास्त भूकही लागत नाही। सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकवतात, यामुळे सांध्यावरील सूज कमी होऊन आराम मिळतो। मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी फणसाच्या पानांच्या रसाचं सेवन करावं। फणसात असलेल्या पोटॅशियममुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते। मित्रांनो, थायरॉइडची समस्या असणाऱ्यांसाठी फणस फायदेशीर ठरतो। यात असलेल्या सूक्ष्म खनिज आणि लोहामुळे चयापचय क्रिया सुधारते। व्हायरल इन्फेक्शनवरही फणस उपयुक्त आहे। फणसाचा चीक शरीरावरील गाठींवर लावल्यास गाठ जिरून जाते, तसेच या चिकामुळे अंगावरील सूजही उतरते। दररोजच्या सेवनाने शरीरातील साखर देखील नियंत्रित राहते। मंडळी, आता आपण स्वयंपाकघरातला फणसाचा वापर याबद्दल थोडे बोलूया। कच्चा फणस याची भाजी करतात। अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेज करता ऑप्शन समजतात। भाजीशिवाय फणसाचं लोणचं, भजी, कोफ्ते हे देखील करतात। पिकलेल्या फणसाचे गरे आपण सर्वजण आवडीने खातो। तसेच सांजणे किंवा सांदणे म्हणजेच फणसाची इडलीही केली जाते। फणसाची गरे तळून त्याचे वेफर्स करतात। फणसाची साठे म्हणजेच उन्हात वाळवून फणस पोळ्या केल्या जातात। पावेची म्हणजेच फणसाच्या फळाच्या आतल्या दांड्याची भाजी देखील करतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
2: आनंदाचे सुर, पुण्याचा नाद, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश राहो, खुशियां बांटो।

नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे फणस। आणि विश्रांती पूर्वी आपण फणसाचे आरोग्यदायी फायदे तसेच स्वयंपाक घरातील पाककृतींसाठी फणसाचा वापर कसा केला जातो याबद्दल माहिती घेतलेली आहे। मित्रांनो, आपण फणसाच्या गरांचा, पानांचा, खोडाचा, चिकाचा आपल्या आरोग्यासाठी वापर करतोच, परंतु या सर्वांबरोबरच फणसाच्या बिया सुद्धा तेवढ्याच फायदेशीर आहेत। शारीरिक आरोग्यासाठी आपण ह्या बिया रोज खाऊन बघू शकता, कारण या चवीला जेवढ्या छान असतात तेवढ्याच त्या औषधी गुणांनी देखील युक्त असल्याने लहान थोर सर्वांच्या आवडीच्या आहेत। आता आपण ह्याच आठड्यांचे म्हणजेच फणसाच्या बियांचे काही फायदे बघूया। फणसाच्या बिया जर नियमितपणे आपण खाल्ल्या तर मानसिक ताणतणाव कमी होऊन अंगातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच अनेक रोगांपासून आपला बचाव होतो। आपले शरीर आरोग्यदायी ठेवायचे असेल तर फणसाच्या बिया मीठ टाकून उकळून सोलून खाव्यात। फणसाच्या बिया म्हणजेच आठळ्या चविष्ट व पौष्टिक असल्याने ते भाजून देखील खातात। फणसाच्या आठळ्यांना वाळवून त्याचे चूर्ण तयार करतात। हे चूर्ण मधात मिसळून त्याचा फेस पॅक तयार करतात। तो चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग निघून जातात। फणसाच्या बिया सुकवून दळून त्याच्या पिठाचे थालीपीठ किंवा भाकरी बनवतात। हे पीठ खूपच पौष्टिक असते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो। बऱ्याच भाज्यांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असते। फणसाच्या आठळ्या कुठल्याही रूपात म्हणजेच उकडून, भाजून, वाळवून खाल्ल्याने ही कमतरता भरून निघते। ह्या आठळ्या आपण प्रवासातही सहज नेऊ शकतो। आठळ्या रोज थोड्या थोड्या प्रमाणात खाल्ल्यास शक्ती मिळते व थकवा निघून जातो, रक्ताची कमतरताही भरून निघते। ह्या आठळ्यांचा वापर आपण बिर्याणी आणि पुलावत देखील करू शकतो। फणसाच्या बियांमध्ये आयर्न आणि प्रोटीनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे, याच कारणाने ते लहान मुलांना खायला दिले जाते, त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक वाढ छान होते, हाडे बळकट होतात, मेंदूचे कार्य देखील सुधारते, तसेच स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते। ज्यांची खूप अंग मेहनत होते त्यांना आणि खेळाडू म्हणजेच जे कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट, मलखांब यासारखे मैदानी क्रीडेचे प्रकार नियमित करतात, त्यांनी दररोज फणसाच्या आठळ्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन आपल्या आहारात करावे। त्यामुळे ताकद व एनर्जी लेवल वाढतेच, परंतु त्याचबरोबर शरीर देखील बलदंड व दणकट होते, शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, तसेच ताप, सर्दी, खोकल्यावरही आठळ्यांचे चूर्ण उपयोगी पडते। मित्रांनो, यानंतर फणसाचे अन्य उपयोग बघूया। फणसाचे लाकूड जॅकवूड या नावाने प्रसिद्ध असून ते उत्तम प्रकारचे टिकाऊ दर्जाचे असून ते खेळणी, तंबोरा आणि विणेसारखी वाद्ये, उच्च प्रतीचे फर्निचर, कोरीव काम असलेल्या शोभिवंत वस्तू, लाकडी पिंजरे, खोकी इत्यादींसाठी वापरतात। या झाडाला वाळवी लागत नाही। काळ्या मिरीचा वेल आधारासाठी बऱ्याचदा फणसावर चढविला जातो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे फणस। विश्रांतीपूर्वी आपण फणसाच्या बियांचा उपयोग आणि फणसाच्या झाडाचे अन्य उपयोग याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या भागात येऊन पोहोचलेलो आहोत। आता नेहमीप्रमाणे काही आवश्यक सूचना। मित्रांनो, तसे पाहिले तर फणस खाल्ल्याने किंवा फणसाच्या कोणत्याही भागाच्या उपयोगामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही, त्यास कुठलेही वैज्ञानिक कारण देखील नाही। परंतु आपणास जर वातरोग असेल तर याचे सेवन करू नये। फणस कफवर्धक असल्याने सर्दी खोकला असेल तर फणस खाण्याचे टाळावे। फणसाची गरे खाल्ल्यानंतर त्यावर विड्याची पाने खाऊ नये, ते आरोग्यास हानिकारक आहे। गर्भवती महिलांनी व नवजात बालकांच्या मातांनी फणस खाण्याचे टाळावे। तसेच कोणत्याही रोगावर आपणास फणसाचे पान, साल, खोड, चीक यांचा उपाय करावयाचा असल्यास तो डॉक्टरी किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावे, हे केव्हाही हितावह ठरते। तसेच मित्रांनो, तुम्हाला फणसामुळे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी उत्पन्न झाली तर त्याचे सेवन त्वरित बंद करा आणि लगेचच डॉक्टरांकडे जा। तर मंडळी, याबरोबरच आपली फणस या वृक्षाबद्दलची संपूर्ण माहिती येथेच पूर्ण होत आहे। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: आएगो आएगो आएगो, ये क्या हो गया तेरे पीछे दिल ये तबाह हो गया, जी में आता है कि तुझे देखूं भी नहीं, पर क्या करूं ये दिल जो फिदा हो गया, हाय क्या करूं ये दिल जो फिदा हो गया, आएगो आएगो आएगो ये क्या हो गया,
1: आएगो आएगो आएगो ये क्या हो गया,
0: आएगो आएगो आएगो ये क्या हो गया,
1: आएगो आएगो आएगो ये क्या हो गया,
0: आएगो आएगो आएगो ये क्या हो गया।
2: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा, कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत।
3: अश्विनी ये ना,
2: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं हसणं आणि स्वप्न पाहणं।
4: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे,
2: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत।
5: दादी भोळी माझी आई, सुखाची कुसा ओली,
2: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते, आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, हा कार्यक्रम जो आपण ऐकत आहात तो आहे बात पुराणी बडी सुहानी, आणि हा कार्यक्रम आपल्याला खूप आवडतो असं तुमच्याकडून येणाऱ्या मेलवरून आम्हाला कळत असतं. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण जुने चित्रपट आणि त्याचं संगीत यावर गप्पा मारत असतो. आज देखील आपल्याशी गप्पा मारायला एक मान्यवर व्यक्ती आलेली आहे आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. मित्रांनो, चित्रपट हे कायम दिग्दर्शकाचं माध्यम समजलं जातं. या दिग्दर्शकाचं बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये केवढं महत्व आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. यातीलच एक ख्यातनाम दिग्दर्शक होते आपल्या हिंदी सिनेमामध्ये, गुरुदत्त. ह्या गुरुदत्त यांचा कालावधी जर तुम्ही पाहिला तर उन्हापुरा एक 10-12 वर्षाचा कालावधी होता, पण या 10-12 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची अवीट छाप आपल्या सिनेमा सोडून गेलेले आहेत. त्यांचं प्यासा असेल, कागज के फूल असेल किंवा बीबी और गुलाम, हे सिनेमे म्हणजे भारतीय हिंदी सिनेमातले माइलस्टोन असे सिनेमे आहेत. मित्रांनो, काळ जसजसा पुढे चाललाय तसं गुरुदत्तच्या सिनेमाची चर्चा आणि त्याबद्दल विचार करणं आणखी सुरू झाली. जगातल्या उत्तमोत्तम विद्यापीठामध्ये गुरुदत्त यांच्या चित्रपटांवर अभ्यास केला जात आहे. आपल्या भारतात देखील यावर भरपूर संशोधन चालू आहे. गुरुदत्त गेल्यानंतर हा 50-55-60 वर्षांचा कालावधी आहे ज्यामध्ये आपण गुरुदत्तच्या चित्रपटांचा परत एकदा अभ्यास करतो आहोत. आणि असाच प्रचंड अभ्यास करून ज्यांनी गुरुदत्त यांच्यावर एक अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हे पुस्तक लिहिलं ते श्री कृपाशंकर शर्मा आपल्या सोबत आहेत. या पुस्तकाची आवृत्ती 2010 साली प्रकाशित झाली होती आणि काही दिवसातच देखील आली. आपल्या मराठी सिनेमातील पुस्तकांना असं भाग्य फार कमी वेळेला लागतं की त्याची दुसरी आवृत्ती देखील लवकरच ती देखील संपूर्ण लागते. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं कृपाशंकर शर्मा यांचे मनापासून स्वागत करतो. शर्माजी, वेलकम टू अवर शो.
1: नमस्कार
0: शर्माजी. मी आता म्हटल्यासारखं की आपलं गुरुदत्तवरचं पुस्तक अगदी जनमानसात खूप लोकप्रिय झालेलं आहे. 2012 साली हे पुस्तक प्रकाशित झालं आणि या प्रकाशन सोहळ्याला मी देखील उपस्थित होतो आणि गुरुदत्त यांचे चिरंजीव यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं होतं.
1: हो हो,
0: अरुण दत्त यांच्या हस्ते. तर आज आपण गुरुदत्त, आज आणि उद्या आपण गुरुदत्त यांच्याविषयी बोलणार आहोत, त्यांच्या संपूर्ण कालखंडाविषयी बोलणार आहोत. तर शर्माजी, मला सुरुवातीला असं सांगा, गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 सालचा बरोबर आहे. तर यांचं जडणघडण नेमकं कसं झालं गुरुदत्त याबद्दल काय?
1: हा, मी असं आहे की गुरुदत्त यांचा जन्म बंगलोर मध्ये झाला.
0: बर.
1: आणि गुरुदत्त यांच्या मातोश्री वासंती पदुकोण या 16 वर्षाच्या असताना गरोदर होत्या आणि एका ज्योतिषाने त्यांना सांगितलं की तुझ्या पोटी एक चांगला मुलगा जन्माला येईल.
0: अरे वा.
1: आणि तो तो संपूर्ण जगात त्याचं नाव होईल आणि तो तुमच्या कुटुंबाला सांभाळेल असा एक
0: भविष्यवाणी त्यांनी केली.
1: आणि त्या अगदी 16 वर्षाच्या असल्यामुळे ते लाजून घरात पळून गेल्या अशी एक कथा त्यांनी स्वतःच सांगितलेली आहे. तर पुढे गुरुदत्त यांच्या यशाच्या कारकिर्दीला दोन गोष्टी निर्णायक ठरलेल्या आहेत. एक म्हणजे त्यांचं उदयशंकर यांच्या नृत्य अकॅडमीत त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि दुसरी गोष्ट पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत त्यांनी केलेली उमेदवारी. त्या दोन गोष्टी त्यांच्या जीवनात निर्णायक ठरल्या आणि हीच त्यांची खरी त्यांच्या कला जीवनाची शिदोरी आहे. तर त्यातला महत्वाचा भाग जो आपण समजून घ्यायला हवा तो असा आहे, उदयशंकर यांच्या नृत्य अकॅडमीत स्वरूप कसं होतं. तर त्याचं स्वरूप म्हणजे एक आश्रम जसा असतं ना पूर्वीच्या काही आश्रम, गुरुकुल पद्धतीचा आश्रम आणि आधुनिक कार्यशाळा असं कंबाईन असं रूप होतं. आणि एक 20 एकर मध्ये ती संपूर्ण अकॅडमी उभी होती आणि त्याच्यामध्ये अनेक दालनं होती, स्टेज होतं नृत्यासाठी, प्रॅक्टिससाठी, नंतर वेशभूषेसाठी दालनं, असं सुंदरपैकी मोठं असं क्रिएटिव्ह असं छानपैकी ते संस्था होती. आणि महत्वाचं म्हणजे उदयशंकर हे त्यांच्या नृत्य अकॅडमीचं महत्वाचं ध्येय असं होतं की माझ्याकडे प्रत्येक जण हा उत्तम कलाकार तर झालाच पाहिजे, शिवाय तो उत्तम माणूस म्हणून घडला पाहिजे असं त्यांचं मत होत. आणि तेच ते म्हणायचे की नुसतं नृत्यकार घडवणं एवढंच माझा उद्देश नाहीये, तर प्रत्येकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं ते म्हणायचे. आणि महत्वाची गोष्ट दुसरी एक ते सांगायचे की पारंपरिक नृत्यामध्ये तुम्ही जरूर प्रवीण व्हा, पण आधुनिक विषयावर जर तुम्हाला नृत्य बसवायचं असेल तर परंपरेपासून पूर्ण स्वातंत्र्य घेऊन आपल्या कल्पना शक्तीद्वारा नृत्याचा आविष्कार करा.
0: वा, म्हणजे आधुनिक आणि पौराणिक असे दोन्ही संगम तिथे होता.
1: तर त्या काळी सुद्धा उदयशंकर यांना बरेच त्यांना टीका सहन करावी लागली की ही आपली परंपरा मोडणार आणि यात काहीतरी हा भलतच भेद घालतोय असं वाटायला लागलं होतं त्यावेळी. तरी सुद्धा त्यांनी ती जी काही पॅरिसमध्ये वगैरे जे शिकून आले होते की आधुनिक नृत्य कशी सादर करावी स्टेजवर, त्या तर मुख्यत्वे गुरुदत्तने हा विचार त्यांच्यापासून घेतलेला आहे. महत्वाचं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही परंपरेपासून स्वातंत्र्य घेऊन आपली कला ही विकसित करता येते आणि ती धाडसाने केली पाहिजे. जसं आता आपण बॉलिवूडमध्ये म्हणतो की हा बॉलिवूड डान्स आहे, तर बॉलिवूड डान्साचा अर्थ की जुने जे काही डान्स परंपरेचे हावभाव कुठे कथकलीतनं घेतलेलं कुठून इकडनं घेतलेलं हे सगळं वापरून आधुनिक काहीतरी करणं म्हणजे ही जी परंपरा मोडण्याचं काम आहे ना हे गुरुदत्त यांनी आपल्या चित्रपटातून पुढे जाऊन विचारपूर्वक केलं. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातून नृत्य आणि संगीत प्रत्येक गोष्ट एक वेगळं पण घेऊन आलेली आहे.
0: बरोबर,
1: त्या दृष्टीने उदयशंकर यांचे अकॅडमिक हे जे शिक्षण त्यांना स्वतंत्र विचार करण्याची जी वृत्ती त्यांच्यामध्ये बनवली गेली की आपण वेगळं काहीतरी कलेमध्ये केलं पाहिजे हा विचार त्यांना तिथे उदयशंकर यांच्याकडे मिळाला आणि ते एक कलाकार घडले. आपण नेहमी काय म्हणतो की उदयशंकरकडे नृत्य शिकले याच्यापेक्षा त्यांनी जो एक लिबर्टी घेणे परंपरेपासून लिबर्टी घेण्याचा जो विचार आहे आपण त्यातनं स्वातंत्र्य घेऊन काहीतरी स्वतंत्र केलं पाहिजे धाडसाने आणि त्याला कोणीही टीका केली तरी असू द्यावं असं त्यांची भूमिका आहे. हे ते मुख्य धागा त्यांना तिथे सापडलेला आहे, तो त्यांनी पुढे चित्रपटात राबवल्यामुळे त्यांचं वेगळं कॉन्ट्रीब्युशन झालं चित्रपटामध्ये.
0: बरं, आता उदयशंकर यांच्या नृत्य अकॅडमीतून त्यांनी प्रवेश केला आपल्या पुण्याच्या प्रभात चित्र कंपनीमध्ये.
1: हो हो,
0: प्रभात मधले त्यांचे दिवस कसे होते गुरुदत्त?
1: प्रभात मध्ये एक मुख्य म्हणजे प्रभात हे शिस्तीचं होतं आणि त्यांना बाबुराव पै यांनी प्रभात मध्ये 3 वर्षाचा नृत्य दिग्दर्शनाचा करार करून घेतला प्रभात मध्ये आणि त्या ठिकाणी ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राहिले. मग विश्राम बेडेकरांच्या लाखाराणीत त्यांनी छोटीची भूमिकाही केली आणि त्यांच्याकडे सहाय्यक म्हणूनही राहिले. याशिवाय डी डी कश्यप यांच्या चांद चित्रपटामध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि पी एल संतोषींच्या हम एक है या हिंदू मुस्लिम ऐक्यावरच्या चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आणि नदिया किनारे मोरा गाव या गाण्याचं नृत्य दिग्दर्शनही त्यांनी केलं.
0: मला वाटतं या सिनेमाचा नायक देवानंद होता.
1: देवानंद होता हम एक है चा नायक देवानंद.
0: या दोघांची चांगली मैत्री तिथे
1: तिथे मैत्री झाली.
0: आणि यांचा आणखी एक मित्र रहमान हा देखील प्रभात मध्ये त्यांना भेटला.
1: रहमान हे त्यांच्या ठिकाणी आणि पुढे त्यांनी शेवटपर्यंत गुरुदत्त यांना सहाय्य केलेलं आहे सगळं मंडळी. आणि प्रभातची ही शिदोरी त्यांना फार आयुष्यभर उपयोगी पडलेली.
0: आणि देवानंद आणि गुरुदत्त यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं होतं, मैत्रीचं नातं होतं आणि या नात्याला जागत देवानंद बाजी नावाचा सिनेमा यांना दिग्दर्शन पहिल्यांदा दिला. तर त्यापूर्वी थोडासा संघर्षाचा काळ यांना आला होता त्यांच्या आयुष्यामध्ये, तो कालखंड काय होता नेमका?
1: काय झालं की 1947 पर्यंत ते प्रभात मध्ये राहिले आणि प्रभात सोडून ते पुन्हा करार संपल्यावर पुन्हा मुंबईत गेले. पण त्या ठिकाणी जसं उदयशंकर नृत्य अकॅडमी बंद पडल्यानंतर सुद्धा त्यांना खूप अशी निराशा आली की आपल्या नृत्याला काहीच आता पुढे स्कोप नाहीये. तिथे एक निराशा होती आणि तर प्रभात मधनं परत आल्यानंतर सुद्धा त्यांना कुठेही काम मिळालं नाही आणि मग त्या फ्रस्ट्रेशन त्या काळामध्ये त्यांना एक तीव्र जाणीव झाली की कलावंताला फारशी किंमत नसते आजच्या समाजामध्ये. तर म्हणून त्यांनी त्या तोच कलावंताच्या जीवनावरचा कश्मकश नावाचा एक सहा पानी कथा लिहिली, तीच पुढे त्यांनी प्यासामध्ये वापरलेली आहे.
0: अरे बापरे, प्यासाचं मूळ हे 1958
1: या ठिकाणी ती, आणि कश्मकश नावाची जी कथा त्याची सहा पानं अरुण दत्तकर यांच्याकडे अव्हेलेबल आहे.
0: बरं,
1: छान पैकी आहे. तर त्यावेळेला ते इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांचे बंधू आत्माराम आणि हे मिळून त्यांनी असं ठरवलं होतं की माटुंगा किंवा या भागामध्ये आपण एक पुस्तकाचं दुकानच सुरू करावं का काय, अशा निराशेच्या अवस्थेत ते होते. परंतु त्यांच्या आईनी आणि प्रयत्न करून बाबूराव पैंनी आणि त्यांचे बीबी बेंगल म्हणून जे त्यांचे चुलके होते त्यांनी त्यांना पुन्हा बाबूराव पैंकडनं हे करून सिनेमामध्ये मोहन चित्रपटासाठी त्यांना संधी मिळवून दिली. तसंच अमिया चक्रवर्ती कडे गर्ल्स कॉलेज गर्ल्स चित्रपट त्यांना करायला मिळाला, त्याच्या ठिकाणी सहाय्य. आणि ज्ञान मुखर्जींचा संग्राम चित्रपट यासाठी त्यांनी सहाय्य केलं.
0: ज्ञान मुखर्जींचा त्यांच्यावर भरपूर पकडा होता सुरुवातीच्या. पहिला जो सिनेमा म्हणजे यांचा तसा नौकेतनचा पहिला आफ्टर फार यश मिळालं, पण नौकेतनच्या सिनेमाला खरी जी व्हॅल्यू आली त्या सिनेमाला यश मिळालं. तो आता
1: बॅनरला यश गुरुदत्त यांनी मिळवून दिला
0: आणि तो सिनेमा गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता. बाजीच्या दिग्दर्शनातले काय बारकावे तुम्हाला सांगता येतील?
1: हा, बाजीच्या दिग्दर्शनामध्ये त्यांनी बरं का ज्याला लयबद्ध एडिटिंग असा एक प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये वापरला की त्याच्यामध्ये क्लायमॅक्सचा जो एक सीन आहे आणि त्याच्यात नृत्य होतं की सुनो गजर क्या गाया, आणि ते त्या नृत्यामधनं ती नायिका देवानंद सूचित करत असते की

0: क्राईम थ्रिलर मधला.
1: मला वाटतं शर्माजी 1951 साली त्यांनी इतकी छान दिग्दर्शन करून हा चित्रपट यशस्वी करून दाखवला. इथे गाणं पण ऐकत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण श्रोत्यांनो आपण ऐकत आहात बात पुरानी बडी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर. भेटूयात लवकरच.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता ब्रेकमध्ये आपण बाजी या चित्रपटातील एक गाणं ऐकलं. आता बाजी नंतरचा कालखंड आपण पाहणार आहोत. शर्मा जी, यानंतर जाल नावाचा एक सिनेमा आला होता, ज्याला गोव्याची गोव्याची पार्श्वभूमी होती.
1: पार्श्वभूमी हा सुद्धा क्राईम थ्रिलरच होता बरोबर. आणि यात देवानंद जो निगेटिव्ह कॅरेक्टर होता की तो स्मगलर वगैरे दाखवलेला आहे त्या चित्रपटात. पण हा त्या मानाने खूप यशस्वी झाला नाही, कारण काही काही पात्र रचना व्यक्तिरेखा या कमकुवत घडल्या गेल्या. त्याच्यामध्ये अरेबियन माणूस दाखवलाय वगैरे वगैरे, पण ते इतकं कमकुवत झालं की ते फारसं यशस्वी झालं नाही.
0: पण सत्यजी वर्मन यांची गाणी या सिनेमातली अजून देखील लोकप्रिय
1: गाजलेली आहे. त्याविषयी बरोबर, त्याविषयी सांगता येईल की असं आहे की जाल चित्रपटाला जी गोव्याची पार्श्वभूमी होती ती, तर त्या दृष्टीने गुरुदत्त तसे खूप धाडसी होते. त्यांनी एस डी बर्मन यांना सांगितलं की गोव्यावरची जी गाणी आहेत ते आपले एन दत्ता करतील बरं का, आणि उरलेले गाणी तुम्ही करा. गोवा पार्श्वभूमीचे जे काही लोकसंगीत वापरणार आहोत ते आपण हे करूया. तर थोडस एस डी बर्मन यांना थोडासा हा सेटबॅक वाटला मग, परंतु ते त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आतमध्ये आपल्या पत्नीला विचारायला गेले की ह्या गुरुदत्त म्हणतो हे आपण ऐकायचं का. तर त्यांच्या पत्नीने सल्ला दिला की नाही, तुम्हाला ते गोव्याचं पार्श्वभूमीचं लोकसंगीताचं जमणार नाही, तुम्ही दुसरी गाणी करा त्यातली. तर त्या पद्धतीने ते आणि हे ठरवलं ते, आणि त्याप्रमाणे बाकीची गोव्याच्या पार्श्वभूमीची गाणी दत्तांनी कव्हर केली. आणि महत्वाचं गाणं जे जालमध्ये गाजलेलं गाणं ये रात्री चांदनी फिर कहा, हे उत्तम गाणं तयार केलं. तर हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर स्वतः गुरुदत्त म्हणाले की बघा, तुम्हाला मी म्हणत होतो ना की हे गाणी असे, पण तुमच्या ह्या जालचं तुम्ही जे गाणं केलं ह्या गाण्याला तोड नाही, या गाण्याचं तोडीचं गाणं तुम्ही करू शकला हे म्हणजे सांगत होतो. तर म्हणजे त्यांनी दोन्ही बाजूनी ते तुल्यबळ असं करून दाखवलं.
0: बरोबर बरोबर.
1: आणि एक
0: या चित्रपटात
1: एक सांगायची गंमत अशी आहे की एस डी बर्मन, म्हणजे मला व्ही के मूर्तींनी सांगितलं की एस डी बर्मन फक्त गुरुदत्तला घाबरत. ते म्हणाले या तरुण मुलाला मी फार घाबरतो, हा माझ्या कुठल्याही गाण्याच्या चालीला ही नो म्हणू शकतो म्हणतो. हो, हे त्यांना त्यामुळे ते म्हणले की ते स्वतः कौद्यांसाठी नौजवान बोट धरतो. पण गमत होती कारण गुरुजनचा गाण्याचा सेन्स वेगळाच
0: होता. सचिंदू वर्मा दिलेलं सर्टिफिकेट होते त्यांना. हो, यानंतर 1953 साली बाज नावाचा सिनेमा आला होता, ज्यामध्ये त्यांनी अभिनय देखील पहिल्यांदा केला होता.
1: हो, तर गुरुदत्त यांची अडचण काय असायची की ते पहिल्यांदा दुसऱ्या लोकांची निवड करायचे बरं का. बागसाठी त्यांनी देवानंद शेखर सज्जन या नट्यांचा पहिल्यांदा विचार केला होता
0: बरं.
1: पण ही माणसं काय दाद द्यायची मी वेळेवर येणार नाही वगैरे, आणि गुरुदत्त हा अजिबात पेशन्स नसायचा. त्यांनी जर सेटिंग राहील की माणसाची कलावंताची वाट पाहणं हे त्यांना सहन व्हायचं नाही
0: बरं.
1: तर ते वाट एक तास दीड तास वाट बघितली की सगळं सांगायचे की मीच मेकअप लावतो आता सुरू करतो अशा प्रकारे. तर त्या पद्धतीने त्यांनी ते धाडसाने बाज मध्ये पहिल्यांदा हे घेतलं. आणि तत्पूर्वी आपले के एन सिंग जे विलन होते ना, त्यांनी त्यांची स्क्रीन टेस्ट गुरुदत्त यांची करून घेतली बरं का. आणि गुरुदत्त नेहमी चष्मा वापरीत आणि ते चष्मा विरहित अशी त्यांची जी स्क्रीन टेस्ट घेतली आणि ते फोटो त्यांनी गीताबालीला दाखवले. गीताबाली ओळखूच शकली नाही. केन सिंग म्हणाला हे कोण आहे ओळखतो, हाच तुझा हिरो आहे म्हणले. आणि ते इंटरेस्टिंग असं ते गाणी मग ते बाज मध्ये हे झाले.
0: आणखीन बाज बद्दलची आठवण,
1: बाज बद्दल म्हणजे सांगायचं गुरुदत्त म्हणजे बाकीच्या त्यांच्या क्रूनी सांगितलेलं आहे की गुरुदत्त एवढे अकवर्ड चालण्यामध्ये अकवर्ड असायचे, म्हणजे थोडं बाईकी स्टाईलने चालायचे बरं का. त्याच्याकरता प्रभात मध्ये लोक मंडळी हसायची त्यांना बघून बरं का. पण त्यांनी स्वतःहून प्रयत्न करून बिन चष्म्यानी कॅमेरा पुढे काम करणे, स्वतःची चाल बदलणे, अतिशय हट्टाने त्यांनी कॅमेराकडे उभे राहून आपलं काम केलंय तर लोकांना माहिती नाही की त्यांनी सर्व अडचणींवर मात करत हा गुरुदत्त हा नायक बनलेला आहे.
0: अगदी बरोबर,
1: हे फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यावर मात करता येते आणि तो
0: बाद त्यांनी चेहऱ्याला रंग लावला पण त्यानंतर सिनेमा त्यांचा होता आरपार, हा मात्र अफाट यशस्वी झाला आरपार. आरपार बद्दल काय सांगाल तुम्ही, यातलं संगीत, यातली गुरुदत्ताची भूमिका आणि
1: हो असं आहे की आरपारच्या वेळेला त्यांनी स्वतःचा गुरुदत्त फिल्म नावाचा बॅनर पहिल्यांदा उभा केला. बरं का, हा त्यांचा पहिला म्हणजे गुरुदत्त बॅनरचा पहिला चित्रपट आरपार.
0: बरोबर.
1: आणि तत्पूर्वी काय झालं होतं की बादच्या दरम्यान त्यांना त्यांचा अब्रार अली हा लेखक सापडलेला होता अलग अलग, की त्याला एक दृश्य लिहायला दिले होतं त्यांनी जालमध्ये आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या माणसाला सिनेमाची दृष्टी आहे त्यामुळे याच्या पटकथा आपण घेऊया आणि त्यांना आपल्याकडे रुजू करून घेतलं आरपारसाठी. आणि आरपारची संपूर्ण पटकथा म्हणजे पटकथा खरी लिहिले निवंद घोष यांनी, जे बिमल रायचे निवंद घोष, पण संवाद स्वतः अब्रार अलींनी लिहिलेले आहेत आरपारचे. आणि संगीत पुन्हा ओपी मय्यर आणि मजरू. तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आणि स्वतः यांनी बिन क्रॉसबीच्या रेकॉर्ड ओपिनियर कडे टाकल्या आणि त्यांना सांगितलं की मला हे संगीत पाहिजे मला कळशात. आणि त्यावेळेला गंमत अशी की स्क्रीन वगैरे जे अंक होते ना बाहेर त्या अंकातनं लता मंगेशकर यांनी टीका केली होती बरं का, की आपल्याकडचे काही निर्माते आहेत ना हे बाहेर येऊन असं डायरेक्ट कॉप्या करतात वगैरे. हा तो आरपारच्या या रेकॉर्ड संदर्भातलाच आहे. त्यामुळे गुरुदत्त यांच्या म्युझिक सेन्सनी सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या.
0: हो हो, त्यांनी आज देखील आरपारची गाणी खूप लोकप्रिय
1: आहेत.
0: मग याच काळामध्ये गुरुदत्तच्या आयुष्यामध्ये गीता दत्त देखील यांचं लग्न सुद्धा मला वाटतं 53-54 दरम्यान झालं होतं.
1: 26 मे 52 ला त्यांचा 53 विवाह झाला.
0: म्हणजे पूर्वीच्या गीता दत्त झाल्याच्या.
1: हा, ते कसं झालं की 51 ला त्यांचं जे बाजीतलं पहिलं गाणं जे होतं त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाच ते त्यांच्या तिच्या प्रेमात पडले. परंतु ती त्यांच्या घरातली मुख्य अर्नर असल्यामुळे ते यांचं प्रेम प्रकरण 3 वर्ष चालत राहिलं आणि शेवटी या 26 मे ला त्यांनी लग्न केलं. बरोबर.
0: यानंतर 1955 साली मधुबनाला घेऊन त्यांनी एक सिनेमा काढला होता मिस्टर मिसेस 55 आणि हा काळाचा पुढचा सिनेमा होता. वुमन्स लिबरेशन वगैरे असे विषय त्या काळात हाताळले.
1: हो हो, त्यावेळेस त्यांनी हाताळले. इथून त्यांनी असं आहे की आपण जे आज गुरुदत्त यांचं नाव घेतो ते त्यांच्या सामाजिक चित्रपटाच्या विषयांमुळे.
0: बरोबर.
1: त्याची जी त्याची जी सुरुवात आहे ती ही खरी मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये त्यांनी पहिल्यांदा एक कलाकार म्हणजे तो कार्टुनिस्ट असतो आणि तो त्यांच्या जीवनातला संघर्ष आणि संवेदना असा हा तो विषय सुरुवातीला घेतला आणि मग पुढे पुढे त्या गंभीरच होत गेले. तर मिस्टर अँड मिसेस 55 ही मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि गंमत अशी की त्यांचा जो प्रोडक्शन मॅनेजर होता गुरुस्वामी बरं का, त्या गुरुस्वामीची आणि मधुबालाची चांगल्यापैकी ओळख होती. आणि म्हणजे मधुबाला जेव्हा दिल्लीहून मुंबईला वास्तव्याला आली बॉम्बे टॉकीजच्या काळात त्यावेळेला या गुरुस्वामींनी त्यांना पहिल्यांदा राहण्याची व्यवस्था करणे वगैरे अशी खूप मदत केली. तर मिस्टर अँड मिसेस 55 कास्टिंगला सगळ्याच लोकांना आश्चर्य वाटत कारण मधुबाला खूप नावाजली होती त्यावेळेला आणि एस्टॅब्लिश झाली होती. तर ती आपल्या चित्रपटात काम करेल का नाही असा गुरुदत्त वगैरे या लोकांना विश्वास नव्हता. तर हे गुरुस्वामीच्या जुन्या संदर्भामुळे मधुबाला तयार झाली. आणि मधुबालाचं जे अवखळ खेळकर रूप आणि विनोदी अंग हे सर्वप्रथम मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये लोकांच्या लक्षात आलं. म्हणजे आश्चर्य इवन दिलीप कुमारने आश्चर्य व्यक्त केले की मधुबालाकडे हा मोठा पैलू आहे विनोदी आल्याच्या लक्षात की त्यांनी व्यक्त करून दाखव. त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला की मधुबाला असं काय, कारण तत्पूर्वी काहीच असं घडलं नव्हतं. मिस्टर अँड मिसेस 55 हा गुरुदत्त आणि मधुबाला यांच्यासाठी सुद्धा एक माइलस्टोन फिल्म आहे अशी.
0: खरं खरं आणि यातलं गाण्याचं पिक्चरायझेशन
1: विशेषतः रोमॅन्टिक,
0: हायली रोमॅन्टिक. आणि राजू भारतांनी या गाण्याला 10 सर्वोत्कृष्ट दिवस जे आहेत आपल्या हिंदी सिनेमा त्यात या गाण्याचा समावेश केला होता.
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. अतिशय सॉफ्ट, सुंदर आणि असे नाजूक, म्हणजे नाजूक तरल असा रोमांस जो आहे.
0: हो हो हो.
1: आणि ते शब्द आणि तसे स्वर खरोखर ते आजही आपल्याला ते हळुवार शब्द सगळं छान घडून गेलेलं.
0: मला वाटतं कृपाशंकर शर्मा जी आता ब्रेकची वेळ झाली, आपण आता हेच गाणं ऐकूयात. आता
1: जरूर जरूर

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आज आपल्यासोबत चर्चा करायला चित्रपट अभ्यासक आणि ज्यांनी गुरुदत्त यांच्यावर एक मोठा ग्रंथ लिहिला आहे असे श्री कृपाशंकर शर्मा जी आपल्यासोबत आहेत. शर्मा जी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मिस्टर मिसेस 55 याच्याबद्दल बोलत होतो. यानंतर 1956 साली सीआयडी नावाचा एक सिनेमा आला होता, देवानंद आणि तो सुद्धा क्राईम थ्रिलर असा सिनेमा होता आणि म्युझिकली हिट सिनेमा होता तो.
1: खरंय, तर याची गंमत अशी आहे की गुरुदत्त यांचे असिस्टंट राज खोसला, त्यांना त्यांनी गुरुदत्तनी सांगितलं की तू माझ्या बॅनरसाठी एक चित्रपट कर. त्याच्या गळ्यातच पडले ते की तू कर, काहीतरी आजच्या दिवस तू माझ्याबरोबर काम करतोयस. तर त्यांनी क्राईमचाच विषय डोक्यात घेतला आणि त्यांनी नाव सुचवलं की सीआयडी. त्या क्षणाला गुरुदत्त म्हणले की हे तुझं नाव आहे ना, हे हिटच होणार आहे, काही काळजी करू नको. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की ऑलरेडी आरपार मध्ये आणि याच्यामध्ये मिस्टर मिसेसला ओपिनियरनी गाजवलं होतं, त्याचीच हिट, तोच संगीतकार घेऊन आपण सीआयडी सुद्धा हिट करूया. अशा यांनी ते सीआयडी त्या पद्धतीने निर्मिती झाली. त्या दरम्यान त्यांनी सांगून ठेवलं की गुरुदत्त यांनी मला शिकवलेलं आहे की 80% अभिनय हा डोळ्यातनं घडतो सिनेमामध्ये, आणि बाकीचे कामगिरी ही 20% इतर असते, पण 80% ही डोळ्यातनं घडते. आणि त्यांनी सांगितलं की मी गुरुदत्त यांच्याकडनं गाण्याचं चित्रण शिकलेलो आहे आणि आपल्याला लक्षात येईल की अखोई अखोमे वगैरे किती किंवा पहिला पहिला ही गाणी अतिशय सुंदर गाजलेली आहे. आणि त्या सीआयडीच्या त्या देवानंदच्या चालीचं एक कौतुक लोकांनी खूप केलेलं आहे, लेके पहिला पहिला त्या संदर्भात राज खोसला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात बरं का. ते म्हणतात की देवानंदला त्यांनी सांगितलं की या गाण्यात तू काही करायचं नाही, फक्त चालत राहायचंय, बाकी काही तुला करायचं नाही. आणि त्याला सांगितलं की तुला जे सारखे हातवारी इकडे तिकडे हलवायची सवय ते सुद्धा करायचं नाही, नुसतं साधा हात खाली ठेवायचा, काही करायचं नाहीये. तर तो म्हणला मला काही काहीच करायचं नाही, हे पण करायचं नाही, ते पण करायचं नाही, मग मी करणार काय, काही नाही म्हणले, तू फक्त चालत राहा. खरोखर त्या चालण्यात हे खरं विजयली पाण्यासारखे अतिशय सुंदर असं देवानंदची स्टाईल त्या ठिकाणी अगदी एस्टॅब्लिश होते. आजपर्यंत आपण किती वेळ पाहिले तर अतिशय गोड वाटत ते.
0: आता आपण ह्या पुढचे जे ह्या कार्यक्रमाचं अवधी आहे त्यामध्ये आपण प्यासाबद्दल बोलूया. कारण ज्यावेळेला 1956 साली सीआयडीची निर्मिती सुरू झाली होती, राज खोसाने त्याचं दिग्दर्शन जरी केलं असतं त्याच्यात लक्ष मात्र गुरुदत्त यांचं होतं आणि गुरुदत्त यांच्या दिग्दर्शनाचा पगडा आपल्याला तिथे दिसतो. पण त्याच वेळेला त्यांनी प्यासाचं देखील काम सुरू केलं होतं. तर ह्या प्यासाच्या मेकिंगची गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायची आहे, विशेषतः म्हणजे आब्रा वाल्वी असेल, जॉनी वॉकर असेल, साहिल हुसियानी असेल किंवा सचिन दे बर्मन असेल, ह्या सगळ्यांना ह्या पहिल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी गुरुदत्त यांनी जोखलं होतं असं आणि ह्या सगळ्यांना आपल्याकडे आणलं होतं आणि
1: अगदी बरोबर
0: अगदी आणि त्यातूनच त्यांनी प्यासाची निर्मिती केली.
1: हो सांगतो, ती गंमत अशी आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्यायला पाहिजे की गुरुदत्त यांच्याकडे लोकांमधले गुण हिरण्याची अतिशय म्हणजे ते हिऱ्याचे पारखीच होते बरं का. व्ही के मूर्ती सांगतात ना, प्रत्येकामध्ये काय गुण आहे, कुठल्या कलाकारात आहे ते बरोबर ओळखायचे आणि त्यातून त्याचा काय उपयोग करता येईल त्या पद्धतीने ते करतो. आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी साहिरचा वगैरे यांच्या त्या काव्याचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आवडीतून केलेलाच होता. तर त्याच्या संदर्भात मी जे काय सांगतो ते बघा, अशी गंमत आहे की त्यापर्यंत त्यापूर्वी त्यांनी जेव्हा कश्मकशी कहाणी लिहिली होती आणि ते गंभीर विषय होता, तर मूर्तींकडे ते वारंवार सांगायचे की आता मला ही हा या विषयावर चित्रपट करायचा आहे. तर मूर्ती त्यांना सल्ला द्यायचे की तुम्ही अजून स्थिर नाही झालेला चित्रपट सृष्टी, तुम्ही एखादा क्राईम थ्रिलर म्हणून किंवा काही काही एक दिग्दर्शक म्हणून स्थिर व्हा, त्याच्यानंतर हा रिस्क घेणारा विषय आहे, हा तुम्ही पुढे कधीतरी घ्या. नाही तर फार त्यांची पहिल्यापासूनच ओढा होता त्यांचा की काहीतरी कलात्मक करावं, पण त्यांना मूर्तींनी वगैरे रोखलं आणि त्यांनी ते त्या दरम्यान सगळे यशस्वी झाले. आणि आता सीआयडी तर भरपूर यशस्वी झाला संपूर्ण, म्हणजे त्यावेळेला त्यांनी अनेक लाखांचं उत्पन्न केलेलं आहे आणि कलकत्त्यातल्या प्रीमियरची तर फार कहाणी अजब इतकी सुंदर आहे असे नका. तर ते यश मिळाल्यानंतर आता ते म्हणले की आता आपण प्रसार करायला हरकत नाही म्हणून इकडे त्यांनी सीआयडीच्या गोष्टीला सुरू करून इकडे प्रसार त्यांनी सेटवर आणला होता. पण तत्पूर्वीची जी भूमिका अशी आहे की या माध्यमात काहीतरी उत्तम करून दाखवण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली होती. आणि त्याच्यासाठी घडलं काय होतं की बिमलराय यांचा जो देवदास होता तो त्या बिमलराय यांच्या असामान्य हाताळणीमुळे आणि दिलीप कुमारने साकार केलेल्या देवदासमुळे गुरुदत्त यांना अनेक दिवस शोधित असलेला एक आकृत बंड लक्षात आला की अरे हे प्रेम आपण इतक्या सखोल पद्धतीने पडद्यावर दाखवू शकतो एखादी प्रेमकथा आणि त्यांना त्यातून प्रेरणा आणि ज्या कलात्मक पद्धतीने बिमलरायांनी तो हाताळला होता त्यातून त्यांना असं लक्षात आलं की आपण गंभीर चित्रपट निश्चित निर्माण करू शकतो. तर ही एक त्यांच्या मनात निर्माण झालेली कलात्मक जाग होती. मग काय झालं की तत्कालीन समाज व्यवस्थेत घडणारी कलावंताची शोकांतिका त्यांना प्रयासामध्ये दाखवायची होती. गुरुदत्त यांच्या बुद्धिमान आणि कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे पुढे काय झालं की प्यासा ही एका कवीची व्यक्तिगत शोकांतिका न राहता त्या पलीकडे जाऊन प्यासा आपल्या साची घुसमटून टाकणारी कठोर वास्तवता दाखवू शकला हे गुरुदत्त यांचं खरं यश आहे. आणि मी पुढेही तुम्हाला सांगू इच्छितो बघा ते म्हणजे प्यासाचं हे त्याच्या पटकथा रचनेत आहे बरं का आणि मग त्याचं काव्यमय चित्रणात आहे. त्यातल्या मी म्हणजे पटकथेविषयी थोडस सांगू इच्छितो की प्यासातील व्यक्तिरेखा जी आहे म्हणजे मिस्टर घोष किंवा त्यांचे पत्नी मीना किंवा कवी विजय ते दोन्ही भाऊ वेश्या वस्तीत जाणारी गिराईके ही सारी नाती निरर्थक वाटू लागण्यापर्यंत विजय आणि वेश्या गुलाबो या दोन असह्य आत्म्यांचा प्रवास पटकथेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे गुंफण्यात आलेला आहे. आणि गंमत अशी म्हणजे आपण चित्रपटाच्या ज्या संघर्ष असल्याशिवाय त्याला निर्माण होत नाही. तर गरीब आणि सद्गुणी व्यक्तींच्या विरोधात श्रीमंत आणि सुखी व्यक्तिरेखा गुरुदत्त यांनी कौशल्याने उभ्या केल्या. चित्रपटात विजय आणि गुलाब सोडून साऱ्या व्यक्तिरेखा या दुष्टपणाने आणि भ्रष्टतेने घेरलेल्या आहेत. जणू साऱ्या समाजाच्या अवमूल्यनाच्या विरोधात या दोन प्रमुख व्यक्तिरेखा उभ्या आहेत असं वाटू लागतं. इतकं सुंदर चित्रण त्यांनी विजयचं आणि गुलाबोचं केलंय. तर चित्रपटाच्या रचनेतली ही मांडणीच विलक्षण आहे.
0: बरोबर.
1: आणि यामध्ये कवीचा मृत्यू झालाय हे गृहीत धरून त्याच्या साहित्यिक प्रतिभेचा लाभ उठवणारी जी मंडळी आहेत त्या ती ही या चित्रपटातली मेलोड्रामॅटिक अशी बुद्धिमान योजकता आहे.
0: खरं
1: तर या सगळ्या रचनेतून गुरुदत्त यांनी समाजावर कोरडे ओढण्याची पुरेपूर संधी प्राप्त करून घेतली. त्यामुळे त्याचा हा जबरदस्त फिल्म झालेली आहे.
0: आणि गुरुदत्ताचा जसा प्यासा आहे तसंच आपण साहिर लुधियानवी यांचं जे काव्य आहे देखील एक सर्वोत्कृष्ट टप्पा त्यांनी इथे घातला होता प्यासाच्या.
1: हो बरोबर आहे. ही जी प्यासाचा जो संघर्ष कवीचा विजयचा दाखवला ना तो जवळजवळ सगळा त्यांनी साहिरच्या जीवनाशी घडलेला सुरुवातीचे त्याची जशी काव्य प्रकाशकांनी टाकायचा प्रयत्न केला हे सगळं तो जो संघर्ष त्याचा तो दारोदारी भटकत राहिला हे प्यासाच्या म्हणजे साहिरच्या जीवनातलं घडलेलं वास्तव होतं ते सगळं त्यांनी त्या स्वरूपातच यात आलं असल्यामुळे साहिरचं संपूर्ण काव्य या विजयच्या व्यक्तिरेखेमध्ये असामान्य पद्धतीने उतरलंय.
0: बरोबर. आणि साहिराच्या दिग्दर्शनामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यातली जी गाणी होती विशेषतः शेवटची दोन गाणी आणि त्यातलं एक ड्रीम सॉन्ग जे होतं त्या गाण्याबद्दल आज कित्येक ठिकाणी चर्चा सत्रांमध्ये वगैरे लोक वेगवेगळ्या अँगलने पाहतात या सगळ्याकडे. तुम्ही कसं पाहताय ती शेवटची दोन गाणी होती ती ज्याला फूक डालो ये दुनिया बिल भी जाए तो क्या है अतिशय अप्रतिम रीत्या त्यांनी चित्रित केली होती गाणी.
1: हो हो. तर हे जे त्यांनी कसं आहे की हा जो उद्गार आहे ना उद्गार स्वरूपात म्हणजे खरं याच्यात कौशल्य आहे ते बर्मनचं आहे बरं का.
0: हो हो. सचिन देव
1: बर्मननी त्याला हे जे त्याच्या रागाचा हळूहळू चढणारा उद्गार जो आहे त्या रागाला त्यांनी चित्रबद्ध केलेला आहे स्वरबद्ध केलंय बर्मन यांनी. आणि साहिरचे शब्द तर प्रभावीच आहेत ना, की मेरे सामने से हटा लो ये दुनिया वगैरे, हे जे असं म्हणणारं म्हणजे बंद करून उठणार कवी, आणि एकूणच सगळं काही सारांशाने फार उत्तम पद्धतीने.
0: साहिर एक स्वतः डाव्या विचारसरणीचा कवी होता आणि त्याचा जो कम्युनिस्ट बद्दलचा त्याचं जे प्रेम होतं ते वारंवार दिसते, किंवा जुने माझ हिंद पर वो कहा है असे जो असतील, आणि बरोबर चपकन पण इथं बसले होते सगळे.
1: हो हो, त्या चपकनच बसलेले, शंकाच नाही.
0: मला एक विचारते, ह्या ह्याची पात्र योजना करताना दिलीप वर्तला विचारलं गेलं होतं, या प्रमुख तो काय किस्सा होता?
1: हा, त्याचं असं झालं की हा जो देवदास त्यांनी बघितला होता ना गुरुदत्तनी, बरं का, सुरुवातीला एक दोन वेळापर्यंत गुरुदत्तनी स्वतः काम करून बघितलं त्याचा, बरं का, आणि तो असमाधानी झाला. त्यांचं नेहमीच एक गणित असायचं, तो समाधानी कधीच होत नसे. तर त्यांना असं वाटलं की आपण या ठिकाणी खरं दिलीप कुमारलाच घ्यायला हवं, कारण आपला सगळा हा प्रवास आपण जो दाखवला आहे हा दिलीप कुमारचा देवदास प्रमाणेच आहे. तर हे प्रभावी आहे. तर त्यांनी अब्रार अलवींना सांगितलं की आपण दिलीप कुमारकडे जाऊया, आणि ते दिलीप कुमारकडे गेले, बरं का, आणि आपल्या खास निवेदन शैलीने अब्रार अलवी यांनी दिलीप कुमारना आपली कथा सांगितली. तर सुरुवातीला दिलीप कुमारने ऑब्जेक्शन घेतलं की एखादी वेश्या ह्या चित्रपटाची नायिका कशी काही होऊ शकेल, लक्षात. म्हणजे आतापर्यंत तरी जेवढं असं धाडस कोणी करत नव्हतं की हे असं काही दाखवतात, त्याला ते फारस, पण तरी यांनी समजून सांगितलं की आम्ही या पद्धतीने दाखवणार वगैरे काय असेल. तर मग त्यांच्या डोक्यामध्ये मधुबाला घ्यावी किंवा असं दुसरी नटी घ्यावी असा दिलीप कुमारच्या मनात विचार आला होता, बरं का, पण ते यांनी सांगितलं तसं काही जमणार नाहीये आपल्याला, लक्षात. आणि अनेक पद्धतीने झालं, मग शेवटी त्यांना वाटलं काय हरकत नाही, कारण यांची निवेदन पद्धती चांगली होती, त्यामुळे त्यांना पटलं किंवा हरकत नाही, कथा करायला हरकत नाही, लक्षात. मग झाला प्रश्न पैशांचा निर्माण झाला. तर पैसा तर दिलीप कुमारने सांगितलं की मला 1.5 लाख हवे, अलग लक्षात. आणि यापूर्वीचे ह्याच्या बजेट प्रमाणे गुरुदत्त म्हणला की ऑलरेडी मी 2-3 रिवळमध्ये खर्च करून बसलोय आणि मी 1 लाख रुपये द्यायला तयार आहे, अलग लक्षात. पण दिलीप कुमारने त्याला सुचवलं की तुम्ही तुमच्या निर्माण जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना तुम्ही उत्सव सांगा की माझ्या चित्रपटात दिलीप कुमारला मी घेतोय, ऑटोमॅटिक तुम्हाला 1.5 लाख सुद्धा मिळतील, काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही देऊ शकाल, त्यांच्याकडनं घ्या. पण या ठिकाणी गुरुदत्त यांचा तात्विक प्रश्न निर्माण झाला, बरं का. गुरुदत्त म्हणला की मी माझ्या जे काही वितरक आहेत त्यांना मी असं दबाव आणणार नाही, आलं लक्षात. मी माझ्या स्वतःच्या क्रेडिटवर जे काही करायचं ते मी करू शकतो, आणि मी असे कधी एकदा दिलेला शब्द मी बदलत नाही की आज 1 लाख घेतले उद्या काहीतरी वाढवून घेतले असं मी कधी करत नाही माझ्या कार्यक्रम. तर मला माझ्या या तत्वात बसणारं नाही आहे, आलं का लक्षात. आणि थोडक्यात त्यांना असं लक्षात आलं की
0: आपलं
1: गंमत अशी खरं म्हणजे आतून अशी गोष्ट लक्षात येईल की दिलीप कुमार त्याचं वजन वापरत होता ना की माझं एवढं नाव आहे मला पैसे मिळतील. गुरुदत्तलाही हा एगो प्रॉब्लेम म्हटला की माझा काय कमी आहे का नाव, माझं स्वतः भरपूर आहे, हे मनातल्या मनात झालेलं आहे की मी काय कमी नाही, मी माझ्या पद्धतीने उभा करू शकेन, एवढं काय असं ते हा थोडासा एगो क्लॅश झालेला आहे. पण ते वरती सरफेसवर आलेलं नाहीये, हे अजूनच घडलेलं आहे. आणि मग तरी सुद्धा शेवटी यस म्हणाला दिलीप कुमार, बरं का, की ठीक आहे आपण करूया हे काम, आल्याच्या लक्षात. आणि पण प्रत्यक्ष सेटवर जाण्यापूर्वी त्याचा मनातला विचार बदलला की हे पुन्हा आपण देवदासचीच व्यक्तिरेखा पुन्हा दारुड्याची पुन्हा करणार का काय, त्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलून टाकला की हे नको रिपिटेशन होईल अशा पद्धतीने ते. त्यामुळे दिलीप कुमार होय म्हणला तरी प्रत्यक्ष सेटवर हजर राहिलाच नाही, आणि मग या गुरुदत्त यांनी सगळीकडे जरी कोण कुठे कुठे जातो त्या सगळ्या ठिकाणी माणसं पाठवली की येतोय का येतोय का वगैरे, पण कुठूनच त्यांना पॉझिटिव्ह मिळालं नाही. मग गुरुदत्त म्हणले की मी स्वतःच आता पुन्हा उभा राहतो असं झालेलं आहे.
0: जसं दिलीप कुमारचं झालं तसंच वहिदा रहमान हिला हैदराबादहून आदरा अळवे आणि गुरुदत्त यांनी म्हटलं होतं, आणि तर हीच वहिदा रहमान गुरुदत्तच्या आयुष्यात एक मोठी भूमिका घेऊन होती पुढे, तर त्याविषयी आपण नंतर बोलूयात. पण मला सांगा प्यासा या सिनेमाचं आज इतकं 60-70 वर्षानंतर तुम्ही कसं पाहता या प्यासाकडे? तुम्ही त्याच्या तुमच्या पुस्तकामध्ये खूप मोठं प्रकरण लिहिलं आहे प्यासावर, आणि जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये तुम्ही प्यासाला कसं पाहता?
1: प्यासा ही तद्दन भारतीय फिल्म आहे. समाज व्यवस्थेवर कोरडे होणारी भेदक काव्यमय शैलीत रचून प्रेक्षकांना सादर केलेली प्रभावी काव्यरचना आणि पोषक संगीताने श्रवणीय केलेली प्रकाश आणि अंधार यांच्या साह्यानं खिन्नतेची दाट छाया निर्माण करणाऱ्या प्रतिमांची वेश्या आणि वेश्यावस्ती असूनही एकही ओंगळ दृश्य नसणारी भारतीयांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारी अशी ही कलाकृती आहे.
0: आणि परिप्रेक्ष्यामध्ये काय पाहतो जगातले स्थान काय नेमकं?
1: हा, त्याचं त्यांना हे संगीतमय नाट्य वाटतं बरं का प्रेक्षकांना. त्या परदेशी समीक्षकांनी सांगितले की ह्याच्यातली गाणी आणि गाण्यांचं चित्रण आणि कथा हे संगीतमय नाट्य आहे असं आम्हाला वाटतं हे. आणि त्यामुळे ही त्याची जी काव्यमय शैली आहे, म्हणजे मला सांगायचं असं गुरुदत्ताने सगळं चित्रण जे आहे ना संपूर्ण ट्रॉलीवरनं केलेलं आहे.
0: बरोबर,
1: ते स्टेडी कॅमेरा लावून कधीच चित्रण ट्रॉलीवरून केल्यामुळे काय होत आहे की हळूवारपणे तुम्हाला ती ट्रॉली हलवता येते आणि मुख्य पात्रांच्या जवळ जाता येतं, दूर जाता येतं. जो काही कॅमेऱ्याची हालचाल आहे ही अतिशय काव्यमय करण्यामध्ये त्या ट्रॉलीचा गुरुदत्त ट्रॉलीशिवाय कामच करत नसत. आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश व्यवस्था करणारे वेके मूर्ती, त्यामुळे त्याला संपूर्ण असं काव्यमय अशी शैली ती आहे ती आपल्याला सूक्ष्म आहे ती समजून द्यावी. तुम्ही जेव्हा प्रयासा बघाल तेव्हा लक्षात येतं की अतिशय शांत आणि हळूवारपणे कॅमेऱ्याची हालचाल चालते.
0: आणि म्हणजे हा जसा संघर्ष एखाद्या कलाकाराचा इथल्या समाजासोबतचा आहे किंवा गरिबीच्या श्रीमंतीच्या विरुद्ध आहे किंवा एखाद्या कवीचा इथल्या प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध आहे, हा सगळा आक्रोश, हा सगळा आक्रोश, हा सगळा ज्याला क्षोभ, तुम्ही छान समजा क्षोभ नाही छान त्यामध्ये दाखवला. आता शर्माजी आजची आपली वेळ संपत आली, आता आपण प्यासाचं एखादं गाणं ऐकू आणि उद्या आपण प्यासानंतरचा जो कालखंड होता त्याविषयी
1: बोलूयात. चालेल,
0: धन्यवाद.

0: खुशी को निरंतर बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के प्रेरणादायी विचार।
1: तो वो लोग जो हमें छोटी छोटी बातों पे डांटते हैं, जो हमारी गलतियां निकालते हैं, जो हमारी निंदा करते रहते हैं, जो हमारी की हुई मेहनत का क्रेडिट ले लेते हैं, जो हमें धोखा दे देते हैं, जो हमारे पीठ पीछे गलत फैलाते हैं, कुछ भी लोग, वो छोटी ब्लैक बॉल हो सकती है, ग्रे हो सकती है, या बहुत बड़ी ब्लैक बॉल हो सकती है, क्या हमारे पास पावर है कि हम ब्लैक का रिटर्न व्हाइट से भेजेंगे? वो हमारे साथ गलत करेंगे, हम उनको दुआएं भेजेंगे, इज दैट पॉसिबल? पहली बात, ये मेरे साथ गलत क्यों कर रहे हैं? क्योंकि मैंने कभी ना कभी वो बॉल भेजी थी, तो गलती इनकी या मेरी? मेरी। तो इनके ऊपर से जो मैंने ब्लेम लगाया हुआ था वो पहले खत्म, वन। सेकंड, अब मैं अगर व्हाइट भेजूंगी तो किसके फायदे के लिए? उनके ऊपर एहसान नहीं, अपने फायदे के लिए व्हाइट भेजने में भी सोचना पड़ेगा, सोचना पड़ेगा। उनके लिए नहीं भेज रहे, अपने फायदे के लिए भेज रहे हैं, क्योंकि अब जब हम व्हाइट एनर्जी भेजेंगे, मतलब दुआएं देंगे अपने फायदे के लिए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नवरात्र म्हणलं की भक्तीचा रंग, उत्सवाचा संग आणि गरबाच्या तालावर थिरकणारे पाय, नऊ दिवस नऊ रंग आणि जल्लोष मात्र एकदम हटके स्टाईल मध्ये। अरे वा मंडळी, आता हा टेका तुम्हालाही गरब्याच्या मैदानात घेऊन जायची इच्छा करत आहे ना? पण थांबा, अजून धमाल बाकी आहे, कारण गरब्याचा रंग चढला की मन म्हणतं चला मंडळी, ताल धरूयात, फेर धरूयात आणि नवरात्राचा आनंद द्विगुणित करूयात। आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो। तुम्हा सर्वांना नवरात्री आणि दसऱ्याच्या पुणेरी आवाज 160.8 परिवाराकडून हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। आता वेळ झाली आहे गरब्याच्या धमाकेदार ठेक्याची, तर रेडिओचा आवाज चढवा आणि मनसुक्त नाचा आणि बोला जय माता दी।
3: 0102 बोरियत की एरर, नयेपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियां बांटो।
4: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारुळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलासोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आपण हा खेळ शब्दांचा या शोमध्ये मागील रविवारच्या अनुषंगानं हळवा कोपरा हा शब्द दिलेला होता, भरभरून असा प्रतिसाद मिळाला। आजसुद्धा अगदी 80 ते 90 जवळपास चारुळी ज्या आहेत त्या आपण सादर करणार आहोत आपल्या आजच्या शोमध्ये। आणि श्रोते हो, गेल्या 6 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आपण हा शो करत आहोत, तुमचा उदंड असा प्रतिसाद, भरभरून असं शोवरचं प्रेम आणि आपल्या सुंदर सुंदर रचना यामुळं शो जो आहे तो प्रत्येक रविवारी भरत जातो, नाही का श्रोते हो? आणि या सर्व अनुषंगानं मी आपल्याला आजसुद्धा या नवनवीन सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या घेऊन आलो आहे आपल्या सर्वांसाठी। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या या शोमध्ये आपण सुंदर सुंदर रचना सादर करणार आहोत हळवा कोपरा या विषयाच्या अनुषंगानं। मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की अंतरातील भाव कुणी जाणले नाहीत, विस्कटलेले धागे कुणी विणले नाहीत। अंतरातील भाव कुणी जाणले नाहीत, विस्कटलेले धागे कुणी विणले नाहीत। रोजच्याच आशेची कोमेजलेली पालवी, दाह सोसवेना दुरावलेली माझीच सावली। रोजच्याच आशेची कोमेजलेली पालवी, दाह सोसवेना दुरावलेली माझीच सावली। उमगेना कुठलीच आडोशाची हळवी वाट, उमगेना कुठलीच आडोशाची हळवी वाट, भांभावल्या मनाचा मांडून बसलो सारी पाठ। उमगेना कुठलीच आडोशाची हळवी वाट, भांभावलेल्या मनाचा मांडून बसलो सारी पाठ। येऊन तू एकदा बेधुंद परसून जा हळव्या कोपऱ्यात, येऊन तू एखादा बेधुंद बरसून जा हळव्या कोपऱ्यात, तुझ्या अस्तित्वाचा दरवळ पसरून जा, तुझ्या अस्तित्वाचा दरवळ पसरून जा। तर असा हा हळवा कोपरा जो आपण आपल्या आजच्या शोमध्ये शब्दबद्ध करणार आहोत। जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये सौसंगीता भगोराव नरवाडे मॅडम लिहित आहेत हिंगोली येथून। सौसंगीता भगोराव नरवाडे मॅडम यांनी हिंगोली येथून लिहिलंय की तुझं माझं नातं हे जन्मभराचं आहे, सात जन्म मनात जपलेला तू माझ्या मनाचा हळवा कोपरा आहे। कुंकू तुझ्या नावाचं मी कधीच कपाळी कोरलं आहे, तूच माझा सखा जोडीदार आणि तू माझ्या मनाचा हळवा कोपरा आहे। तर खूप अप्रतिम सुंदर भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय, माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून, हळवा कोपरा समजला तरी काही जण खेळती डाव, हळवा कोपरा समजला तरी काही जण खेळती डाव, जखमा तर दिसत नाहीत पण हृदयावर बसतो घाव, जखमा तर दिसत नाहीत पण हृदयावर बसतो घाव। आणि खरं आहे की हळवा कोपरा माहीत असून सुद्धा काही जण डाव खेळतात, ज्याच्या जखमा दिसत नाहीत पण हृदयावर मात्र घाव बसतो, आणि ज्याच्या वेदना ह्या असंही असतात। खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी ही रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये चौ अर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून। सौ अर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की एकांतात असताना मनाचा बांध फुटतो, एकांतात असताना मनाचा बांध फुटतो, आई तुझ्या आठवात जीव तिळतिळ तुटतो, आई तुझ्या आठवात जीव तिळतिळ तुटतो। तर अतिशय

सरांनी खूप अप्रतिम रित्या शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या चारोळीमध्ये शुभदा रिसपूड मॅडम लिहित आहेत दापोली येथून. शुभदा रिसपूड मॅडम यांनी दापोली येथून लिहिलंय की एक हळवा कोपरा खास असतो प्रत्येकाचा हमखास. एक हळवा कोपरा खास असतो प्रत्येकाचा हमखास. जपलेल्या असतात जिथे, जपलेल्या असतात जिथे अनेक अलवार स्मृती जीवापाड. अनेक अलवार स्मृती जीवापाड. आणि खरं आहे की प्रत्येकाचा एक हळवा कोपरा असतो आणि त्या हळव्या कोपऱ्यामध्ये ज्या गतकाळाच्या स्मृती असतात त्या जीवापाड जपलेल्या असतात. त्या अप्रतिम स्मृतींना मॅडमनी सुंदररित्या उजाळा दिलेला आहे. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ आसावरी कुलकर्णी मॅडम लिहित आहेत विश्रामबाग सांगली येथून. सौ आसावरी कुलकर्णी मॅडम यांनी विश्रामबाग सांगली येथून लिहिलंय की शब्दांशिवाय जे समजतं ते नातं प्रेम असतं. शब्दांशिवाय जे समजतं ते नातं प्रेम असतं. मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपलेलं ते सुंदर स्वप्न असतं. मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपलेलं ते सुंदर स्वप्न असतं. आणि खरं आहे की प्रेम ज्याला शब्दांची गरज नसते, प्रेम जे न बोलता समजतं, शब्दांशिवाय ज्याला जाणलं जातं ते नातं म्हणजे प्रेम असतं. आणि त्याला हळव्या कोपऱ्यामध्ये सुंदररित्या एक जपलेलं स्वप्न असतं. खूप अप्रतिम भाव होते या सुंदर चारोळीमध्ये. पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी लिहिलंय किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून. ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून की हृदयात दिसतो हळवा कोपरा सांभाळून घेतो माझ्या प्रेमाला. हृदयात दिसतो हळवा कोपरा सांभाळून घेतो माझ्या प्रेमाला. संकटाच्या वादळी वाऱ्यात, संकटाच्या वादळी वाऱ्यात सावरतो नेहमी माझ्या जीवाला, सावरतो नेहमी माझ्या जीवाला. तर संकटाच्या वादळी वाऱ्यामध्ये जीवाला सांभाळणारा असा हळवा कोपरा सरांच्या या अप्रतिम अशा सुंदर चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या आपण सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय कसं सांगू राजा कोणी स्पर्श केला हृदयाला. कसं सांगू राजा कोणी स्पर्श केला हृदयाला हास्य अश्रू खुशी सर्व जाणले राजकुमाराने एका. हास्य अश्रू खुशी सर्व जाणले राजकुमाराने एका. प्रेम करायला शिकवले माझी मला, प्रेम करायला शिकवले माझी मला. जगाला हेटाळून सख्या तूच माझा हळवा कोपरा. जगाला हेटाळून सख्या तूच माझा हळवा कोपरा. तर खूप भावस्पर्शी भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते की हृदयाला स्पर्श करणारा तू, हसू आणि आसू सर्व तू, प्रेम करायला शिकवणारा तू आणि हळवा कोपरासुद्धा तू. तर अप्रतिम भाव होते पुढच्या चारोळीमध्ये. सौछाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. सौछाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय मनात माझ्या अजून आहे हळवा कोपरा तिथे सुखाचे साधे स्मृतींचे वेडे नाही. अशा ऋतूंचे कुठले वेडे बंधन नाही. अशा ऋतूंचे कुठले वेडे बंधन नाही. तुला विसरणे कधीच मजला जमले नाही. तुला विसरणे कधीच मजला जमले नाही. वा, तर मनातला हळवा कोपरा आणि त्या कोपऱ्याला विसरणं जमलं नाही. खूप अप्रतिम भाव होते पुढच्या चारोळीमध्ये. सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम लिहित आहेत देहू पुणे इथून. सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम यांनी देहू पुणे इथून लिहिलंय की तिच्या मनात एक हळवा कोपरा असतो. तिच्या मनात एक हळवा कोपरा असतो जिथे प्रत्येक नात्याचा धागा जपलेला असतो. जिथे प्रत्येक नात्याचा धागा जपलेला असतो सगळ्यांसाठी हसताना ती स्वतःला विसरते. सगळ्यांसाठी हसताना ती स्वतःला विसरते आणि एकट्यात मात्र अलगद अश्रूंशी बोलते. आणि एकट्यात मात्र अलगद अश्रूंशी बोलते, अश्रूंशी बोलते अशी ती. वाह, खरंच खूप अप्रतिम सुंदर असा हळवा कोपरा मॅडमनी त्या हळव्या कोपऱ्याची उकल केलेली आहे की तिच्या मनातला हळवा कोपरा जिथं नात्याचा जपलेला धागा असतो आणि सगळ्यांसाठी हसताना स्वतःला विसरलेल्या आठवणीसुद्धा असतात पण एकांतात मात्र अश्रूंशी सलगी होते. खूप अप्रतिम सुंदर भाव होते

पुढच्या चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलंय की मनाच्या एका कोपऱ्यात आठवणींचा मेळा असतो, मनाच्या एका कोपऱ्यात आठवणींचा मेळा असतो. जगासाठी हा माझा कोपरा छोटा, जगासाठी हा माझा कोपरा छोटा, माझ्यासाठी मात्र सारा मेळावा असतो, माझ्यासाठी मात्र सारा मेळावा असतो. क्या बात आहे, जगासाठी भलेही तो हळवा कोपरा छोटा असेल पण स्वतःसाठी तो खूप मोठा मेळावा असतो, नाही का? कारण सर्व सुखदुःखांच्या प्रसंगाला आपण त्या हळव्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवलेलं असतं. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये जगन्नाथ जाधव सरांनी येसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. जगन्नाथ जाधव सर लिहित आहेत येसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की काळजात उठे लहर आठवणींच्या सावलीत, काळजात उठे लहर आठवणींच्या सावलीत, भिजतो मनाचा प्रहर. वाह, भिजतो मनाचा प्रहर. चांदण्यांच्या रातीला तुझीच येते याद, मन माझं हरवून जातं तुझ्या आठवणीत आज, मन माझं हरवून जातं तुझ्या आठवणीत आज. वाह, तर काळजात उठलेली लहर आठवणींच्या सावलीत भिजलेला मनाचा प्रहर, चांदण्यांची रात्र तिची आठवण आणि हरवलेलं मन, या अप्रतिम अशा भावभावनांना सरांनी त्यांच्या सुंदर अप्रतिमरित्या या पाठवलेल्या चारोळीमध्ये सजवलेलं होतं. श्रोते हो, आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौशरयू कुलकर्णी मॅडम लिहित आहेत पुणे चिंचवड येथून. सौशरयू कुलकर्णी मॅडम यांनी पुणे चिंचवड येथून लिहिलंय की गणपती बाप्पा गेले गावा प्रत्येकाच्या मनी हळवा कोपरा, गणपती बाप्पा गेले गावा प्रत्येकाच्या मनी हळवा कोपरा, रिता झालाय घराचा गाभारा, रिता झालाय घराचा गाभारा, दिलास तूच गणेशा आम्हा आसरा, दिलास तूच गणेशा आम्हा आसरा. तर गणपती बाप्पा ज्यांचं आगमन झालं, ज्यांचं विसर्जन झालं आणि त्या 10 दिवसामध्ये जे जो आनंद आपल्याला मिळाला, जी सुख शांती आपल्याला मिळाली आणि बाप्पांच्या जाण्यानं जो मनाचा हळवा कोपरा आहे तो रिता झालेला आहे, या अनुषंगाने अप्रतिम भाव या सुंदर चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात जपून ठेवल्यात आठवणी गोड, मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात जपून ठेवल्यात आठवणी गोड, जगासमोर मी कितीही खंबीर असले तरी, जगासमोर मी कितीही खंबीर असले तरी, तिथे मात्र रोज उरते तुझीच ओढ, तिथे मात्र रोज उरते तुझीच ओढ, तुझीच ओढ. वाह, आणि खरंय की मनाच्या हळव्या कोपऱ्यातल्या जपून ठेवलेल्या गोड आठवणी आणि जगासमोर जरी खंबीर आहोत असं दाखवलं तरी मात्र अंतरातली ओढ जी आहे ती कायम राहते, या अनुषंगाने अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय आठवणींचा पसारा या शीर्षकाखाली की प्रत्येकाजवळ जपलेला असतो मनाचा एक हळवा कोपरा, प्रत्येकाजवळ जपलेला असतो मनाचा एक हळवा कोपरा, सुखदुःखात जो देतो आधार, सुखदुःखात जो देतो आधार, त्यातल्या आठवणींचा सुंदर पसारा, त्यातल्या आठवणींचा सुंदर पसारा. आणि खरंय की ज्या मनाच्या कोपऱ्यामध्ये जपलेल्या सुंदर आठवणी असतात त्या आठवणींचा पसारा हाच आपल्याला सुखदुःखामध्ये आधार देत असतो, आपल्याला नव्यानं जगायला शिकवत असतो, नाही का श्रोते हो? आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: गर्मी होगी तो आई एम फाइन विद इट, लेकिन ठंड मेरे से जहन नहीं होती। ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है, तो मैंने अपने आप को कंडीशनिंग दे दी कि गर्मी में आई विल बी फाइन, लेकिन ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है। विच मीन्स मैं अपना ध्यान नहीं रखूंगी, ठंड में बीमार पड़ना अलाउड है। तो अब एक महीना दो महीना मैंने अपने आप को बीमार रहना अलाउड हुआ, अगले साल ठंड 6 महीने रही और मेरी प्रोग्रामिंग मैंने चेंज नहीं की और मैंने अपने आप को प्रोटेक्ट भी नहीं किया, तो अगले साल मैं 6 महीने बीमार रही। उसके 2 साल के बाद इतनी ठंड आई, और क्योंकि मेरा इम्यूनिटी सिस्टम हर साल बीमार होते होते होते होते कमजोर होता जा रहा था, उसके 4 साल बाद इतनी ठंड आई दैट आई जस्ट कुडंट टेक इट, एंड देन वी से डिप्रेशन, नर्वस ब्रेकडाउन, दिस। क्योंकि करते करते करते करते ताकत तो कम होती जाएगी और दुनिया की परिस्थितियां बढ़ती जाएंगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। श्रोते हो, आजच्या शो मधल्या आपण पुढच्या चारोळीकडे वळूया। हळवा कोपरा या शब्दाच्या अनुषंगानं आपल्याला सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून। बाप लेक या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की बाप पहाड पहाड भासे संकटाशी लढताना, बाप पहाड पहाड भासे संकटाशी लढताना, परी हळवा कोपरा मनाचा दिसे लेख सासरी जाताना, परी हळवा कोपरा मनाचा दिसे लेख सासरी जाताना। वाह, तर बाप जो पहाडासारखा वाटतो जेव्हा तो संकटाशी लढत असतो, पण जेव्हा लेख आपली सासरी जात असते तेव्हा त्या बापाचा मनातला जो हळवा कोपरा असतो तो आपल्याला पाहायला मिळतो। कधीच कोणासमोर न रडणारा, कधीच स्वतःचे अश्रू इतरांना न दाखवणारा, अगदी ढसढसा रडतो, नाही का? आणि आपण कुठं आहोत, आपल्या अवतीभोवती कोण आहेत, लोक काय म्हणतील, याची कोणतीही चिंता न करता ते आतून आलेले उत्कट असे भाव त्याच्या मनाचा हळवा कोपरा हा त्यावेळी उलगडतो, नाही का श्रोते हो? खूप गहिरास शब्दांकन या अप्रतिम चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय, प्रत्येकाच्या मनात असतोच एक जपून ठेवलेला कोपरा हळवा, प्रत्येकाच्या मनात असतोच एक जपून ठेवलेला कोपरा हळवा, एकांतात कधीतरी हळव्या क्षणी रमत, एकांतात कधीतरी हळव्या क्षणी रमत, राहतो कल्पना विश्वात घासून तळवा, राहतो कल्पना विश्वात घासून तळवा। तर मॅडमनी हळव्या कोपऱ्याबद्दल खूप अप्रतिम भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून। सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय, तुला बघता आवाज व्हायचा कापरा, तुला बघता आवाज व्हायचा कापरा, भीती घालवून ठेवला चेहरा हसरा, भीती घालवून ठेवला चेहरा हसरा, तू येऊन बोलली माझ्याशी तेव्हा, तू येऊन बोलली माझ्याशी तेव्हा, आनंदन आनंदून गेला आतला हळवा कोपरा, तू येऊन बोलली माझ्याशी तेव्हा, आनंदून गेला आतला हळवा कोपरा, आतला हळवा कोपरा। वाह, सहज आणि सोप्या शब्दामध्ये हळव्या कोपऱ्यातले आनंदून गेलेले भाव मॅडमनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून। श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलंय, कलियुगात जगताना जपावा माणुसकीचा हळवा कोपरा। वाह, कलियुगात जगताना जपावा माणुसकीचा हळवा कोपरा, दिन दुबळ्यास सहाय्यता हाची मानवता धर्म खरा, हाची मानवता धर्म खरा। आणि खरं आहे की सध्या कलियुग आहे, कोणी कोणाचा विचार करत नाही, कुणाला कुणाकडं पाहायला वेळ नाही, कुणी तडफडत असला अन्न वाचून पाण्या वाचून किंवा आपली एखादी सहज सोपी साधी मदतसुद्धा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकते, त्याचा दिवस सुंदर बनवू शकते, नाही का? आणि जसं सरांनी म्हटलंय की दीन दुबळ्यांना सहाय्यता करत मानवतेचा धर्म आपण जपला पाहिजे. ठीक आहे, जास्त नाही, परंतु जेवढं आपल्याला शक्य होतं तेवढं तरी केलं पाहिजे. कधी पैशाच्या स्वरूपात, कधी शब्दांच्या स्वरूपात आपण मदत केली पाहिजे. आपले चार शब्दसुद्धा एखाद्याच्या जीवनामध्ये हसूफुल होऊ शकतात. खूप अप्रतिम भाव, सुंदर सामाजिक संदेश सरांच्या रचनेमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहे डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलंय की हळवा कोपरा आठवणींचा मारतो असंख्य डंख. हळवा कोपरा आठवणींचा मारतो असंख्य डंख, चंद्रावरचा काळा डाग, चंद्रावरचा काळा डाग, तू मात्र कामात दंग, तू मात्र कामात दंग. तर एक दुखरी वेदना मनाच्या हळव्या कोपऱ्यातली मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे की हळवा कोपरा आठवणींचा मारतो असंख्य डंख. खूप गहिरा असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की लेख चालली सासरला हृदयात कंठ दाटून आला. लेख चालली सासरला हृदयात कंठ दाटून आला, मनातील हळवा कोपरा, मनातील हळवा कोपरा खूप काही सांगून गेला, खूप काही सांगून गेला. तर मनातला जो हळवा कोपरा असतो तो बऱ्याच जणाचा कधी चुलगडत नाही, तो कोणाला दिसत नाही, परंतु लेख जेव्हा सासरी जात असते तेव्हा आई वडिलांच्या मनातला, नातेवाईकांच्या मनातला हळवा कोपरा हा निश्चितपणे उलगडतो, कंठ दाटून येतो. त्याबद्दल अप्रतिम भाव मॅडमच्या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौशिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम लिहित आहेत बडोदा गुजरात येथून. सौशिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिलंय रौद्र रूप त्या हळव्या कोपऱ्याचे जसे भरती ओहोटी समुद्राचे. रौद्र रूप त्या हळव्या कोपऱ्याचे जसे भरती ओहोटी समुद्राचे, कधी अलगद फुलपाखरू जणू, कधी अलगद फुलपाखरू जणू, तर कधी अल्लड बाळ ते ताने, तर कधी अल्लड बाळ ते ताने. वाह, तर हळवा कोपरा जो कधी रौद्र रूप दाखवतो समुद्राच्या भरती ओहोटीसारखा, तर कधी अलगद फुलपाखरू असतो जणू काही अल्लड बाळ असावं तान. खूप अप्रतिम हळव्या कोपऱ्याचे वेगवेगळे भाव जे आहेत ते मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये सौविद्या कुंभार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. सौविद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय आठवण शीर्षकाखाली की मनातील हळवा कोपरा नेहमीच माहेर वाटे. क्या बात आहे, मनातील हळवा कोपरा नेहमीच माहेर वाटे, येता सासरी आठवण डोळ्यात अश्रू दाटे, येता सासरी आठवण डोळ्यात अश्रू दाटे, डोळ्यात अश्रू दाटे. आणि खरंय की मनातला हळवा कोपरा हा जणू माहेरसारखा असतो असं शब्दांकन मॅडमनी केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौदीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत कुंभवली तालुका जिल्हा पालघर येथून. सौदीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी कुंभवली तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिलंय जेव्हा हळवा होतो मनाचा कोपरा जागा सापडत नाही अश्रूंना लपण्या. जेव्हा हळवा होतो मनाचा कोपरा जागा सापडत नाही अश्रूंना लपण्या, गालावर ओघळतात ते सैराट होऊन, गालावर ओघळतात ते सैराट होऊन, आपल्या दुःखात कोणी दुःखी आहे का बघण्या, आपल्या दुःखात कोणी दुःखी आहे का बघण्या. आणि खरंय की खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की जेव्हा मन हळवं होतं, जेव्हा मनाचा हळवा कोपरा जो आहे तो उलगडतो, त्यावेळी अश्रूंना लपण्यासाठी जागा नसते, अनाहूतपणे अश्रू गालावर येतात, अश्रू सैराट होतात. आणि जेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू उघळत असतात तेव्हा त्या अश्रूंना पुसणारं कोणी आहे का हे सुद्धा अश्रू पाहत असतात. कारण खूप अप्रतिम सुंदर हे भाव जे आहेत ते या चारोळीमध्ये होते की आपलं कोण परक कोण हे पाहण्यासाठी अश्रू उघळतात. खूप भावस्पर्शी भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये विजय बी शिर्के सरांनी लिहिलंय सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. विजय बी शिर्के सर लिहित आहेत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. हळव्या कोपऱ्यात हृदयाच्या तुला सखे जपले मी अलवारपणे. वाह, हळव्या कोपऱ्यात हृदयाच्या तुला सखे जपले मी अलवारपणे, काळ सरता भविष्याकडे कळले, काळ सरता भविष्याकडे कळले, तुझे ते होते केवळ बेगडी वागणे, तुझे ते होते केवळ बेगडी वागणे, बेगडी वागणे। तर प्रेमभाव आणि विरहभाव याचा सुंदर मिलाप असलेली सरांची ही अप्रतिम सुंदर चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सोनाली रायपुरे सहारे मॅडम लिहित आहेत सोनशिल्प या नावाने, ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून। सोनाली रायपुरे सहारे मॅडम यांनी सोनशिल्प या नावाने ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून लिहिलंय। एक भावनिक हळवा कोपरा असतो प्रत्येकाच्या मनात, एक भावनिक हळवा कोपरा असतो प्रत्येकांच्या मनात, आपल्या गोड आठवणीतून आनंद मिळतो क्षणाक्षणात, आपल्या गोड आठवणीतून आनंद मिळतो क्षणाक्षणात। आणि खरंय की सहज साध्या सोप्यामध्ये सोप्या भाषेमध्ये हळव्या कोपऱ्याबद्दल मॅडमनी शब्दरचना केलेली आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळवा कोपरा असतो आणि गोड आठवणीमधून आपल्याला क्षणाक्षणाला आनंद मिळत असतो। आपण एकांतात असलो की त्या हळव्या कोपऱ्यामध्ये जाऊन रमतो, नाही का? खूप अप्रतिम सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून। कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले, होती प्रेमळ वात्सल्य मूर्ती स्वाभिमानी माझी हो आई, आधार होतीस माझा हक्काचा सुखदुःखाचे प्रसंगी, आधार होतीस माझा हक्काचा सुखदुःखाचे प्रसंगी, आधार होतीस माझा हक्काचा सुखदुःखाचे प्रसंगी, वाट चालता संसाराची थांबलो जर थकून विश्रांती करता, ठेवतेस माझ्या पाठीवर आई तुझ्या प्रेमळ हस्ता, ठेवतेस माझ्या पाठीवर आई तुझ्या प्रेमळ हस्ता, आभास होत असे क्षणापुरता माझ्या हळव्या मनाला, आभास होत असे क्षणापुरता माझ्या हळव्या मनाला। तर आईबद्दलचे भाव, आईच्या आशीर्वादाचं महत्त्व सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौस्मिता श्रीकांत रेखडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौस्मिता श्रीकांत रेखडे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय, जुन्या आठवणी अजून तुझ्या माझ्या, जुन्या आठवणी अजून तुझ्या माझ्या, जपल्या मनगंधाच्या सुगंधी कुपीत। क्या बात आहे, जुन्या आठवणी अजून तुझ्या माझ्या, चपल्या मनगंधाच्या सुगंधी कुपीत, सोनसळी हळव्या कोपऱ्यात आठवणी, सोनसळी हळव्या कोपऱ्यात आठवणी, तुझे नि माझे जन्मजन्मांतरीचे गुपित, तुझे नि माझे जन्मजन्मांतरीचे गुपित। वाह वाह, तर जुन्या आठवणी अजून तुझ्या माझ्या, चपल्या मणगंधाच्या सुगंधी कुपीत, सोनसळी हळव्या कोपऱ्यात आठवणी, तुझे नि माझे जन्मजन्मांतरीचे गुपित। तर जन्मजन्मांतरीचं गुपित आणि मणगंधाच्या सुगंधी कुपीत जपलेल्या जुन्या आठवणी, खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की हळवा कोपरा मनाचा तुझ्यासाठीच राखून ठेवला, तुझ्या एका हसण्यात माझा सारा दिवस उजळला, नातं आपलं शब्दांपलीकडचं मनाने मनाला जपलेलं, नातं आपलं शब्दांपलीकडचं मनाने मनाला जपलेलं, हळवा कोपरा हा कायम तुझ्याच नावाने सजलेला, हळवा कोपरा हा कायम तुझ्याच नावाने सजलेला। तर त्याच्या नावाने सजलेला हळवा कोपरा, खूप अप्रतिम भावस्पर्शी रचना। आणि याबरोबरच पुढच्या चारोळीमध्ये स्नेहल रमेश गोठल मॅडम लिहित आहेत मुंबई येथून। स्नेहल रमेश गोठल मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय की बोलत नाही म्हणून लोकांनी हलक्यात घेतले, बोलत नाही म्हणून लोकांनी हलक्यात घेतले, शब्दांनी टोचून टोचून मनावर वारंवार वार केले, शब्दांनी टोचून टोचून मनावर वारंवार वार केले, आता तो हळवा कोपरा पण बोलू लागला, आता तो हळवा कोपरा पण बोलू लागला, तोडते संस्काराचे जाल सारे आणि व्यक्त होया जगास, आता तो हळवा कोपरा पण बोलू लागला, तोडते संस्काराचे जाल सारे आणि व्यक्त हो या जगास, व्यक्त हो या जगास। आणि खरंय की आपण गप्प राहतो म्हणून लोकांना असं वाटतं की हा हसोसतोय, ही सोसते, याला काहीही बोललं तर चालतं, हिला काहीही बोललं तर चालतं, पण शब्दांनी टोचून टोचून मनावर वार होऊन होऊन जेव्हा मन रक्तबंबाळ होतं, त्याच्या वेदना असह्य होतात, तेव्हा मनातला हळवा कोपरा बंड करतो, मनातला हळवा कोपरा म्हणतो की व्यक्त हो, प्रतिकार करायला शिक, खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये श्रावणी संदीप गुंड मॅडम लिहित आहेत धानोरी पुणे येथून. चारोळीकार या नावाने मॅडम लिहितात. श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे येथून लिहिलं आहे. हळवे क्षण या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत. ते हळवे क्षण शोधत बसते मन, क्या बात आहे. ते हळवे क्षण शोधत बसते मन, ती दोस्तांची मस्ती दोस्तीत कुस्ती. आठवती मला, आठवते मला क्षण क्षण. ती दोस्तांची मस्ती दोस्तीत कुस्ती. आठवते मला क्षण क्षण, आठवते मला क्षण क्षण. ते हळवे क्षण शोधत बसते मन. तर हळव्या क्षणांना शोधणारी, हळव्या कोपऱ्यातले भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की हळवा कोपरा मनातला मनातच अलगद बंद राहतो. हळवा कोपरा मनातला मनातच अलगद बंद राहतो. कितीही शब्द ओठावर आले, कितीही शब्द ओठावर आले तरी मनातच विरून जातो, तरी मनातच विरून जातो. आपण असं म्हणतो की काही गोष्टी अशा असतात की ज्या कायम मनाच्या कोपीमध्ये बंद असतात. शब्द ओठांपर्यंत येतात पण ओठांच्या बाहेर येऊ शकत नाहीत. ते मनात विरून जातात आणि त्या अबोल भावनांना, त्या मनातल्या हळव्या कोपऱ्यातल्या बंद कुपीतल्या भावभावनांना मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलं आहे. हळवा कोपरा मनाचा असतो प्रत्येक लेकीचा, हळवा कोपरा मनाचा असतो प्रत्येक लेकीचा. माहेरची ओढ कायम जपते मेळा आठवणींचा, माहेरची ओढ कायम जपते मेळा आठवणींचा, जपते मेळा आठवणींचा. आणि खराय की लेकीला, लेकीचा जो हळवा मनाचा कोपरा असतो तर त्या हळव्या मनाच्या कोपऱ्यामध्ये माहेरची ओढ असते कायम आणि आठवणींचा मेळासुद्धा त्या ठिकाणी जमलेला असतो. अशाच अप्रतिम आणि सुंदर अशा भावभावना व्यक्त करणाऱ्या अप्रतिम चारोळ्यांचा आपण आस्वाद घेणार आहोत पुढच्या रचनांमध्ये. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आर जे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये.

0: शिवाजी की तलवार है, लावनी बेमिसाल है, टेक्नोलॉजी के साथ संस्कार है। मराठी करती स्वागत हर भाषा का, यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है। सुनिए पुनेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया। योगिता रमेश मांजरे मॅडम लिहित आहेत पूर्णानगर अमरावती येथून। योगिता रमेश मांजरे मॅडम यांनी पूर्णानगर अमरावती येथून लिहिलं आहे की हळवा कोपरा नेहमी हळवाच असतो, जसा मनुष्य बाहेरून दाखवतो तसा आतमधून मात्र नसतो। हळवा कोपरा नेहमी हळवाच असतो, जसा माणूस बाहेरून दाखवतो तसा आतमधून मात्र नसतो। दिसायला आपण मात्र थेट दिसतो, कारण रडलो तर लोक कमकुवत मानतो, म्हणून हल्ली स्वतःशीच बोलतो, रात्री मात्र एकटाच रडतो। तर खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे इथून। सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे इथून लिहिलंय, एक हळवा कोपरा सखे आठवणींचा जपला आहे, एक हळवा कोपरा सखे आठवणींचा जपला आहे, विरहात तव नित्य जळतो, विरहात तव नित्य जळतो, तव मूर्ती मनमंदिरात राहे, तव मूर्ती मनमंदिरात राहे। वा, तर एक हळवा कोपरा सखे आठवणीत जपला आहे। तर आठवणीत जपलेला हळवा कोपरा सरांनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भोरे मॅडम लिहित आहेत भंडारा इथून। हर्षा भोरे मॅडम यांनी भंडारा इथून लिहिलंय, काळजाचा आरसा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की सर्वांच्या मनात असतो एक हळवा कोपरा, सुखदुःखाच्या जाणीवेचा निरंतर वाहणारा झरा। सर्वांच्या मनात असतो एक हळवा कोपरा, सुखदुःखाच्या जाणीवेचा निरंतर वाहणारा झरा, आनंदाच्या ओघात वाहतो दुःखात हिरमुसतो, आनंदाच्या ओघात वाहतो दुःखात हिरमुसतो, जणू काळजात लपलेला आरसा तो खरा, जणू काळजात लपलेला आरसा तो खरा। तर काळजाचा आरसा म्हणजेच हळवा कोपरा अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहितात अंबाजोगाई येथून। सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की हळव्या कोपऱ्यात मनाच्या तुझेच घरटे बांधले, दुर्गेलाच तरी तुझ्यासाठी स्वप्न सारे जपून ठेवले, तू परत येशील या आशेने डोळे किती दा भरून आले, एकटेपणाच्या गर्दीतही तुझेच नाव ओठी राहिले, एकटेपणाच्या गर्दीतही तुझेच नाव ओठी राहिले। तर हळव्या कोपरा आणि त्या हळव्या कोपऱ्यातलं एकटेपणाच्या गर्दीतलं तुझंच ओठी राहिलेलं नाव अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये ना सो कुवर सर लिहित आहेत माशा घागबारी जिल्हा नाशिक येथून। ना सो कुवर सरांनी माशा घागबारी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय, फुलव कधीतरी माणसा मनाचा गाभारा, जळलंय कुणीतरी वाती गत तुझ्यासाठी, फुलव कधीतरी माणसा मनाचा गाभारा, जळलंय कुणीतरी वाती गत तुझ्यासाठी, विकली ही जिंदगी या दुनियेच्या बाजारा, विकली ही जिंदगी या दुनियेच्या बाजारा, आणि पेटलाय हळवा कोपरा सदा तुझ्यासाठी, आणि पेटलाय हळवा कोपरा सदा तुझ्यासाठी, सदा तुझ्यासाठी। आणि खराय श्रोते हो की आपण आपल्या मनाचा गाभारा कधी फुलवतच नाही, आपण ही जाणीव ठेवत नाही, आपण हे लक्षात ठेवत नाही की वातीसारखं कोणीतरी आपल्यासाठी जळलेलं आहे, तेव्हा आपण इथपर्यंत आलेलो आहे। आपल्यासाठी ज्यांनी त्याग केला, आपल्यासाठी ज्यांनी स्वतःच्या स्वप्नांना मोठमाती दिली, आपल्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, आपण पुढं जावं म्हणून जे मागं राहिले त्यांना कधी आपण आठवतो, कधीतरी आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो, कधीतरी आपण त्यांच्या अडीअडचणीला जातो, कधीतरी आपण त्यांना गरज असताना मदतीला सरसावतो, कधीतरी आपण ते दुःखात असताना त्यांचं सांत्वन करतो का, त्यांना आर्थिक मदत लागली तर करतो का, आपण विसरून जातो, आपण हे विसरून जातो की ती व्यक्ती वातीसारखी आपल्यासाठी जळलेली होती, म्हणून आज आपल्या जीवनामध्ये प्रकाश आहे। ज्या माणसाने अख्खी जिंदगी दुनियेच्या बाजारात विकली त्या माणसाची कदरच केली जात नाही। जो माणूस फक्त आयुष्यभर जो आहे तो आपल्या आप्तेष्टांसाठी, नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी किंवा कुटुंबासाठी जो आहे तो जळत राहिला, त्याचासुद्धा हळवा कोपरा कधीतरी पेटतोच ना, त्याच्यासुद्धा मनातला हळवा कोपरा कधीतरी बंड करतोच ना। तर हेच बंड सरांनी त्यांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं की माणसा मनाचा गाभारा कधीतरी फुलव आणि हे लक्षात ठेव की कोणीतरी वाती सारखं तुझ्यासाठी जळले। त्याने किंवा तिने ही जिंदगी जी आहे ही दुनियेच्या बाजारात विकली आहे, तो ती खपली आहे, स्वतःची स्वप्न उद्ध्वस्त करून खपली आहे आणि म्हणून तो आज इथं आहे। खरंय की पेटलेला हळवा कोपरा खरंच खूप आत्मपरीक्षण करायला लावणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला इथून। सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी मलकापूर अकोला इथून लिहिले, मॅडम लिहित आहेत, हळवा कोपरा मनातला कधी कधी मान काढतो, हळवा कोपरा मनातला कधी कधी मान काढतो माहेरच्या रद्य आठवणीने, माहेरच्या रद्य आठवाने चिंब चिंब मज करतो। माहेरची आठवण आल्यानंतर मनातला हळवा कोपरा हा व्यक्त होऊ पाहतो। ते भाव मॅडमच्या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर येथून। सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर येथून लिहिलंय, लग्न होता स्त्री सुलभ भावनांची झाली होती मनामध्ये गर्दी माहेरच्या संस्काराच्या हळव्या कोपऱ्याने। लग्न होता स्त्री सुलभ भावनांची झाली होती मनामध्ये गर्दी माहेरच्या संस्काराच्या हळव्या कोपऱ्याने। लगेच गोंधळून दिली सासरी वर्दी माहेरच्या संस्काराच्या हळव्या कोपऱ्याने। लगेच गोंधळून दिली सासरी वर्दी। तर स्त्री सुलभ भावना त्याची मनामध्ये झालेली गर्दी आणि माहेरच्या संस्काराचा हळवा कोपरा खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ संगीता प्रकाश घनवट मॅडम लिहित आहेत करंजे नाका सातारा इथून। सौ संगीता प्रकाश घनवट मॅडम यांनी करंजे नाका सातारा इथून लिहिलंय, मनाच्या हळव्या कोपऱ्यात आई बाबांना देते प्रथम स्थान, मनाच्या हळव्या कोपऱ्यात आई बाबांना देते प्रथम स्थान, त्यांच्या आशीर्वादानेच आज फुलतोय माझा संसार छान। तर खूप अप्रतिम सुंदर भाव कृतज्ञता व्यक्त करणारे आपल्या आईबाबांप्रती कृतज्ञतेचे भाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले, मन या शीर्षकाखाली की मनाच्या कोपऱ्यात एखादी खास जागा असते तिथेच स्वप्नांची सुंदर दुनिया वसते, मनाच्या कोपऱ्यात एखादी खास जागा असते तिथेच स्वप्नांची सुंदर दुनिया वसते, असतात काही आठवणी या पुसल्या जात नाहीत, हळव्या कोपऱ्यातील भावना शब्दात उतरत नाहीत, आणि खरंय की मन आणि मनाच्या कोपऱ्यातली अगदी खास जागा म्हणजे हळवा कोपरा, जिथं स्वप्नांची सुंदर अशी दुनिया असते, काही सुखद आठवणी असतात ज्या शब्दात उतरत नाहीत पण पोचल्या जात नाहीत, सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये शेख पिरपाशाही साक्षर लिहित आहेत राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून। शेख पिरपाशाही साक्षरांनी राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिलंय की मनाच्या हळव्या कोपऱ्यात अवेळी येऊन तू बस्तान बसवतेस, मनाच्या हळव्या कोपऱ्यात अवेळी येऊन तू बस्तान बसवतेस अजूनही मला वाटते नक्कीच तू फसवतेस, खरंच खूप अप्रतिम सुंदर असे भाव होते की मनाच्या हळव्या कोपऱ्यात अवेळी म्हणजे न सांगता तू कधीही येऊन बस्तान बसवतेस आणि का कोणास ठाऊक मला असं वाटतंय की तू मला फसवतेस, सुंदर भाव होते। आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये निसर्गकवी या नावाने सर लिहितात श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय, निसर्गकवी श्री किशोर कुमार मलेवार सरलीत आहेत गोंधळातून. वृक्ष माऊली देईच प्राणवायू, निसर्गाचे सर्वांनी जतन करा. वृक्ष माऊली देईच प्राणवायू, निसर्गाचे सर्वांनी जतन करा. वृक्ष मानवाचे मन प्रसन्न करी, वृक्ष मानवाचे मन प्रसन्न करी. फुलांनी बहरेल हळवा कोपरा, फुलांनी बहरेल हळवा कोपरा. वाह वाह. आणि खरंय की वृक्ष संवर्धनाचा, वृक्षारोपणाचा, आणि वृक्षारोपण केल्यामुळे निसर्ग आपल्याला काय काय देतो याचं सुंदर असं वर्णन सरांच्या चारोळीमध्ये होतं. सर निसर्ग कवी या नावाने लिहितात आणि सरांचे जे भाव आहेत निसर्गाप्रतीचे, कार्य आहे खरंच निश्चितपणे त्यांच्या शब्दांमधून ते जाणवत आहे. आणि सरांनी खूप अप्रतिमरित्या लिहिलेलं आहे की वृक्ष मानवाचे मन प्रसन्न करी. हे सत्य असतं, वास्तव असतं, तरीसुद्धा आपण वृक्षांचा मान सन्मान करत नाही, त्यांची काळजी घेत नाही, त्यांना जपत नाही. म्हणून सरांनी लिहिलंय की वृक्ष मानवाचे मन प्रसन्न करी, फुलांनी भरेल हळवा कोपरा, तर आपल्याला आनंद मिळेल असे भाव सरांच्या रचनेमध्ये होते. पुढच्या रचनेमध्ये नातं या शीर्षकाखाली सौ सुरेखा पगारे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून. सौ सुरेखा पगारे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत, नातं हे अनामिक तरी मनामध्ये लपलेलं, ओठांवर ना आलं तरी हृदयामध्ये साठलेलं. नातं हे अनामिक तरी मनामध्ये लपलेलं, ओठांवर ना आलं तरी हृदयामध्ये साठलेलं. हळव्या या कोपऱ्यामध्ये अलगद तुला जपलेलं, हळव्या या कोपऱ्यामध्ये अलगद तुला जपलेलं. श्वासाश्वासात माझ्या तुझं अस्तित्व दाटलेलं, श्वासाश्वासात माझ्या तुझं अस्तित्व दाटलेलं, तुझं अस्तित्व दाटलेलं. असं हे हळव्या कोपऱ्यामध्ये जपलेलं सुंदर नातं मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया. अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून, तुझा स्वार्थ बनवतो तुला पृथ्वीवर उपरा. क्या बात आहे, तुझा स्वार्थ बनवतो तुला पृथ्वीवर उपरा. माणसाला माणूस बनवतो मनाचा हळवा कोपरा, माणसाला माणूस बनवतो मनाचा हळवा कोपरा. क्या बात आहे, मोजके शब्द आणि अप्रतिम भाव की तुझा स्वार्थ तुला पृथ्वीवर उपरा बनवतो. नाहीतर तू चांगला आहे, फक्त स्वार्थ थोडासा बाजूला ठेव. तू स्वार्थ जर बाजूला ठेवला तर तू उपरा नाही, हे जग तुझं आहे. पण स्वार्थ आणला तर सगळं जग परक आहे, कोणीच तुझ्याजवळ येणार नाही. खरंय की माणसाला माणूस बनवतो मनाचा हळवा कोपरा. आपल्या मनामध्ये क्षमाशीलता असेल, आपल्या मनामध्ये मदतीचे भाव असतील, आपल्या मनामध्ये दया असेल, आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना असेल, आपल्या शब्दांमध्ये गोडवा असेल, आपल्या मनामध्ये प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर असेल, मान सन्मान असेल, मनाचा हळवा कोपरा हा माणसाला माणूस बनवतो. समोरचा कसाही असो, जर तुमचा हळवा कोपरा जर त्याच्या पुढं उलगडला तर निश्चितपणे माणसाला माणूस आपण बनवू शकतो. खूप अप्रतिम असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया. विजयकुमार शिंदे सर लिहित आहेत कवी जयकर नावाने कराड येथून. विजयकुमार शिंदे सरांनी कवी जयकर नावाने कराड येथून लिहिलंय, हळव्या कोपऱ्यात मन आजही तुझी वाट पाहते, आठवणींच्या सरीमध्ये अलगत तुला शोधते. ओठांवर नसतात शब्द, डोळ्यात दाटते भावना. हळवा तो कोपरा मनाचा, जपतो तुझ्या प्रेमाच्या खुणा. हळवा तो कोपरा मनाचा, जपतो तुझ्या प्रेमाच्या खुणा. वाह. तर मनातल्या प्रेमाच्या खुणा जपणारा तो हळवा कोपरा सरांनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये श्यामराव भंडारे सरांनी लिहिलंय. श्यामराव धोंडीबा भंडारे सर लिहित आहेत हनुमान हिपवर्गा, तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून. श्यामराव धोंडीबा भंडारे सरांनी हनुमान हिपवर्गात तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून लिहिलंय, जपून ठेवतो तुझ्यासाठी हृदयी हळवा कोपरा. जपून ठेवतो तुझ्यासाठी हृदयी हळवा कोपरा. घ्यायची एवढी उडान घे, घ्यायची एवढी उडान घे, माझ्या प्रीतपाखरा, माझ्या प्रीतपाखरा. वाह. तर माझ्या मनामध्ये तुझ्यासाठी हळवा कोपरा मी जपून ठेवला, तू आकाशामध्ये उंच भरारी घे, मी तुझ्या सोबत आहे। सोबतीची हमी देणारे, सोबतीचे भाव जपणारे, जपणारी ही अप्रतिम अशी सरांची रचना होती पुढच्या चारोळीमध्ये। सौमनीषा दीपक सामनेरकर मॅडम लिहित आहेत पालघर येथून। सौमनीषा दीपक सामनेरकर मॅडमनी पालघर येथून लिहिलं आहे, मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपली स्वप्ने सारी, मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपली स्वप्ने सारी, आठवणींच्या चांदण्यात फुलली प्रीत न्यारी, आठवणींच्या चांदण्यात फुलली प्रीत न्यारी। वाह, तर मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये जपलेली स्वप्ने आणि आठवणींच्या चांदण्यात फुललेली न्यारी अशी प्रीत मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते। श्रोते हो, तुम्ही रेडिओ ओपन एरिया आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। रेडिओ ओपन एरिया आवाज 107.8।

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: आज मैं आत्मा ड्राइवर ये गाड़ी मुझे चलानी है कि मेरी आंखें मेरे हिसाब से चले, मेरा मुख मेरे हिसाब से बोले, मेरा हाथ वो ही करे जो सही है कर्म और मन वो ही सोचे जो सही है। दैट वुड बी दैट माय कार इज इन माय कंट्रोल। सो लाइक दिस फाइव पीपल आर स्टेइंग इन द हाउस, पांच आत्माएं ड्राइवर और उनकी अपनी अपनी एक गाड़ी। अगर हर आत्मा का अपनी गाड़ी पे कंट्रोल होता तो जर्नी कैसी होती उस रोड के ऊपर? ब्यूटीफुल। हर एक ने प्यार से निकल जाना, हर एक ने एक स्टीयरिंग व्हील घुमाना है, थोड़ा सा दूसरा आ भी रहा होगा तो उसने ऐसे टर्न करना है, उसने घूम जाना, एक्सीडेंट कभी होता ही ना। द पावर टू मोल्ड, द पावर टू एडजस्ट, द पावर टू टर्न हियर, द पावर टू ब्रेक स्टॉप, सब कुछ हो जाता अगर ये गाड़ी मेरे कंट्रोल में होती तो। और अगर पांचों की होती तो वो जीवन, वो घर स्वर्ग होता, राइट? अब अगर सपोज चार की भी नहीं है, एक भी अपने करना शुरू कर दे, सी, तो कितनी सारी चीजें बचेंगी अगर एक आत्मा अपने ऊपर संयम ले आए। दिस इज द पावर दैट वी हैव। लेकिन अगर पांचों ने अपना ध्यान नहीं रखा, अपनी उनकी ब्रेक्स चलती नहीं, उनका स्टीयरिंग व्हील उनके कंट्रोल में नहीं, लेकिन वो चाहते हैं कि वो बाकी सब गाड़ियां मेरे हिसाब से चले, तो एक क्षण भी बिना एक्सीडेंट के नहीं चलेगा उस घर के अंदर। दिस इज द रियलिटी ऑफ आवर लाइफ टुडे।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की धकाधकीच्या जीवनात बरेच काही निष्ठून गेले, मागे वळून पाहता कळले, मनाच्या हळव्या कोपऱ्यात गवसले गंधित क्षण जपलेले। धकाधकीच्या जीवनात बरेच काही निष्ठून गेले, मागे वळून पाहता कळले, मनाच्या हळव्या कोपऱ्यात गवसले गंधित क्षण जपलेले। तर धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बरंच काही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत, बरेच क्षण निष्ठून जातात, तेव्हा आपण मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये डोकावतो आणि आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर क्षण असतात। सुंदर रचना होती, पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय, मनाच्या हळव्या कोपऱ्यात एक दिवा जपलेला असावा, स्वतःच्या स्वप्नांचा सुगंध तिथे दरवळत राहावा, जगासाठी सारे देताना स्वतःलाही थोडं जपावं, जगासाठी सारे देताना स्वतःलाही थोडं जपावं, आपल्याच मनाच्या अंगणी स्वतःचं आभाळ असावं, आपल्याच मनाच्या अंगणी स्वतःचं आभाळ असावं, आभाळ असावं। वाह, आणि खरं आहे की शेवटच्या दोन ओळी अतिशय अप्रतिम आहेत, की जगासाठी सारं देताना स्वतःलाही थोडं जपावं, इतरांसाठी करण्याच्या नादात आपण स्वतःलाच जपत नाही, खूप सारं देताना हाती काही चुरत नाही, म्हणून आपल्या मनाच्या अंगणी स्वतःचा आभाळ असावं, अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड येथून। निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय की पाहताच तुला होतो मनाचा हळवा कोपरा, पाहताच तुला होतो मनाचा हळवा कोपरा, भावनांचे येते काहूर उठोनी, भावनांचे येते काहूर उठोनी, जीव माझा होतो कावरा बावरा, जीव माझा होतो कावरा बावरा। वाह, तर तुला पाहिल्यानंतर मनाचा कोपरा हळवा होतो, खूप भावस्पर्शी भावना या रचनेमध्ये होत्या। पुढच्या चारोळीमध्ये अरविंद कुळकर्णी सर लिहित आहेत मलकापूर येथून। अरविंद कुळकर्णी सरांनी मलकापूर येथून लिहिलंय की हळवा कोपरा खरे मित्र जुळली एकमेकांची मने, हळवा कोपरा खरे मित्र जुळली एकमेकांची मने, परीक्षा होताच दुरावले म्हणून वाटते सुने सुने, परीक्षा होताच दुरावले म्हणून वाटते सुने सुने। आणि खरं आहे की मित्र जे नवनवीन मित्र होतात, एकमेकांची मनं जुळतात आणि परीक्षा झाली की ते दुरावतात, मन सुनं सुनं होऊन जातं। तर हा हळवा कोपरा मित्रांच्या बाबतीतला सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये फुलेप्रेमी संविधान दूत या नावाने मॅडम लिहितात चौदुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की हळवा कोपरा मनमंदिरी सजतो, हळवा कोपरा मनमंदिरी सजतो, स्पंदनांची छेडून तार, आस्वाद भिजतो, स्पंदनांची छेडून तार आस्वाद भिजतो, आस्वाद भिजतो। वाह, तर स्पंदनांची तार छेडून आस्वांमध्ये भिजलेला मनाचा हळवा कोपरा चौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा पीडीतून पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीकडे वळूया। भारत कुमार कोटणाकेसर लिहित आहेत। भारत कुमार कोटणाकेसरांनी मुक्काम पोस्ट माथार्जुन तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ येथून सरांनी लिहिलंय। सर लिहित आहेत की मनाच्या हळव्या कोपऱ्यात सखे तुझीच आठवण दाटते, मनाच्या हळव्या कोपऱ्यात सखे तुझीच आठवण दाटते, हसता हसता अलगद मग, हसता हसता अलगद मग, डोळ्यातून पाणी वाहते, डोळ्यातून पाणी वाहते, डोळ्यातून पाणी वाहते। वाह वाह। आणि खरंय की मनाचा हळवा कोपरा ज्यामध्ये सखीची आठवण असते, आणि हसता हसता जेव्हा आपण त्या हळव्या कोपऱ्यामध्ये टोकावतो तेव्हा टचकन डोळ्यात पाणी येतं। तिची आठवण जी आहे ती आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणणारी असते। खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव होते। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये उज्ज्वला सहस्त्रबुद्धे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। उज्ज्वला सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, कधी सुखाचा कधी दुःखाचा भावनांचा खेळ सारा। क्या बात आहे। कधी सुखाचा कधी दुःखाचा भावनांचा खेळ सारा, सोडवता गुण

हळवा कोपरा मनाचा स्मरे आठवणींचा ठेवा, डोळ्यात दाटते पाणी असे कसे झाले देवा, डोळ्यात दाटते पाणी असे कसे झाले देवा, असे कसे झाले देवा। हळवा कोपरा मनाचा स्मरे आठवणींचा ठेवा। आणि खराय श्रोते हो, किती सुंदर आणि अप्रतिम भाव मोजक्याच शब्दामध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेले आहेत, नाही का? की हळवा कोपरा मनाचा स्मरे आठवणींचा ठेवा, डोळ्यात दाटते पाणी असे कसे झाले देवा। कळत नाही की डोळ्यात पाणी का दाटलं। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये दत्ता मोरसकर सरांनी विशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। दत्ता मोरसकर सर लिहित आहेत विशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। हळवा या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की संपली आहे प्रतीक्षा युगायुगाची, संपली आहे प्रतीक्षा युगायुगाची, झालोय हळवा मी, संपली आहे प्रतीक्षा युगायुगांची, झालोय हळवा मी, दे साथ आता जन्माची, झालोय हळवा मी, दे साथ आता जन्माची। वाह वाह, तर अतिशय मोजक्या शब्दामध्ये अंतर्मनातले उत्कट भाव सरांनी शब्दबद्ध केलेले, की मी तुझी वाट पाहत होतो, युगानुयुगे पाहत होतो, ती युगायुगांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि मी खूप भावूक झालो आहे, मी खूप हळवा झालो आहे, दे आता साथ जन्माची, ये सोबत करूया। खूप अप्रतिम गहिरा असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिलंय की आई वडिलांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांना मी आहे जपले, आई वडिलांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांना मी आहे जपले, त्यांनी दिलेले प्रेम आणि आठवणी, त्यांनी दिलेले प्रेम आणि आठवणी मनाच्या हळव्या कोपऱ्यात साठले, मनाच्या हळव्या कोपऱ्यात साठले। वाह वाह, खरंय की आई वडिलांसोबत घालवलेले क्षण जे अनमोल असतात, म्हणजे कधीच विसरता येत नसतात, तर त्या सुंदर क्षणांना, सुंदर आठवणींना आणि त्या प्रेमाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, केले निस्पृह प्रेम तुझ्यावर, घात केला माझ्या प्रेमाचा, केले निस्पृह प्रेम तुझ्यावर, घात केला माझ्या प्रेमाचा, झाले रक्तबंबाळ हृदय, झाले रक्तबंबाळ हृदय, हळवा झाला कोपरा मनाचा, हळवा झाला कोपरा मनाचा, की का त्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह उठलेलं आहे, की का असं व्हावं, का असं करावं, कारण निस्पृह असं प्रेम केलेलं होतं, त्याचा घात झालेला आहे, हृदय रक्तबंबाळ आहे आणि मनाचा कोपरा हळवा होतोय, ते दुःख त्या वेदना ज्या अव्यक्त आहेत, ज्या सांगता येत नाही। खूप अप्रतिम अतिशय गहिर शब्दांकन असलेली सरांची ही रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय, अव्यक्त हळवा कोपरा एक बोचतो तीक्ष्ण काठ्यापरी, अव्यक्त हळवा कोपरा एक बोचतो तीक्ष्ण काट्यापरी, अश्रूंच्या भाराने मन भरतं, क्या बात आहे, अश्रूंच्या भाराने मन भरतं आणि अस्तित्व शोधत वेड्यापरी, आणि अस्तित्व शोधत वेड्यापरी, अव्यक्त हळवा कोपरा एक बोचतो तीक्ष्ण काट्यापरी। आणि खरंय की कधी कधी मनातला हळवा कोपरा हा बोचरा असतो, त्या हळव्या कोपऱ्यामध्ये अश्रूंच्या भारानं अगदी मन भरून जातं, जेव्हा डोळे भरून येतात, डोळे गच्च असतात, पापणी आड अवघा समुद्र जो आहे तो एकवटलेला असतो, पण त्याला भरतीमध्ये येता येत नाही, अगदी तसंच नाही का, की पापणी आड उसळलेला समुद्र त्याला व्हायचा आहे, त्याला भरती च्या त्या आविर्भावामध्ये यायचं आहे, मोकळं व्हायचं आहे, पण तो होऊ शकत नाही, अश्रूंच्या भारानं मन भरतं, आणि आपण कोण, आपलं

अस्तित्व जे आहे ते वेड्यासारखं आपण शोधत असतो, नाही का श्रोते हो? खूप अप्रतिम भावस्पर्शी शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये गणेश गजानन केने सरांनी लिहिलंय, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे इथून. गणेश गजानन केने सर लिहित आहेत, के एन टावरे विद्यालय जू नांदुर्की लाखीवली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून सर लिहित आहेत की बाप नावाचा अवलिया सतत आपल्या कुटुंबासाठी झटत असतो. बाप नावाचा अवलिया सतत आपल्या कुटुंबासाठी झटत असतो, तो प्रत्यक्ष प्रेम व्यक्त करत नसला तरी, तो प्रत्यक्ष प्रेम व्यक्त करत नसला तरी त्याच्या हृदयात एक हळवा कोपरा असतो, त्याच्या हृदयात एक हळवा कोपरा असतो. मागच्या शोमध्ये सुद्धा आपण बोललो की बाप कठोर कधी नसतो, त्याला कठोर व्हावं लागतं. बाप निष्ठुर कधी नसतो, त्याला व्हावं लागतं. बाप हा काळजी करत नाही असं नसतं, तर तो कृतीतून करत असतो. बाप ज्याला स्वतःला सुद्धा त्याच्या मनामध्ये एक हळवा कोपरा असतो आणि तो प्रेम व्यक्त करत नसला तरी त्या हळव्या कोपऱ्यामध्ये प्रत्येकाप्रती प्रेम असतं, त्या व्यक्त प्रेम असतं, त्या बोल प्रेम असतं. त्याला ओळखायला शिकलं पाहिजे आणि बाप नावाच्या अवलियाचा सन्मान करायला शिकलं पाहिजे, नाही का? जो कुटुंबासाठी चढतोय, खरंच वडिलांप्रती खूप भावस्पर्शी भाव सरांच्या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ वैशाली शिंदे मॅडम लिहित आहेत जुन्नर पुणे इथून. सौ वैशाली शिंदे मॅडम यांनी जुन्नर पुणे इथून लिहिलंय की जपलेला आहे तुझ्यासाठी हळवा कोपरा एक बाबा, जपलेला आहे तुझ्यासाठी हळवा कोपरा एक बाबा. आठवणींची सुटता गाठ राहत नाही त्यावर ताबा, आठवणींची सुटता गाठ राहत नाही त्यावर ताबा. तर बाबा तुमच्या आठवणी माझ्या हृदयाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये आहेत. जेव्हा जेव्हा हृदयाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये डोकावलं जातं तेव्हा आठवणींची गाठ सुटल्यानंतर मनावर ताबा राहत नाही, तुमच्या आठवणी दाटून येतात. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ समिधा विकास नलावडे मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिम येथून. सौ समिधा विकास नलावडे मॅडम यांनी ठाणे पश्चिम येथून लिहिलंय की परिस्थितीला शांतपणे समजून घेणंच कधी कधी शहाणपणाचं असतं, भांडावं लागतं कधी कधी स्वतःच्याच मनाशी, पण परिस्थितीला शांतपणे समजून घेणारा एक हळवा कोपरा हृदयात सांधणं तितकंच शहाणपणाचं असतं. आणि खरं आहे की कधी कधी परिस्थिती विपरीत असेल तर शांतता आणि मौन हे त्याचा उत्तम सोल्युशन असतं, उत्तम पर्याय असतो. शांतपणे समजून घेणं परिस्थितीला ही एक कला आहे. कधी रिॲक्ट व्हावं कधी होऊ नये, कधी शांत राहावं कधी होऊ नये, हे प्रत्येक परिस्थिती अनुसार आपल्याला ते अवगत करून घेतलं पाहिजे, म्हणजे ते शहाणपणाचं ठरतं. नाहीतर दुरावा निर्माण होतो, नाती तुटतात, चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी बोलल्यानंतर त्याचा त्रास आपल्यालाही होतो इतरांनाही होतो. म्हणून मॅडमनी लिहिलं आहे की परिस्थितीला शांतपणे समजून घेणं कधी कधी शहाणपणाचं असतं आणि त्या परिस्थितीला शांतपणे समजून घेणारा एक हळवा कोपरा हृदयामध्ये सांधणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश होता. पुढच्या रचनेकडे वळूया. अश्विनी सोनवणे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. अश्विनी सोनवणे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, दूर कुठेतरी त्या अंधाऱ्या कोपऱ्यात लुप्त होतोस पुन्हा त्या सन्नाट्यात, दूर कुठेतरी त्या अंधाऱ्या कोपऱ्यात लुप्त होतोस पुन्हा त्याच सन्नाट्यात, माझ्याच हृदयाच्या एका हळव्या कोपऱ्यात. दूर कुठेतरी त्या अंधाऱ्या कोपऱ्यात लुप्त होतोस पुन्हा त्याच सन्नाट्यात, माझ्याच हृदयाच्या एका हळव्या कोपऱ्यात, जिथे जिथे निष्प्राण ठोके रडतात, जिथे निष्प्राण ठोके रडतात आजही एकांतात, जिथे निष्प्राण ठोके रडतात आजही एकांतात. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह वाह वाह. तर दूर कुठेतरी त्या अंधाऱ्या कोपऱ्यात आणि तू लुप्त होऊन जातोस पुन्हा त्या सन्नाट्यात, एक हृदयाचा हळवा कोपरा आहे. पण जिथं निष्प्राण झालेले जे ठोके आहेत हृदयाचे ते ढसढसा रडतात.
किती गहिरं असं शब्दांकन, प्रत्येक शब्द ना शब्द हे अव्यक्त भावना बोलक्या करणार आहे, नाही का? खूप अप्रतिम भाव होते या सुंदर अशा चारोळीमध्ये. आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर रचनेकडे वळूया. आणि त्या सुंदर रचनेकडे वळण्यापूर्वी आपण घेतो छोटासा ब्रेक. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, अपन अपने आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून। वर्षा कुलकर्णी मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिले हळवा कोपरा तुझ्यासाठी या शीर्षकाखाली, की आजही मी तुझीच रे माझ्या सख्या साजना, आजही मी तुझीच रे माझ्या सख्या साजना, मनात जपते मी तुझ्या आठवणींचा नजराना, मनात जपते मी तुझ्या आठवणींचा नजराना, नसशी जरी तू या जगी, नसशी जरी तू या जगी, आहेच तुझ्या प्रीतीचा सहारा, आहेच तुझ्या प्रीतीचा सहारा, तुझ्याचसाठी हळवारे माझ्या हृदयाचा कोपरा, तुझ्याचसाठी हळवारे माझ्या हृदयाचा कोपरा। वाह, तर खूप गहिरा असं शब्दांकन या सुंदर चारोळीमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, बांध अश्रूचा रोखुणी आजही आहे धरला, बांध अश्रूचा रोखुणी आजही आहे धरला, मनातील भावनांचा हळवा कोपरा आहे जपला, मनातील भावनांचा हळवा कोपरा आहे जपला, तर अश्रूंचा बांध रोखलाय कारण मनातला हळवा कोपरा जपलाय। अव्यक्त भाव मांडणारी ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये भीमराव हरलेसर लिहित आहेत नागपूर येथून। भीमराव हरलेसरांनी नागपूर येथून लिहिलंय की हर एक हृदयी वसे हळवा कोपरा जेव्हा जीव होई कावरा बावरा, हर एक हृदयी वसे हळवा कोपरा जेव्हा जीव होई कावरा बावरा, सुखदुःखात असे तोच आसरा। वाह, सुखदुःखात असे तोच आसरा, म्हणून झिरपू द्या मानवता झरा, म्हणून झिरपू द्या मानवता झरा, तर सुखदुःखातला आसरा असणारा तो हळवा कोपरा सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये रंजना भाईसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। रंजना भाईसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की हळवा कोपरा मनाचा जिथे तुझीच मी राधा, हळवा कोपरा मनाचा जिथे तुझीच मी राधा, तुझ्या आठवणीची शिदोरी असू देना माझ्याजवळ सदा, तुझ्या आठवणींची शिदोरी असू देना माझ्याजवळ सदा, माझ्याजवळ सदा। वाह, तर मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये मी तुझी राधा बनून वसलेली आहे आणि तुझ्या आठवणींची शिदोरी माझ्याजवळ राहू दे। खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी ही चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये अंजली राजेंद्र जोशी मॅडम लिहित आहेत पुणे येथून। अंजली राजेंद्र जोशी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, किती सोसले आयुष्यात झाले पडक्या वाड्या परी, किती सोसले आयुष्यात झाले पडक्या वाड्यापरी, कोलमडले नाही कारण, कोलमडले नाही कारण, आधारास हळवा कोपराधरी, आधारास हळवा कोपराधरी। वाह वाह, आणि खरंय की आयुष्यात खूप काही सोसलं, मन जणू पडक्या वाड्यासारखं झालं, पण कोलमडले नाही कारण आधाराला हळवा कोपरा होता। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत। सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी लिहिलंय की एक हळवा कोपरा सुंदर आठवणींचा, एक हळवा कोपरा सुंदर आठवणींचा, सुखदुःखाचा संगम नियम हा जगण्याचा, सुखदुःखाचा संगम नियम हा जगण्याचा। साधे सोपे भाव आणि अप्रतिम शब्दांकन असलेली ही मॅडमची चारोळी, की आठवणींचा हळवा कोपरा जो सुखद आहे आणि सुखदुःखाचा संगम म्हणजेच जगण्याचा नियम आहे। याबरोबरच पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले की नेहमीच आपल्या मनात ठेवा संवेदनशील हळवा कोपरा, नेहमीच आपल्या मनात ठेवा संवेदनशील हळवा कोपरा जो प्रेम शांती समाधान याने पूर्ण भरलेला हवा, जो प्रेम शांती समाधान याने पूर्ण भरलेला हवा। आणि खरंय की आपल्या मनामध्ये नक्कीच हळवा कोपरा असला पाहिजे, जिथं प्रेम असले पाहिजे, शांती असली पाहिजे, समाधान असले असलं पाहिजे, म्हणजे जिथं जाऊन आपल्याला विसावता येईल, नाही का? खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये अजय देसाई सर लिहित आहेत. अजय देसाई सरांनी लिहिलंय, मला अजूनही आठवतं तुझं ते ओट्यावर उभं राहणं, मला दुरून येताना पाहिलं की घरात पळून जाणं. आणि पुढच्या रचनेमध्ये अजिताशन अनंत पाशीलकर सर लिहित आहेत. अजित अनंत पाशीलकर सरांनी तालुका रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलं आहे. अजित अनंत पाशीलकर सरांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिले की मनाच्या हळव्या कोपऱ्यात एक आठवण अजूनही जिवंत आहे. मनाच्या हळव्या कोपऱ्यात एक आठवण अजूनही जिवंत आहे. तू नसतानाही या मनाला तुझीच चाहूल सतत भासत आहे. तू नसतानाही या मनाला तुझीच चाहूल सतत भासत आहे. वाह वाह. तर मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जिवंत असलेली एक आठवण आणि तू नसतानाही या मनाला तुझी भासणारी चाहूल. खूप हळवे प्रेमभाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये श्री दत्तात्रय नामदेव गुरव सर लिहित आहेत कोल्हापूर येथून. श्री दत्तात्रय नामदेव गुरव सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की तुझ्या आयुष्यात अनेकांच्या प्रेम कहाण्या ऐकत गेलीस. तुझ्या आयुष्यात अनेकांच्या प्रेम कहाण्या ऐकत गेलीस. मनाच्या हळव्या कोपऱ्यात तुझी प्रेम कहाणी शोधत बसलीस. मनाच्या हळव्या कोपऱ्यात तुझी प्रेम कहाणी शोधत बसलीस. वाह. तर प्रेम कहाणी मनाच्या हळव्या कोपऱ्यातली स्वतःची प्रेम कहाणी शोधणारी ती सरांनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये संगीता खरे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. संगीता खरे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की नातवंड हा आजी आजोबांचा असतो अगदी हळवा कोपरा. वाह. नातवंड हा आजी आजोबांचा असतो अगदी हळवा कोपरा. त्यांच्या एका बाळमिठीत होतो साऱ्या दुःखाचा निचरा. त्यांच्या एका बाळमिठीत होतो साऱ्या दुःखांचा निचरा. खरंय की आजी आजोबा आणि नातवंड यांच्या नात्यांची वीण उकलणारी ही खूप अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौस्वाती अरविंद केंजळे मॅडम लिहित आहेत करंजे येथून. सौस्वाती अरविंद केंजळे मॅडम यांनी करंजे येथून लिहिलंय, मनाचा हळवा कोपरा या शीर्षकाखाली की मनाचा हळवा कोपरा म्हणजे आठवणींची असते अशी दोरी. वाह. मनाचा हळवा कोपरा म्हणजे आठवणींची असते अशी दोरी. तीच शिदोरी बरोबर घेऊन आपण पुरी करावी आयुष्यवारी. तीच शिदोरी बरोबर घेऊन आपण पुरी करावी आयुष्यवारी. क्या बात आहे. खरंय की मनाच्या हळव्या कोपऱ्यातली आठवणींची शिदोरी सोबत घेऊन जीवन प्रवास करावा असा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या रचनेमध्ये होता. पुढच्या रचनेमध्ये रवींद्र सोनावले सर लिहित आहेत मुंबई येथून. रवींद्र सोनावले सरांनी मुंबई येथून लिहिलंय, प्रत्येक नात्यात असे हळवा कोपरा मनात. प्रत्येक नात्यात असे हळवा कोपरा मनात. डोळ्यात येऊन अश्रू ओला करतो क्षणात. डोळ्यात येऊन अश्रू ओला करतो क्षणात. आणि खरंय की अतिशय कमी शब्दामध्ये मनाचा हळवा कोपरा सरांनी उलगडलेला आहे की प्रत्येक नात्यामध्ये हळवा कोपरा असतो मनात. आणि डोळ्यात अश्रू येतात आणि क्षण ओले होऊन जातात अगदी क्षणात. नाही का खूप हळवं असं शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये पूजा आशा दिलीप पाटील मॅडम लिहित आहेत सौंदणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. पूजा आशा दिलीप पाटील मॅडम यांनी सौंदणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की हळवा कोपरा मनाचा घ्यावा जाणूनी. हळवा कोपरा मनाचा घ्यावा जाणूनी, नको घाला त्यावर आयुष्य क्षणभंगूर घे जाणूनी. हळवा कोपरा मनाचा घ्यावा जाणूनी, नको घाला त्यावर आयुष्य हे क्षणभंगूर हे जाणूनी. आयुष्य हे क्षणभंगूर हे जाणूनी. आणि खरंय की प्रत्येकाने आपल्या मनाचा हळवा कोपरा जाणून घेतला पाहिजे, त्यावर घाला घातला नाही पाहिजे. कारण आयुष्य हे क्षणभंगूर आहे, याची जाण आपल्याला असली पाहिजे. एक वास्तव, एक सुंदर असं शब्दांकन असलेली मॅडमची ही अप्रतिमाशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून. जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेनसृजन या नावाने गोवा येथून त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलं आहे की मनात असतो नेहमीच सर्वांच्या एक हळवा कोपरा. मनात असतो नेहमी सर्वांचा एक हळवा कोपरा समोरच्या व्यक्तीच्या मायेने, समोरच्या व्यक्तीच्या मायेने भरून येतो मायेचा गाभारा, भरून येतो मायेचा गाभारा। आणि खरं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये हळवा कोपरा तर असतो, पण समोरच्या व्यक्तीच्या प्रेमानं मायेनं तो मायेचा गाभारा भरून येतो। चला तर मग त्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला जपूया, त्या मनाच्या हळव्या कोपऱ्यातील आठवणींना आपण अलगतपणे गोंजारूया। चला तर मग जेव्हा दुःखी होऊ तेव्हा त्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपण सुखद क्षणांना आठवूया। जेव्हा आपण खूप सुखी असू तेव्हा सुद्धा आपण त्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये डोकावू। आणि सुख आणि दुःख हा जीवनाचा एक भाग आहे। असे कितीतरी प्रसंग आले सुखदुःखाचे आणि त्याला मी खंबीरपणे उभा राहिलो, उभी राहिले असं स्वतःला सांगूया। कोणतीच गोष्ट ही निरंतर नसते, मग ते सुख असो की दुःख असो, ते येईल जाईल, संकट येतील जातील, पण जगणं विसरायचं नाही, क्षण जगणं विसरायचं नाही। आपण आपल्या शोमध्ये नेहमी म्हणतो की क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, आनंद लुटला पाहिजे, कारण जीवन हे क्षणभंगूर असतं, नाही का श्रोते हो? नवरात्र सुरू होतोय, सणासुदीचे दिवस आहेत, नवरात्र, त्यानंतर दसरा, त्यानंतर दिवाळी, आणि या सणासुदींच्या धावपळीमध्ये आपण आपल्या शोमध्ये सहभागी होत आहे, आपल्या भावना व्यक्त करताय। खरंच आपले खूप खूप धन्यवाद। आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का? बघा ना, मी शो सुरू केला, आपल्या सर्वांच्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण सुरू केलं, त्यातला एक एक शब्द अगदी मनाचा हळवा कोपरा उलगडणारा होता, मनातल्या भावभावनांना व्यक्त करणारा होता। आपण मागील रविवारी आणि या रविवारी प्रत्येकाच्या मनातला हळवा कोपरा उलगडण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रोते हो, आता मात्र आपल्या शोची वेळ संपलेली आहे, ती केव्हाची संपलेली आहे खरं तर। तर श्रोते हो, आपल्या सर्व कवी मान्यवरांनी त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून मनाचा हळवा कोपरा उलगडला, कदाचित त्यांच्या शब्दांमुळे आपल्यासुद्धा मनाचा कोपरा जो हळवा कोपरा होता तो उलगडला असेल। परंतु मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोमधून रजा द्या, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन विषयासह, नवीन मान्यवरांच्या रचनासह तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, जो शो रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या हक्काच्या FM वर, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा।
2: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार, अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपने पन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में, सिर्फ पुणेरी आवाज में 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
3: नमस्कार, अलग कपड़े मेरे रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलक प्रेमी रसिकांच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या त्यांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलकमध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक कपिमी रसिक श्रोते हो, शनिवार 3 ऑक्टोबर आणि रविवार 4 ऑक्टोबर म्हणजे वीकेंड माझा मस्त मजेत गेला, कारण तुमच्या प्रतिक्रियांच्या पावसामध्ये मी चिंब भिजून गेलो। माझ्या मनाचा मोर थुई थुई नाचत होता आणि आनंदाच्या कारण यांचं उधाण आलं होतं। खरंच अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुमच्या प्रतिक्रिया ऐकल्या वाचल्या आणि क्षणभर मी स्वतःला भाग्यवान समजलो। खरंच तुमचं प्रेम असंच मिळत राहू दे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आरजे जगदीश वळतो आहे 11 एप्रिल 2026 प्रयोग क्रमांक 222 3 दुर्रे आणि माझ्या अलंकार मित्रांच्या शिरपेचात मानाचे तुर्रे। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, 222 2 2 2 खरंच फार कष्ट घेतले तुम्ही अलक लिहिण्यासाठी, त्या अलक माझ्यापर्यंत पोचवण्यासाठी अनेकांनी कष्ट उपसले। गेल्या वेळेला सगळ्यांचीच नावं घेता आली नाही, पण प्रत्येकालाच याचं श्रेय द्यायला हवं। आणि आज घटस्थापना पण झाले, माता आपल्या आजूबाजूला त्या ठिकाणी स्थानापन्न झाल्या आहेत, काहींच्या घरामध्ये आल्या आहेत। आणि खरंच जसा बाप्पाचा आशीर्वाद मिळाला, आता आपल्याला मातेचा आशीर्वाद मिळणार आहे। ऐकूया आजच्या कार्यक्रमातील पहिले अलक, अलककार विवेकानंद यशवंत मराठे, सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिम। मला ना अलककार मित्रांची गंमत वाटते, रुसतात लहान मुलांसारखे। सर, माझी अलक नाही घेतली त्यावेळेला, मग मी त्यांना सांगतो मी राखून ठेवले आमचे अलककार विवेकानंद तसेच। ऐका काय म्हणतात, का राखून ठेवली तेही लक्षात येईल। ए आई, पितृपक्ष म्हणजे काय ग? अरे, तुझ्या देवाघरी गेलेल्या आजी आजोबांना त्यांचे आवडीचे पदार्थ तयार करायचे आणि कावळ्यासमोर ठेवायचे। अगं, पण ते तर वृद्धाश्रमात होते ना? अलककार विवेकानंद सणसणीत चपरा खांडलीत। म्हणजे शाल जोडीतली ठेवून देणं ना हे असं आहे, आणि तो मुलगा पण काय संस्कार घेणार, यालाच पितृपक्ष म्हणायचं? मी अलग का बाजूला ठेवली लक्षात आलं असेल, कारण कालच पितृपाक संपला आणि चंगळ झाली समस्त आपल्या पित्रांची, म्हणजे सश्रद्ध भावनेने म्हणतोय समस्त काक वर्गाची। खरंच जिवंत असताना आपण काय करतो, मेल्यानंतर मात्र आपण सगळे सोपास्कार पाळत असतो। ऐकूया धमाकेदार या अलक नंतर पुढची अलक। नागपूर येथून अलककारसह स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात, कुंडलीत 34 गुण जुळले, थाटामाटात विवाह पार पडला, दोन्ही वधू वर पक्षाकडील मंडळी आनंदात होती, 2 वर्षातच शुल्लक्ष भांडणावरून दोघात घटस्फोट झाला। अलककार स्वप्ना, स्वप्नवत अलग आहे तुमची, म्हणजे बघा ना, स्वप्नातही असं खरं होऊ नये कोणाचंही, पण 34 जुळले काय उपयोग, मी तर म्हणतो 36 जुळतात उपयोग काय, 36 म्हणजे 3-चं तोंड इकडे 6-चं तोंड तिकडे, म्हणजे कोणाचं कोणाला पटत नाही असं त्याचा अर्थ नाही का? आणि मग एवढे गुण जुळण्यापेक्षा मन जुळणं, मनगूज होणं हे जास्त महत्त्वाचं नाही का? मला वाटतं ती काळाची गरज आहे। ऐकूया पुढची अलग, ठाणे पश्चिम येथील अलककार मंदार धर्माधिकारी। अलककार मंदार, माफी असावी, गेल्याला तुमची अलग घेता आली नाही, काही वेळेला जागे हवावी, काही वेळेला उशिरा आलेला अलग, थोडेसे बादल ठेवावे लागतात। बायोप्सी, जयेश आणि जयीने एकमेकांना बघितले आणि ते एकमेकांच्या प्रेमातच पडले, दोघांनी घरच्यांच्या संमतीने पुढील 3 महिन्यात गावातच थाटामाटात लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यातच गोड बातमी वाटत असल्याचे जयूने जयेशला सांगितले. आनंदा जयेश जयूला नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासणी करण्यासाठी घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासून गोड बातमी नसून गर्भाशयाची बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. अलंकार मंदार शेवटच्या 2 वाक्यामध्ये दिलेला धक्का जो आहे, तो धक्का त्याने आणि तिने किती पचवला असेल हा प्रश्न पडतो. आणि काय नेमकं होत असावं आपल्या शरीरात? आपलं शरीर ना प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळा. आणि त्याच्यामध्ये सतत काय ना काय घडत असतं आणि तो प्रयोगच एक प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी शिकवत असतो. ऐकूया, बऱ्याच महिन्यानंतर, खरं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर, ज्यांची PhD चालू होती म्हणून त्या आपल्यापासून थोड्याशा दूर गेल्या होत्या, अलकार डॉक्टर अनुराधा आटोळे पुणेतून लिहितात पुनर्जीवन. राम आणि श्यामच्या हसत्या खेळत्या घराला अचानक कुणाची तरी नजर लागली. आईवडिलांचे छत्र हरवल्याने एकमेकांची साथ देत आयुष्य जगत असताना रामच्या पत्नीची कॅन्सरची औषधं आणण्यासाठी श्याम गेला. परंतु नियतीचा अजब खेळ तो अपघातात मरण पावला. पुढे सीताने श्यामची बायको नीलमचा हात आपला पती रामच्या हातात दिला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नवं चैतन्य आणि नवं संसार सुरू झाला. अलकार मंदार या कथेला अलकपेक्षा लघुकथेकडे वळवलं तर ती आणखीन जास्त खुलवू शकाल, कारण एवढ्या याच्यामध्ये. आणि मुळात प्रथम अलकार म्हणजे अलकार मंदार असतील, अलकार अनुराधा असतील, तुम्हा दोघांनाही आणि इतर अलकारांनाही सांगण्याची इच्छा होते की प्रथम अलकार श्री राजेंद्र वैशंपायन असं म्हणतात, अलकमध्ये विशेष नामं टाळावीत जेणेकरून ती अलक सार्वत्रिक आणि सार्वकालिक होईल. म्हणजे इथे राम आणि श्यामची अलक न राहता, रामच्या पत्नीची अलक न राहता, ती अलक सगळ्यांची झाली असती, ती फक्त निलमपुरती सीतापुरती मर्यादित राहिली नसती. पण मला हा प्लॉट आवडला, याच्यावर तुम्हाला विचार करायला काहीच हरकत नाही आणि सुंदरशी लघुकथा लिहायला हरकत नाही. म्हणजे मला एक जुना हिंदी चित्रपट आठवला, तो मरताना आपल्या पत्नीचा हात मित्राच्या हातामध्ये की भावाच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो आजपासून तुझी जबाबदारी आहे. खरंच त्यागात प्रेम असतं ते असं. ऐकूया, अलंकार ॲडव्होकेट डॉक्टर PD काटकर माणिकपुत्र या टोपण नावाने गडचिरोलीतून लिहितात, एक छोटीशी लेख भेट देऊन नवरा मृत्यू पावला. कुशीत तिनं वर्षाची कन्या अन 3 वर्षांची कन्या अन उभा आयुष्य. नोकरी असली तरी या सिस्टरला एकाकी जीवन अंधारात भेडसावं लागलं. 22 वर्ष लहान एका युवकाला तिने स्वीकारलं, तो त्या घरात मुलीचा बाप म्हणून आला. त्या घरट्याकडे वाकड्या नजरेने घिरट्या घालण्यास आता मानवी गिधाडे धजत नसतं. ती सेवानिवृत्त झाली, भरपूर रक्कम मिळाली, चांगला बंगला बांधला, मुलगी पदवीधर होऊन नोकरीस लागली, जीवन बदलले, तशीच नियतीही. इतकी वर्ष त्याचा वापर करून आता त्याला घराबाहेर काढण्यात आले. बापरे, अलकार पिढी, तो पिढीत झाला हो, म्हणजे उसको काट कर फेक दिया आपने, सीधा बाहर. ज्याने आपल्यापेक्षा मोठ्या स्त्रीचा स्वीकार केला ते सुद्धा कन्येसह, त्याचा सन्मान व्हायला पाहिजे असा अवमान करायचा, अपमान करायचा, म्हणजे हा कोणत्याही प्रकारे लोक धजावणार नाहीत चांगलं कार्य करायला.

तिथे कधीतरी उपरोध असतो, उपहास असतो, किती सरळ आहे ना. त्याचा तो मित्र म्हणाला, अरे तुझी अक्कल समोरच्या जशी सरळ पडते ना तशी ही पडली नाही. म्हणजे सरळ पडते की त्या ठिकाणी ती तिरपी पडते, ती तिरपी पडते की फांदी तिरपी पडली, अक्कल सरळ पडली. नेमकं काय, किती सुंदर गोष्ट तुम्ही मांडलीत अलक्कार भोपाल, खूप छान. ऐकूया अलक्कार सौ रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर येथून लिहितात. अलक्कार रोहिणी माफी असावी, गेल्या वेळी तुमची अलग घेता आली नाही. अलक्कार रोहिणी लिहितात, गुरु कधी कोणता प्रश्न विचारतील काही नेम नाही. गणिताचे शिक्षक असलेल्या भक्ताला विचारले, सरळ रेषेची व्याख्या काय? त्याने उत्तर दिले, दोन बिंदू जोडणारी रेषा. मग गुरूंनी सर्वांकडे पाहत विचारले, मी व देव यामध्ये सरळ रेषा आहे का? सर्वत्र शांतता पसरली. गुरु म्हणाले, षड्रिपू सोडून बिंदू जोडा. अलक्कार रोहिणी नक्षत्र आहे, छानच. म्हणजे गर्व अहंकार आपल्यातले सहा शत्रू आपल्या मनातले, ते जर आपण ठेचले, ते जर आपण बाजूला ठेवले आणि जर आपण जोडलं तर त्या ठिकाणी थेट परमेश्वराशी आपला संवाद साधला जाऊ शकतो. काय भन्नाट तत्वज्ञान सांगितले गुरूंनी. म्हणजे पर्यायाने अलक्कार, तुम्ही रोहिणी आणि तुम्हाला मानाचा मुजरा फक्त अट एकच, नियमितपणे अलग पाठवत चला, आता पाठवणार असं तुम्ही म्हणालात. सनाया टोपण्णामध्ये यवतमाळ येथून अलक्कार संगीता नागदिवे लिहितात. ती आईला म्हणाली, आई आज एवढे जुने कपडे कशासाठी काढले ग? तर आई म्हणाली, अगं आता दिवाळी येणार आहे ना, तर त्या माणुसकीची भिंत या संस्थेमध्ये जुने कपडे द्यायचे आहेत, घालतील बिचारी मुले. पण आई, मग त्यांच्या आनंदासाठी या दिवाळीला आपण त्यांना नवीन कपडे घेऊन देऊयात ना. अलक्कार संगीता, मानाचा मुजरा. अलक्कार रोहिणी, तुम्हालाही मानाचा मुजरा. काय भन्नाट दोन्ही अलक आहेत. माणुसकीची भिंत ही त्या लहान मुलांनी सांगितली ती, आणि अशी लहान मुलं ज्या घरात असतील मला वाटतं माणुसकीचं मूल्य हे शाश्वत आहे, कधीही न संपणार आहे, हे सिद्ध झालं. खूपच छान भावली मला. खरंच कधीतरी नवीन कपडे देऊन बघा. आमच्याकडे असाच विचार केला जातो, जुन्यांबरोबर आम्ही नवीनही देतो जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल, ते समाधान, ते सुख नुसतं अनुभवण्यात सुद्धा कमालीचा आनंद असतो. चला तर वळूया रत्नागिरी येथील अंजुया टोपण्णावर लिहिणाऱ्या अलक्कार अंजली वेंगुर्लेकर लिहितात. अर्थात त्यांना आठवण होईल तेव्हा ते लिहितात. तुम्ही नियमितपणे लिहाव अलंकार अंजली, अलक्कार अंजली असं विसरू नका. अलक्कार अंजली लिहितात, तिच्या हातात असलेल्या ट्रॉफीकडे पाहत तो म्हणाला, सलाम आहे तुझ्या जिद्दीला. काही महिन्यांपूर्वी तुझा इतका मोठा अपघात झाला, तुझे आपले म्हणवणारे तुला सोडून गेले. काही दिवसातच होत्याचं नव्हतं झालं, पण तू कोलमडली नाहीस तर पुन्हा नव्याने उभी राहिलीस. ती फक्त हसली आणि आपल्या हातातल्या पेनाकडे पाहत म्हणाली, कोणी कितीही साथ सोडली ना तरी एका लेखकाची लेखणी त्याची कधीच साथ सोडत नाही. अलक्कार अंजली, मानाचा मुजरा. लेखणी कधीच साथ सोडत नाही, कारण लेखणी माझी देखणी असते, लेखणी माझी खऱ्या अर्थाने साथीदारण असते, ती साथ देते आणि त्या ठिकाणी आपल्याहून लिहून घेते. खूपच छान. ऐकूया अलक्कार डॉक्टर आरती दिनकर म्हापसा गोवा येथून लिहितात. तिला नेहमी चांगलं राहायला आवडायचं, ती नेहमी म्हणायची, मी रोज झोपताना नवीन कपडे घालीन म्हणजे मी जरी मेले तरी चांगल्या कपड्यांमध्ये मरीन. ती आज 92 वर्षांची आहे अलक्कार आरती. आणखीन 8 नाही, आणखीन 108. 8 वर्ष जगली तर शतकवीर महिला म्हणून तिचा सन्मान केला जाईल. आणि मला यातला प्लॉट आवडला तो हा आहे, ती नवीन कपडे घालायची, तिची इच्छा होती नवीन कपड्यातच मी मरेन. वा वा वा वा, अलक्कार आरती, तुमची आरती उतरली पाहिजे. खूपच छान, खूपच सुंदर, मस्त. ऐकूया पुढची अलक. अलक्कार चेतन सुरेश सकपाळ विरारपूर्व येथून लिहितात. लोकशाहीतही त्याने स्वतःला जणू राज्याचा बिनविरोध राजा घोषित करून सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या. जनता दुर्लक्षित होत असताना राज्याची अवस्था बिकट झाली तरी त्याच्या विरोधात आवाज उठवणारा कोणी दिसत नव्हता.

थांब, त्या सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेत लोकांना लोकशाहीचे महत्त्व समजावून सांगत सर्वांची एकजूट केली. जनतेने एकत्र येत त्यांची सत्ता उलथवून लावली. ते म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिएल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आणि जो गुरगुरेल तो अन्यायाला फाडून काढल्याशिवाय राहणार नाही. अलकर चेतन जय हो. खरंच आहे, कोणतरी असा माईचा लाल उगवलाच पाहिजे, निपजलाच पाहिजे. त्यांनी अशा लोकांना त्या ठिकाणी धडा शिकवलाच पाहिजे. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवली आहे अलगकार सो स्वाती गोखले कोथरूड पुणे येथून. गेलेली व्यक्ती परत येत नाही हे कळत असतं, पण तरीही मन आठवणीत रमतं. असं का होतं गाई? तेव्हा आई म्हणाली, पण ती व्यक्ती असताना. अलगकार स्वाती नक्षत्रासारख्या बरसलात. खरंच आहे, ती व्यक्ती असताना काय, ती व्यक्ती नसताना. म्हणजे बघा ना इथे, ती व्यक्ती असताना तो राजा समजतोय, राजाचा रंक करण्याची ताकद आपल्यात आहे, मग त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रजेची आठवण येईल. तसं ती व्यक्ती असताना आपण काय करतो? अलगकर स्वाती खूप छान प्रश्न उभा केलात. कुठे जाऊ नका, गाणी ऐका, संगीत ऐका, पॉपकॉर्न खा, चहा प्या, भजी खा. आरजी जगदीश हा जातोय, हा येतोय, तुम्ही घ्या अल्पशी विश्रांती. धन्यवाद. आनंदी राहा, आनंद राहा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: हम जब कहते हैं ना क्षमा करना तो बहुत डिफिकल्ट है, नहीं कर सकते हम, उनकी गलती इतनी बड़ी थी, और अगर हम क्षमा कर देंगे तो वो रियलाइज कैसे करेंगे, और अगर वो रियलाइज नहीं करेंगे वो उसी गलती को दोबारा करेंगे। ये सब चीजें सोचकर हम उस बात को, उस घाव को, उस दर्द को पकड़ते रहते हैं। जितना हम किसी भी घाव को पकड़ के रखेंगे और हम कहेंगे मैं इसको ठीक नहीं करने वाला हूं, सपोज पांव पे चोट लगे, दीक्षित जी ने हथौड़ा लिया जोर से मारा, चोट लग गई, फिजिकल घाव लग गया, और मैंने कहा इस घाव को मैं जीवन भर भरने नहीं दूंगे, ये कहा, तो फिर उस घाव के पांव को लेकर चलते गए जीवन में। कई और लोग मिलेंगे जो हथौड़ा मारेंगे, मिलेंगे या नहीं मिलेंगे? मिलेंगे। जितना घाव को नहीं भरेंगे तो अगला वाला हथौड़ा, अगली वाली चोट और जोर से लगेगी, जितनी और जोर से लगेगी दर्द और जोर से होगा। हम कहेंगे इस बात को भी मैं नहीं भूलूंगा, अगली बार कोई मारेगा तो क्या होगा, और जोर से लगेगी। तो घाव को रहने दे या भरते जाएं, घाव को रहने देना चाहिए या भरना चाहिए? भरना चाहिए, ऑब्वियस है। हर चीज फिजिकल तो ऑब्वियस होती है और हर चीज इमोशनल इम्पॉसिबल होती है। फिजिकल चीज को भरना है ऑब्वियस है। आप शाम को चाय पी रहे हैं, चाय पीते पीते सोफे पर आप बैठे हैं, सोफे पे चाय गिर गई, तुरंत क्या करेंगे? तुरंत क्या करेंगे? चाय गिर गई चाय पीते पीते, अभी कप में चाय है, लेकिन तुरंत क्या करेंगे? उठकर साफ करेंगे। ये ऑब्वियस है, ये बात ऑब्वियस है, नेचुरल है। क्यों तुरंत उसी टाइम बैठ उठकर साफ करना है? कल सुबह भी तो साफ कर सकते हैं। इसका मतलब अगर सोफे पे कुछ गिरा उसी टाइम साफ करना है, अगर उसी टाइम साफ नहीं किया तो क्या हो जाएगा? दाग लग जाएगा। और यहां कुछ गिरा, यहां कुछ गिरा, कोई आया कुछ कह दिया, दूसरा कोई आया कुछ और कह दिया, तीसरा कोई मिला उसने और कुछ कह दिया, चीजें गिरती गई गिरती गई गिरती गई, लास्ट कब साफ किया, और धीरे धीरे धीरे इतने दाग पड़ते गए कि क्या हो गया कि ओरिजिनल कलर ही भूल गया।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: लोकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीप सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, घटस्थापना झालेली आहे, माता आपल्या घरोघरी आलेल्या आहेत, आपल्या आजूबाजूला मातेचं आगमन झालेलं आहे, माता संदेश द्यायला आले, माता भगिनींचा मुली बाळींचं रक्षण करा, त्यांचं सक्षमीकरण करा, महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सामर्थ्य वाढवा, त्यांना बलवान करा, सशक्त करा, तर आणि तरच त्या ठिकाणी या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता नांदू शकेल। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज तारीख 11 ऑक्टोबर 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 222। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, प्रेम असंच अखंड राहू द्या, कुठे खंड पडू देऊ नका। ऐकूया बागडे कुटुंबियांच्या अलग आणि आईची अलग आपण पहिल्यांदा घेऊ। कौटुंबिक सोहळा सुरू करतोय आपण। अलगकार विमल बागडे लिहितात, त्याच्या खिशावर पडलेले लाल शाईचं डाग तिचे लक्ष वेधून घेत होता। त्याने विचारले, काय पाहतेस? घायाळ काळीच। अलगकार विमल, तुमचं मेंदूची तपासणी करायला हवी आहे, एकदा खरंच तपासणी करायला पाहिजे तुमच्या मेंदूमध्ये। त्या ठिकाणी सतत काय ना काय चालू असतं, तो उद्रेक त्या ठिकाणी तुम्ही अलकमधून मांडता। 2 ते 3 वाक्यांमध्ये अलक सांगता, तो लाल शाईचा डाग आणि घायाळ काळीज। आता लाल शाईचा डाग कदाचित त्या ठिकाणी त्याचा असेल, कदाचित त्याच्या अंगावर कुणीतरी घायाळ व्यक्तीने शाई फेकली असेल, कदाचित त्या ठिकाणी नकळत तो लागला असेल, पण घायाळ काळीज यातून मात्र बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, समजवल्या जातात आणि मला त्या पटतात। तुमचे सुपुत्र तुमच्या पावलावर पाऊल टाकून लिहित आहेत, अलगकार विमेश यशवंत बागडे नाशिक येथून। पुस्तकातील अलग वाचून उत्स्फूर्तपणे तो म्हणाला, अरे हे तर साहित्यातील बोंस आहे. ओह अलकर विमेश, मागे सुद्धा एका अलकराने अशा प्रकारची अलकला उपमा दिली होती, पण ती अलक 5-6 वाक्यातली होती. तुम्ही अगदी थोडक्यात सांगितलं, पण अर्थात बोन्सायपेक्षा सुद्धा कुंडीतलं हे झाड आहे, पण कुंडीतल्या झाडाला सुद्धा आता मस्तपैकी फळं येतात, जशी अलकची आलेली आहेत. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या कृपा प्रसादाने हा बोन्साय वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. आणि या बोन्सायला त्या ठिकाणी आलेली अवीट गोड फळं आपण 6व्या वर्षात पदार्पण करतोय, केलंय, म्हणजे आपण चाकलेली आहेत. आणि केवळ ती तुमच्यामुळे, कारण या बोन्सायला वाढायला तुम्ही मदत करत आहात. बागडे कुटुंबियांचा कौटुंबिक सोहळा झाल्यानंतर आपण अरुणा या नावद्वयीचा सोहळा घेऊया. अलकर अरुणा गर्जे सांगली येथून लिहितात आश्वस्त. आज तिने देवासमोर प्रथमच स्वतःसाठी काही मागितले तेव्हा एक आश्वासक हात तिच्या खांद्यावर स्थिरावला आणि ती आश्वस्त झाली. अलकर अरुणा खूपच छान, खूप सुंदर. आश्वासक हात महत्त्वाचा असतो. आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभा आहे तेव्हा आपल्याला लढण्याचं बळ मिळतं. म्हणून कणा कवितेमध्ये काय म्हटलंय, खिशातले पैसे नको आहेत, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, लढ म्हणा. आम्ही लढायला मोकळे आहोत, आम्ही सगळी संकटं पेलायला मोकळे आहोत. ऐकूया अरुणा द्वयींमधील अलककार अरुणा दुद्दलवार दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची अलक. काळोखात बुडणाऱ्या सूर्याकडे बघत तो मित्राला म्हणाला, माझं आयुष्य असंच निराशेच्या गर्ततेत जात आहे. थांब काही काळ, अम्मा विश्रांती घे. झुंजू मुंजू होताच तोच सूर्य सोनेरी किरणाने घेऊन प्राचीवर येताना बघताच त्याची निराशा आशेत बदलली. अलककार अरुणा, तुम्हा दोघींना करुणा कळते मी वारंवार म्हणतो ते उगाच नाही. सूर्याचीही करुणा तुम्हाला कळते, त्यालाही त्या ठिकाणी पृथ्वीला सोडून जाताना, म्हणजे पृथ्वीच्या एका भागाला सोडून जाताना वाईट वाटत असावं, म्हणून तो पुन्हा त्या ठिकाणी डोकावत असेल आणि पुन्हा पाहत असेल की सृष्टी कशी माझ्या तजेलदार किरणांनी नाहून निघाली आहे. म्हणून निराशेतही आशा असते. निर आशा, नीर म्हणजे पाणी, आणि ती आशा पाण्यासारखीच अंमळ असते असं काहीसं सांगणारी ही तुमची अलक. पण एक गोष्ट मला इथे पटली, अलक असते छोटी, गोष्ट सांगते मोठी. ऐकूया वळूया पुढच्या अलककडे. गोंदिया येथून अलककार निसर्ग कवी श्री किशोरकुमार मलेवार लिहितात, तो रस्त्याच्या कडेला फेट येऊन पडून होता. येणारे जाणारे पादचारी त्याला दारू पिऊन पडला असेल असे समजून डिवचून बोलत होते, पण कुणीही मदत करत नव्हते. एका सद्ग्रस्ताने 108 क्रमांकावर फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवली. त्याला रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. अलककार किशोर कुमार, तुम्ही कुमार नाही आता तुम्ही प्रौढ होत चाललायत. अलकमध्ये प्रगल्भता येत चालले तुमच्या. तुमच्या सुरुवातीच्या अलक थातूर मातूर असायच्या, पण त्या आपण सादर करायचो, त्याला बाळसं धरलं जायचं, आणि आता तुमचं बाळ मस्त रांगायला दुडुदुड करायला लागलं आहे. आणि तुमच्या या अलकला आणि अलकमधल्या 108 क्रमांक फिरवणाऱ्या ते सद्ग्रस्ताला मानाचा मानाचा मुजरा. खरंच कधीतरी आपण हा विचार करायला पाहिजे की आपण दिवसतो किंवा त्या ठिकाणी आपण नावं ठेवतो, आपण थोडंसं पुढे जाऊन त्या व्यक्तीला मदत केली तर. दारू पिऊन पडला असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी कदाचित तो त्या ठिकाणी प्राण गमावण्याच्या सीमारेषेवर असला तर आपण मदत नको का करायला? कदाचित त्या प्रसंगानंतर त्याची दारू सुटेल. आता या व्यक्तीचं पण बघा, आपण शहानिशा करत नाही आणि आपण असेच वागण्याचा नेहमीच आपला अट्टहास असतो. वळूया अलककार मोहन दुसाने पुणे यांच्या अलककडे. शिक्षण, लग्नानंतर ती खेड्यातून शहरात आली, जेमतेम ती 9वी शिकली होती. त्याने ओळखले शहरात टिकायचे असल्यास पुढील शिक्षण घेतले पाहिजे. तिने त्याचे म्हणणे ऐकले, घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून रात्रीच्या शाळेत प्रवेश घेतला. चांगले मार्क मिळवून पास झाली. त्याच शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. अलककार मोहन जागो मोहन प्यारे असं त्याने बायकोला म्हटलं आणि बायकोने मोहन मी जागी झाली आणि तू म्हणतोस तसं मी शिक्षण घेईन असा विचार केला आणि म्हणून तिला यश प्राप्त झालं. ही खऱ्या अर्थाने मातेची सेवा आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या जवळपास आलेल्या, आपल्या सार्वजनिक किंवा घरगुती मातेचा उत्सव जो आपण साजरा करतोय, त्या मातेला दिलेला नैवेद्य आहे. आणि खरंच तुमच्या अलकला अलक मधल्या त्याला मानाचा मानाचा मुजरा, तिला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया वारजे पुणे 58 येथून अलककर अंबादास ठाकूर लिहितात. आयुष्यभर ह्या एऱ्या गाभ्याला सांभाळत तिने सासरचा पिढीचा धंदा कैक पटीने वाढवत तिची कर्तबगारी सिद्ध केली. मात्र गेली काही वर्ष पक्षाघाताने तिने पलंग धरल्यावर या एऱ्या गाभाळ्यानेच तिची पूर्ण शुश्रूषा करत तिला आज परत स्वतःच्या पायावर हिंडते फिरते केले. अलककर अंबादास, मी तुमच्या अलकचा आणि तुमचा दास झालो असं म्हटलं तरी काही हरकत नाही, ते अतिशयोक्त होणार नाही. कारण तुम्ही खरंच दमदार लेखन केलं आहेत. कोणासाठी तरी काहीतरी केलं तर ती आठवण राहते, आणि ती आठवण राहतेच, आणि त्याचे त्याची परतफेडे आपल्याला मिळते. दोघांनाही मानाचा मानाचा मुजरा. आता आरजे जगदीश वळतोय जुळ्या बहिणींच्या अलक लेखनाच्या उपक्रमाकडे, अर्थात जुळ्या अलक सोहळ्याकडे. अलककार डॉक्टर जयश्री हजारे नागपूर येथून लिहितात. मोठे ऑफिसर असणाऱ्या माझ्या वडिलांनी फक्त दारूच्या व्यसनापायी सर्व संपत्ती आणि त्यांचा जीवही गमावला. आईने लोकांकडची कामे करून मला चांगले शिक्षण दिले. आज मी कलेक्टर झाले आणि समाजात जास्तीत जास्त व्यसनमुक्ती करण्याचा निश्चय केला. अलककार जयश्री, हजार स्त्रिया तुमच्या या अलकमुळे तयार झाल्या पाहिजेत, हजार कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, आणि जय हो तुमचा. आणि मला ज्यावेळेला अलककार राजश्री म्हणाल्या आम्ही जुळ्या बहिणी आहोत, मला वाटलं की दोघींच्या अलक एकाच रविवारी सादर झाल्या तर काय धमाल येईल ना. आणि पुढच्या वेळेला आणखीन एक प्रयोग तुम्हाला करता आला तर बघा, एकाच विषयावरच्या जुळ्या अलक लिहिता आल्या तर बघा आणखीन धमाल येईल. आणि मला वाटतं प्रयोग दिवसेंदिवस जसजसा होत चाललाय तसतसे नवे नवे प्रयोग होतात, म्हणून तर आपण त्याला प्रयोग असं म्हणत असतो. आणि म्हणून तर 222 प्रयोगापर्यंत आपण मजल मारली, कारण तुम्ही अलककार वेगवेगळ्या अलक लिहिताय. काही जण आठवण काढून काढून अलक लिहितात, थांबून थांबून अलक लिहितात. अलककार जयश्री, मानाचा मानाचा मुजरा, तिला कलेक्टर झाली म्हणून नाही, व्यसनमुक्तीचा विचार केला म्हणून. ऐकूया जुळी बहीण डॉक्टर राजश्री शिरभाते पण इंग्लंडहून. अलककार राजश्री लिहितात, नशिबाने नवरा खूपच तापट मिळाला होता. दोघेही डॉक्टरकडून परतत होतो. मी पहिल्यांदाच आई होणार होते, पण माझ्या मनात आनंदापेक्षा धास्तीच जास्त होती. गरोदरपणात नवऱ्याचे सगळे व्यवस्थित सांभाळता येईल ना. घरी पोचताच नवरा म्हणाला, तू आरामात बैस, मी कॉफी करतो, आता तुझी काळजी घ्यायला हवी ना. त्याच्या डोळ्यातून प्रेम ओसांडून वाहत होते, ओसंडून वाहत होते, ओसंडून वाहत होते. अलककार राजश्री, तुमचं अलकवरचं प्रेमही असंच ओसंडून वाहत राहू दे, आणि तुमच्या अलकमधले आशय विषय असेच खुलत राहू देत. वा, म्हणजे बघा ना, आपण बऱ्याच वेळेला कव्हरावरून मुखपृष्ठावरून अंतरंगाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो. आलेल्या अनुभवातून त्या ठिकाणी आपण स्वभाव निश्चित करतो किंवा समोरच्याबद्दल ग्रह निश्चित करतो, पण तो पूर्वग्रह दूषित असू शकतो. पूर्वग्रह किती दूषित असतो याचं नमुना, याचं उदाहरण तुम्ही इथे व्यक्त केलं. मला बरं वाटलं, मला छान वाटलं. उत्तम अलक दोघींनाही जुळा मानाचा मानाचा मुजरा. आता आरजे जगदीश वळतोय कौटुंबिक सोहळ्याकडे, अलकच्या अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलककडे. अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात. गावात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळेच बालवयात त्याला त्याच्या आईला गमवावे लागले. आता मात्र त्याने त्याच गावात आपला दवाखाना चालू केला. अलककार शैलजा, जय हो जय हो जय हो. मानाचा मानाचा मुजरा, आपण जे भोगलंय ते कोणालाही भोगायला लागू नये. आपल्या वाट्याचे भोग दुसऱ्यांच्या वाट्याला जाऊ नयेत. केवढा उमदा, केवढा दमदार विचार. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, तुम्ही आता अलकमध्ये माहीर होत चाललात. दोघेही बरं का, मानाचा मुजरा तुमच्या अलकला. अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात. तो दुकानाच्या समोरील जागेत बूट पॉलिश करत असे. तशी त्याने परवानगी घेतली होती आणि दुकानदार नियमितपणे त्याच्याकडून भाडेही वसूल करत असे. आज मात्र दुकानदाराकडून दुकानदाराने त्याच्याकडून भाडे नाकारले. त्याने त्याच्याकडून पाटी पेन्सिल विकत घेतली होती. अलंकार महेंद्र, काय बोलू काय मी, म्हणजे माझ्याकडचे आता विशेषण, माझ्याकडच्या उपाध्या, माझ्याकडचे कौतुकाचे शब्द आता कमी होत चाललेत, इतके तुम्ही दोघं प्रगल्भ होत चाललेत, प्रौढत्व येत चालले तुमच्या अलकला, तुमची अलग जबरदस्त होत चालले. पाटी पेन्सिल याच्यावर एखादा छोटासा लघुपट निघू शकतो, इतकी तुमची अलग दमदार आहे. आणि खरंच त्या दुकानदाराने भाडं घेतलं नाही का, तो आता शिकतोय हे त्याला कळलं, म्हणून दुकानदाराला आणि शिकणाऱ्या त्या मुलाला, त्या बूट पॉलिशवाल्याला, दोघांनाही मानाचा मानाचा मुजरा. आता वळूया सिद्ध हस्त लेखिका, कथाकार, अलंकार सौ तेजश्री बोडके सातारा येथून लिहितात. अर्थात 1.5 ते 2 वर्षानंतर आत्तापर्यंत एकच अलग त्यांनी आपल्याला पाठवली आणि एक अलग मी घेतली नाही. ऐकूया अलंकार तेजश्री काय लिहितात. काय बाई या आजकालच्या मुली, सासू सासऱ्यांचं काहीच आदर नाही. ऑफिसातून संधी मिळाली की गेली लगेच ट्रेनिंगला, परवानगी नाही काही नाही. आपल्या आईची ही किरकिर ऐकून जयंत म्हणाला, अगं आई, चित्रा इंजिनियर आहे, मोठ्या कंपनीत सहकर्तृत्वावर नोकरी करते, तिला ही संधी चालून आली तेव्हाच मी म्हटलं हो पुढे. अगं या मुलींना स्वतःच्या माहेरी जाण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते, याचीच खंत वाटते ग मला. अलंकार तेजश्री, तेज आहे हो तुमच्या अलकमध्ये, स्त्री स्वातंत्र्याचं तेज आहे, स्त्री पुरुष समानतेचं तेज आहे, महिला सक्षमीकरणाचं तेज आहे आणि करुणा आहे, खंत आहे, स्त्रीच्या मनातली सल आहे. पण मला खात्री आहे ज्या घरामध्ये असा पुरुष आहे त्या घरातली स्त्री कधीच मागे पडणार नाही, कधीच एकटी होणार नाही. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलंकार तेजश्री यांच्या अलकमधल्या त्याला मानाचा मुद्रा देताना आर जे जगदीश प्रचंड सुखावलाय तो 3 तारखेच्या 4 तारखेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे. कोणी कविता लिहिल्या, कोणी उबदार दमदार प्रतिक्रिया लिहिल्या. अलंकार मनादे, अलक गुरु, अलक पंडित मनादे यांनी 51 रुपये देणगी पाठवली मला. कॅडबरी खा म्हणाले, खरंच आत्ताही मला हे सगळं आठवून माझा आवाज, माझ्या आवाजामध्ये एक प्रकारचा उमाळा दाटून आला आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलंकार मित्रांनो, तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. आनंदी राहा, आनंद लुटा. भेटू 18 ऑक्टोबर 2026 चालकमध्ये, तोपर्यंत विश्रांती घ्या.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: नमस्कार, शब्द करू मित्र हो आणि श्रोतू जन हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत आपल्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देणाऱ्या वाङ्मयीन मूल्य असलेल्या कार्यक्रमात पाने चालता चालता पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे. शब्दप्रभू मित्र हो आणि श्रोतूजन हो, आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026, पाने चालता चालता प्रयोग क्रमांक 27. शब्दप्रभू मित्र हो, आत्तापर्यंत 150 अधिक पुस्तकांचा परिचय पाने चालता चालता या कार्यक्रमातून करून देण्याचं भाग्य आरजे जगदीशला लाभलं. अर्थात माझे शब्दप्रभू मित्र या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये खंबीरपणे उभे आहेत. त्यांची या कलाकृती, त्यांची साहित्यकृती आरजे जगदीशपर्यंत पोचते, आणि म्हणूनच अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या 3 वर्षापासून आरजे जगदीश सादर करू शकला. महिन्याला एकदा पुस्तकांचा परिचय करून देण्याचा घाट पुणेरी आवाज 107.8 FM वर आपण घातला आहे, आणि याची चांगली परिणीती आपल्याला मिळत आहे. पुस्तकं काय देतात असा प्रश्न विचारूच नका. पुस्तकं त्यांचं सर्वस्व आपल्याला बहाल करतात. आपण पुस्तकाला नाममात्र मूल्य देत असतो, काही तर फुकट तिथे प्रकट असे करत असतात, पण पुस्तकं मात्र आपल्याला बरंच काही काही देत असतात. अशीच एक कलाकृती, साहित्यकृती आपल्यापर्यंत पाठवले शब्दप्रभू योगेश महेंद्र दवटे. राधिका हा गझल संग्रह त्याने आपल्यापर्यंत पाठवला आहे. अतिशय बोलकं मुखपृष्ठ, राधिका या नावाला साजेशी ती ललनाम, आणि आठवणींची बरसात प्रत्येक शेरात असं सुंदर त्या ठिकाणी वाक्य सुरुवातीलाच पेरलेलं आहे. मुखपृष्ठाकडून मलपृष्ठाकडे गेलं की नमस्कार, मी योगेश महेंद्र दवटे. तसा मी अजूनही स्वतःला गझलकार मानत नाही, फक्त मी जे माझ्या मनात साचलेलं आणि जे आलेले अनुभव आहेत ते गझलेत मांडण्याचा केलेला प्रयत्न. आपल्या मनातील भावना आपल्या माणसांना सांगायला त्यांच्याकडे वेळ असावा लागतो. हे सुदैवच ठरलं की जेव्हा मला गरज होती तेव्हा कोणाकडे वेळ नव्हता, दुसऱ्यांसाठी नेहमी उपलब्ध राहून स्वतःची किंमत कमी झालेल्याचा अनुभव आल्यानंतरच राधिका या गझल संग्रहाची सुरुवात झाली. वा, आणि त्यातलं पुढचं वाक्य सांगतो, राधिका हे नुसतं नाव नसून ती एक संज्ञा आहे, एक भावना आहे, निस्वार्थीपणाची, त्यागाची, प्रेम आपुलकीची. म्हणून मी लिहितो की राधिकेच्या घागरीवर नेम कृष्णाचे, राधिका नावात होते प्रेम कृष्णाचे. वा वा वा, शब्दप्रभू योगेश अप्रतिम, फारच सुंदर. मुखपृष्ठ बोलक, मुखपृष्ठाच्या आतली अर्पण पत्रिका जबरदस्त, आत त्या ठिकाणी राधिका गझल संग्रह, गझल नवाज भीमराव पांचाळ यांच्या निवासस्थानी जाऊन दिलेली ती सदिच्छा भेट, ते पुस्तकातलं आतलं पान, आणि मग त्या ठिकाणी अर्पण पत्रिका तर अतिशय सुंदर. जर कधी माझ्या मनाचे हाल झाले, सोसण्याला शब्द माझे ढाल झाले, पण जगाला या कुठे ठाऊक आहे, हाल माझ्या जीवनी जे काल झाले, हाल माझ्या जीवनी जे काल झाले. वा, खूप सुंदर. प्रथम आवृत्ती 1 जानेवारी 2025. सगळे कॉपीराईट सुरक्षित आहेत लेखकाकडे, गझलकाराकडे. प्रकाशक आहेत विद्या बुक डिस्ट्रीब्युटर्स. अक्षर जुळवणी केले रचना ट्राईप सेटर्स पुणे यांनी. मुद्रक आहेत गुरुराज प्रिंटर्स, आणि याची नाममात्र किंमत आहे 225 रुपये. मुखपृष्ठ स्वतः योगेश यांनी चितारलेलं आहे, रेखाटलेलं आहे, अप्रतिम आहे. अर्पण पत्रिका जबरदस्त आहे, मनोगत जबरदस्त आहे. मनोगतामध्ये शब्दप्रभू योगेश लिहितात, हल्ली प्रेम बोललं की सर्वांच्या ओठावर आपसूक येणारे 3 अक्षरी शब्द म्हणजे आय लव यू. कारण या पलीकडे प्रेम काय असते, कोणी कोणाला सांगितलंच नाही, आणि मग या जगाची प्रेमाची व्याख्या दिवसेंदिवस बदलत गेली. फक्त शारीरिक गरजांसाठी प्रेम हे फक्त एक माध्यम होऊन गेलं, मग प्रेमाची व्याख्या काय असावी. लोकांना प्रेम बोलल्यावर जिथे 3 अक्षरी आय लव यू दिसत होतं, तिथं मला प्रेम बोलल्यावर तीन अक्षरी राधिका हेच वाटायचं. राधिका हे फक्त नाव नाही, व्याख्या प्रेमाची, असं मी मगाशी म्हटलं ते या मनोगतामधूनच आपल्याला ब्लरवर म्हणजे मागच्या पृष्ठभागावर मागच्या पृष्ठावर दिसून येतं. राधिका हे माझ्या पहिल्याच पुस्तकाला ज्यांनी पाठराखण म्हणून शुभेच्छा दिली त्या गजलनवाज भीमराव पांचाळे सरांचे देखील विशेष आभार. तसंच मनाली बगाडे नेवासकर, त्याचबरोबर नितीन, हर्षदास, सचिन, कीर्ती या सगळ्यांना, संजय गुंजाळ, सिद्धेश लखमदे, दिनेश नायडू, दिलीप कारखानीस जे आता सध्या दिवंगत झाले, एके शेख या सगळ्यांना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रस्तावना देणाऱ्या शब्दप्रभू रोहिदास पोटे यांनाही तुम्ही धन्यवाद दिलेले आहात. प्रस्तावना अप्रतिम, अफलातून. आणि शब्दप्रभू रोहिदास पोटे यांची पुस्तकं मी आर जे जगदीशने स्वतः त्या ठिकाणी सादर केली आहेत याच कार्यक्रमात, त्याच्यामुळे सरांचं लेखन किती अप्रतिम असतं हे मला माहिती आहे. प्रस्तावनेमध्ये शब्दप्रभू रोहिदास पोटे लिहितात, राधिका विशुद्ध प्रेमाचा गझलोत्सव. वाह, खूप छान. मराठी मातीत माधव जुनियरने गझलेचे बीज पेरले. कविवर्य गझल सम्राट सुरेश भट यांनी या गझल या काव्य प्रकाराला मराठमुळे रूप देऊन ती मराठी बाजात मराठी साजात लिहिली व मराठीत गझलला समृद्ध केले. मध्ये मध्ये त्या ठिकाणी शब्दप्रभू रोहिदास यांनी राधिकाई प्रतिमा घेऊन आपल्या 70 गझलांमधून विशुद्ध प्रेमाचे विविध सप्तरंग त्यांनी चित्रित केले आहेत. त्यातून प्रीतीचा गंध आणि छंद एका वेगळ्या धुंदीत अभिव्यक्त केला आहे. शब्दप्रभू रोहिदास शब्दप्रभू योगेश यांच्या ओळी लिहितात, कालगर्दीमध्ये वेंधळी वाटली राधिकाही मला वेगळी वाटली. आणि गर्दीत हरवलेल्या राधिकाचं रूप फार छान पद्धतीने व्यक्त केलंय. प्रेयसी आणि प्रियकर यांच्यातील सूक्ष्म नात्यांचे, भावनांचे व स्पर्शाचे अनोखे दर्शन शब्दप्रभू योगेश घडवतात. ते असे, तुझ्या नाजूक स्पर्शाने उन्हाचे चांदणे झाले. प्रेम हे लोहचुंबकासारखे असते, त्यात आकर्षण असतेच असं म्हणताना काफिया व रदीप घेऊन जी गझल बांधले त्याच्याबद्दल शब्दप्रभू रोहिदास लिहितात, गुंतताना त्रास होतो वेगळा सोडताना त्रास होतो वेगळा. वा शब्दप्रभू रोहिदास, मी धन्य झालो तुमची ही प्रस्तावना ऐकून. स्नेहांकित गझलनवाज प्रिय भीमराव पांचाळे यांनी शुभेच्छा दिल्यात. ते लिहितात, काही दिवसांपूर्वी योगेश घरी आला होता. कवितेकडून गझल लेखनाकडे कसा वळला आहे सांगता सांगता एक रचना त्याने आपल्या छान आवाजात ऐकवली, डोळ्यात आसवांना देऊ नकोस थारा अंधारल्या दिशांना आहे तुझा सहारा. आणि गझलनवाज भीमराव सहज पुढे लिहितात, वाह क्या

तुझ्यापुढे प्रचंड झाड कोरले तमी इथे व पाकळीत कोंडणे तुझ्यापुढे मिळे नकार नेहमीच हा तुझा मिळे नकार नेहमीच हा तुझा तरी खुशाल मांडणे तुझ्यापुढे खुणावते कधी कधी मला तुझी सखी खुणावते कधी कधी मला तुझी सखी पुरे उगाच नाचणे तुझ्यापुढे पुरे उगाच नाचणे तुझ्यापुढे पुरे उगाच नाचणे तुझ्यापुढे वा शब्दप्रभू योगेश धन्य झालो आणि नक्कीच सगळेजणच तुमचे पुस्तक वाचतील तुमचे पुस्तक अनुभवतील याची खात्री आपण बाळगूया आणि वळूया पुढच्या साहित्यकृतीकडे शब्दप्रभू अनिल घोटकर सौस्मी आयुष्याचे रंग कथा लेख व कविता संग्रह मला हे पुस्तक हातात पडल्यानंतर मी त्वरित शब्दप्रभू अनिल यांना फोन केला संपर्क केला आणि म्हटलं 50+20 काय धम्माल मांडणी केलेत मुखपृष्ठ सुंदर 50 लेख कम कथा कम अनुभव आणि 20 कविता यांचा एकत्र संग्रह मग मी त्यांना विचारलं सौस्मी म्हणजे काय त्यावर ते म्हणाले माझ्या कुटुंबातील मुली नातवंड यांच्या नावातून त्या ठिकाणी अक्षरं घेतली आणि सौस्मी शब्द तयार केला शब्दप्रभू अनिल अप्रतिम असं मुखपृष्ठ आहे बोलकं मुखपृष्ठ आहे आकर्षक मुखपृष्ठ आहे ते जोडपं रिटायरमेंटनंतर मस्तपैकी बसलेलं आहे त्यांची मुलं तिकडे चटईवर बसले आहेत नातवंड खेळतात आणि रिटायर्ड लाईफ म्हणजे त्या ठिकाणी मस्त आश्वस्त असं जीवन ते जगतायत ते अनुभवतायत आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधून रिटायर झालेले शब्दप्रभू अनिल घोटकर 40 वर्ष सेवेदरम्यान आलेले त्यांना अनुभव आपल्या पुस्तकामध्ये लिहितात चितारतात आणि आमचं भाग्य आहे हे असं सुंदर सर्वांग सुंदर पुस्तक शब्दप्रभू अनिल घोटकर यांच्या वतीने पुणेरी आवाज 107.8 FM सादर करायला मिळालं हा केवळ मलपृष्ठावर शब्दप्रभू योगेश शब्दप्रभू अनिल लिहितात सौस्मी आयुष्याचा रंग हा कथा कवितांचा संग्रह नसून जीवनाकडे पाहण्याची एक संवेदनशील सकारात्मक दृष्टी देणारा अनुभवांचा खजिना आहे या पुस्तकातील कथा कविता मानवी जीवनातील नाती कुटुंब समाज प्रामाणिकपणा कर्तव्य अध्यात्म आणि नैतिक मूल्यांचे प्रभावी चित्रण करतात लेखक अनिल घोटकर यांनी आपल्या जीवनानुभवातून समाजातील विविध घटनांना बारकाईने टिपल्या असून साध्या ओघवत्या मराठीत मांडल्या आहेत त्यामुळे प्रत्येक कथा वाचकाला वेगळा आनंद देत नाही तर विचार करायला भाग पाडते आणि जीवन मूल्यांची जाणीव करून देते वा शब्दप्रभू अनिल खूपच छान आणि मग पुस्तक चाळताना त्या ठिकाणी सहज असं दिसलं की पुस्तकामध्ये दमडीपासून ते अगदी त्या ठिकाणी समान नागरी कायदा व्हावा की नाही व्हावा याद ना जाए बीते दिनो की प्रामाणिक ग्राहक संगणकीकरण ज्येष्ठ व्यक्ती कौटुंबिक समस्या की समाधान यासारखे वेगवेगळे लेख तर कवितांमध्ये संत लळा विठ्ठलाचा हट्टाच्या छटा व्यथा वारकऱ्यांची दडू नकोस रे पावसा मागणे विठ्ठलासारख्या यासारख्या दर्जेदार कविता आणि अशा प्रकारचा सौस्मी आयुष्याचे रंग कथा कम कविता कम लेखक कम मजकूर कम त्या ठिकाणी अनुभव पुस्तकचे सर्व हक्क लेखकाच्या शब्दप्रभू अनिल घोटकर यांच्या स्वाधीन आहेत प्रकाशन केलेलं आहे अनिल घोटकर यांनीच संपादन केलेलं आहे म्हणजे संपादक आहेत कृतिका गुर्जर शुद्धलेखन मुद्रित शोधन सगळं घरून केलेलं आहे आणि स्वयंप्रकाशन असं त्यांनी लिहिलं आहे याचं मूल्य फक्त 200 रुपये आहे अनुभव घेण्यासाठी वाचा जसं याला मस्तपैकी मनोगत त्यांनी लिहिलं आहे 40 वर्षाची सेवा आणि मग माझ्या प्रिय बँकेने मला अनेक ठिकाणी महत्त्वाच्या उद्यावर काम करण्याची संधी दिली त्यामुळे जीवनात उपयोगी पडतील असे बहुमोल अनुभव मिळाले त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राचं मी सदैव ऋणी राहीन सौरभ मिनल ऋतिका आणि आस्वाद यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा आग्रह केला व ते तयार करण्यात परिश्रम घेतले तसेच माझे लाडके नातू सौमित सस्मित आर्विक सौस्मी आयुष्याचे सौमित सस्मित आर्विक हे माझे टॉनिक आहेत खरंच आहे टॉनिकच असतात ही मुलं आपल्यासाठी आणि या सगळ्यांना आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या चरणी प्रार्थना करून शब्दप्रभू अनिल यांनी आपलं मनोगत पूर्ण केलं आहे शुभेच्छा दिल्या जयश्री घोटकर यांनी तुमच्या लेखणीतून

साकारलेले पुस्तक हाती घेताना मन अभिमानाने आणि आनंदाने भरून येते असे ते लिहितात. मिनल सौरभ सौमित सस्मित शब्दप्रभू प्रिय बाबा 70व्या वाढदिवसानिमित्त तुमचे खूप खूप अभिनंदन आणि साष्टांग नमस्कार. आजचा दिवस आमच्यासाठी दुहेरी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे आणि सौस्मी आयुष्याचे रंग आणि 70 वर्ष हा दुहेरी आनंद तुम्ही आम्हाला दिलात. ऋतिका आस्वाद आर्विक गुर्जर लिहितात, बाबा 70व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर या खास दिवशी तुम्हाला काहीतरी सुंदर भेट द्यावी अशी आमची मनापासून इच्छा होती, पण तुम्ही आपल्या लेखणीतून आम्हाला भेट दिलीत. आता मी जास्त काही बोलू शकत नाही, पण झाले जगून ही कविता त्या ठिकाणी मला सादर करावीशी वाटते. झाले जगून खडतर नाते तुझ्या अगोदर, प्रेमात वाट सुंदर मिळते तुझ्या बरोबर. उल्का जळून भरभर पडल्या मनात तेव्हा, माझे खचून मी पण झाले मनी सरोवर. हृदयात प्रेम मणभर होते तरी कळे ना, केव्हा मिळेल कणभर जागा मनी खरोखर. जागा मनात पळभर देतेस तूच तेव्हा, डोळे मिटून क्षणभर घेतो जगून तोवर. झाली असेल तळमळ हृदय किती तरी मी, कोरून कागदावर करतो खुशाल सादर. कोरून कागदावर करतो खुशाल सादर शब्दप्रभू अनिल. शब्दप्रभू योगेश यांची ही कविता मला इथे मुद्दाम म्हणाविषयी वाटली, कारण त्या कवितेमध्ये एक वेगळा अर्थ आहे. तुमच्याही कविता मस्त आहेत, तुमच्याही कविता छान आहेत, आणि त्या कविता मला पुन्हा कधीतरी सादर करण्याची संधी मिळेल. तुर्तास सौस्मी आयुष्याचे रंग आणि राधिका या दोन्ही पुस्तकांचं विवेचन इथे थांबवतो. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा.

0: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक। पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: शब्द प्रभु मित्र हो आणि श्रोतु जन हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM। तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत आपल्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतीची ओळख करून देणाऱ्या वाङ्मयीन मूल्य असलेल्या कार्यक्रमात पाने चालता चालता, पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्द प्रभू मित्र हो, आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 आणि पाने चालता चालता प्रयोग क्रमांक 27। शब्द प्रभू मित्र हो, खरंच एकापेक्षा एक दर्जेदार पुस्तकं या कार्यक्रमामध्ये पाने चालता चालतामध्ये सादर झाली आणि सगळ्याच शब्दप्रभूंनी आपापल्या वकुबाप्रमाणे उत्तम लेखन केलं आहे। आजही आत्ताच्या आधीच्या भागात आपण शब्दप्रभू योगेश यांचे राधिका आणि शब्दप्रभू अनिल यांचे सौस्मी आयुष्याचे रंग कथा लेख कविता संग्रह ही दोन पुस्तकं आरजे जगदीशने तुमच्यासमोर परिचयात्मक त्याचा आलेख मांडला, ओळख करून दिली। शब्दप्रभू अनिल यांच्या सौस्मी आयुष्याचे रंगमधील एक कविता मी सादर करतो आणि मग पुढे वळतो संत। संतांचे जाणा लक्षण तिथे न दिसे मी पण, रागद्वेष मोहमाया न स्पर्श करे ती काया। सदा ईश्वर अध्यात्माची कास, ईश्वर भक्ती हाच ध्यास। सदैव ईश्वराचे गुणगान, नश्वर देहाचे नसे भान। एता कुणी दुःखी कष्टी, निश्चित होते कृपादृष्टी। नसे आस धनाची दानाची, वाट दावी जना सन्मार्गाची। संत संगतीची काय वर्णू महती, जनी पापबुद्धी मुळीच न राहती। साधन्याला या जन्मांमध्ये उन्नती, सेवा करावी संताची असो संगती। केवळ करण्या विश्वाचे कल्याण, नरदेही प्रकटले कित्येक नारायण। नका करू कदापि संतांचा अव्हेर, विश्वाची सारी संकटे होतील दूर। सौस्मी आयुष्याचे रंग त्याचा वेगळाच आहे बरं का ढंग। शब्दप्रभू अनिल, खूप खूप अभिनंदन। आता आरजे जगदीश वळतोय पुढच्या कविता संग्रहाकडे। शब्दप्रभू सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख, रूपस्पंदन ही त्यांची साहित्यकृती। शब्दप्रभू रूपमती मुखपृष्ठ विलोभनीय आहे, आकर्षक आहे, सुंदर आहे ती ललना। मस्तपैकी आनंदाने आकाशाकडे पाहत बसले, पक्षी विहार करतायत, निरभ्र असं वातावरण आहे। ती सज्जामध्ये कदाचित उभी आहे, म्हणजे गॅलरीमध्ये कदाचित उभी आहे, हिरवीगार साडी नेसून आणि गजरा त्या ठिकाणी माळून खूप सुंदर असं मुखपृष्ठ चितारलेलं आहे। आणि मग मागच्या म्हणजेच मलपृष्ठाकडे गेल्यानंतर रूपस्पंदन, ऋणानुबंध स्पंदनाचे मृदू संगीत आयुष्याचे, जणू रंगी विरंगी इंद्रधनू रूप खुलवी जीवनाचे। वा वा, शब्दपर रूपमती जबरदस्त। आणि मग शब्दप्रभू संगीता राजेश राजपूत सारा कल्याण ठाणे येथून ज्या शिक्षिका आहेत, लेखिका आहेत, समीक्षका आहेत, त्या लिहितात रूपस्पंदन हा कविता संग्रह माझी जीवलग मैत्रीण कवयित्री सन्माननीय शब्दप्रभू सौ रूपमती देशमुख यांच्या संवेदनशील मनाचा आणि प्रगल्भ अनुभूतींचा सुंदर आविष्कार आहे। जीवनातील विविध रंग, नात्यांचे सूक्ष्म पदर, भक्ती, प्रेम, आनंद आणि वेदनेची हलकीची झुळूक हे सर्व या कवितांमधून सहजपणे जाणवते। रूपमती ताईंच्या अर्थगर्भ शब्दांची श्रीमंती आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दातून जणू साक्षात सरस्वतीचा सुवास दरवळतो। शब्दप्रभू संगीता, तुमच्या या ब्लॉगमधून, तुमच्या लेखनातून सुद्धा सरस्वतीचा सुगंध दरवळतो आहे आणि माता आपल्या घरोघरी, आपल्या सभोवताली विराजमान झालेली आहे। महिला सक्षमीकरणाचं शस्त्र साधन तिने हाती धरलेलं आहे। खूपच छान शब्दप्रभू संगीता, पूर्ण वाचून पाहायची इच्छा होती पण वेळेअभावी आपण पुढे वळूया। मुखपृष्ठानंतर पुस्तकाच्या अंतरंगाकडे वळल्यानंतर पहिलं पान दिसतं, ते म्हणजे प्रणाली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे। शब्दप्रभू रूपमती यांचं रूपस्पंदन, पुस्तकाच्या नावातही आणि शब्दप्रभूंच्या नावातही रूप आहेच. प्रणाली प्रकाशनने मुद्रक अक्षरजुळणी केले श्यामला पंडित यांनी, दीपक मोरे यांनी. मुखपृष्ठ जे मी म्हटलं सुंदर आहे, आखीव रेखीव आहे, ते अर्थातच प्रणाली रामचंद्र पंडित यांनी ते चितारलेलं आहे, रेखाटलेलं आहे. 9 फेब्रुवारी 2026 याची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. याचे मूल्य फक्त 225 आहे आणि विशेष म्हणजे यासाठी ISBN क्रमांक मिळालेला आहे. अर्पण पत्रिकेमध्ये ते म्हणतात, म्हणजे जेव्हा मी शब्दप्रभू रूपमतींचा फोटो पाहिला त्यावेळी मी त्यांना विचारलं, न राहून आपण राजकारणात आहात का? तर ते म्हणाले, नाही, पण माझे सासरे स्वर्गीय कैलासवासी श्री चांगोजीराव देशमुख माजी आमदार यांच्या पवित्र स्मृतीस हे लेखन आहे. छबी रूपमतींची अगदी पुढाऱ्यासारखी आहे. तुम्ही उभं राहायला काही हरकत नाही, नक्कीच निवडून याल. अर्पण पत्रिकेमध्ये ते म्हणतात, थोरांचे आशीर्वाद नम्रतेने घ्यावे, संस्कार आदर्श वागण्यात दिसावे. पुढे लिहितात, आयुष्याच्या वाटेवर चालताना ज्यांनी विचारांची उंची सदैव उच्च ठेवली आणि साधेपणा व प्रामाणिकपणा आयुष्यभर जपला, असे माझे सासरे स्वर्गीय कैलासवासी श्री चांगोजीराव देशमुख माजी आमदार यांच्या पवित्र स्मृतीस हे लेखन कृतज्ञतापूर्वक अर्पण. मनोगत जबरदस्त आहे. आशीर्वाद सरस्वती सर्वा शब्दरूपी देते, कल्पनेची ज्ञान ज्योत हृदयात पाजळते. सुहृद वाचक हो, हा माझा पहिला काव्यसंग्रह आपल्या हाती देताना माझे मन अत्यंत प्रसन्न झाले आणि मग जबरदस्त अशी म्हणजे उल्लेख करावा अशी आहे. हे मनोगत शब्दप्रभू रूपमती यांनी आकलूजून आई पप्पा दोन्ही परिवारातील समस्त माने देशमुख परिवार, कदम इनामदार परिवार, शरदचंद्र काकडे साहेब, दादासाहेब, आदरणीय कैलासवासी डॉक्टर निलांबरीताई गानू, आदरणीय विजयाताई पाटील, विकासदादा पालवे, संगीतताई राजपूत, विलास बाबर सर यांना सगळ्यांना, त्याचबरोबर पतिदेव चिरंजीव कन्या या सगळ्यांना शब्दप्रभू रूपमती यांनी मनोगतामध्ये धन्यवाद दिले आहेत. आणि प्रस्तावना जी मी आत्ता म्हटलं तसं, शब्दप्रभू प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख यांनी अप्रतिम लिहिले. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. प्रस्तावना वाचल्यानंतर पुढे पूर्ण कविता वाचाव्याच लागतील असा अर्थ आहे. ते लिहितात, कविता वाचताना जाणवतं कवयित्री हळव्या मनाची आहे. हे हळवं मन व्यक्त करताना कवयित्री म्हणतात, सुखदुःख जीवनात तुझ्या सवे झेलायचे, ऋणानुबंधाचे खेळ सोबतीने खेळायचे. तर कवयित्रीची तळमळ दिसून येते. प्राप्त परिस्थितीकडे पाहून कवयित्री म्हणते, नाही किंमत राहिली माणसाला माणसाची, माती मोल नाती झाली जाण नाही आसवांची. यालाच तर माणूस पण म्हणतात. आणि ती प्रगल्भता कवयित्रीकडे असल्याचे जाणवते असे शब्दप्रभू प्रस्तावनेमध्ये प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख लिहितात. शुभेच्छा दिल्यात ज्या मला आदर होता, ज्यांच्याबद्दल आदर्शस्थानी होत्या, गुरुस्थानी होत्या, ज्या आता आपल्यात नाही आहेत, त्या शब्दप्रभू कैलासवासी डॉक्टर निलांबरी गानू. त्या लिहितात, जीवाभावाच्या मैत्रीचं नाव म्हणजेच स्वरूपमती ताई देशमुख. त्यांच्या काव्यसंग्रहाच्या निर्मितीच्या प्रसंगी आभाळभर शुभेच्छांसह मनोगत व्यक्त करताना मला आनंद होत आहे. स्वतःमध्ये दडलेलं चैतन्य आणि संवेदना शोधून त्यांना शब्दरूप देण्याची कला रूपमती ताईंकडे आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेतून हे चैतन्य प्रत्ययाला येते. शब्दप्रभू निलांबरी, तुमचे शब्द वाचून, तुमचे शब्द ऐकून मला गहिवर आला. कवयित्री शब्दप्रभू सौ विजया पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. त्या लिहितात, प्रतिभेचा अनुभव संपन्न कलश रूपस्पंदन रूपात जनलोकास सुपूर्द केला आहे. वा. आणि त्या पुढे म्हणतात, हे वाचताना त्यांच्या मृदू मवाळ स्वभावाबरोबर साक्षात कुसुमाग्रज आठवतात. त्यांच्या संपन्न प्रतिभेचं मला विशेष कौतुक आहे. त्यांचा भावसुगंध रूपस्पंदन रूपात विश्वविख्यात व्हावा ही मनोकामना. त्याचबरोबर शब्दप्रभू विकास उत्तम पालवे यांनीही त्या ठिकाणी देवाच्या आळंदी होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ते लिहितात, या सर्व कवितांमध्ये कवयित्रीची भावनात्मक प्रगल्भता, विषय वैविध्य आणि भाषेवरील पकड स्पष्टपणे दिसून येते. प्रत्येक कविता स्वतंत्र असली तरी जीवनमूल्यांचा एक समान धागा त्यांना जोडतो. शब्दप्रभू विलास बाबर शुभेच्छांमध्ये लिहितात, 500 अधिक सन्मानपत्रे, 50 अधिक पारितोषिके आणि काव्यरत्न, काव्यभूषण, नारीशक्ती, काव्यसम्राज्ञी, साहित्यस्नेही, साहित्यभूषण तसेच अहिल्यरत्न पुरस्कार हे सारे आपल्या साहित्य साधनेचे फलित आहे. आणि याच्यामध्ये 81 कविता आहेत. सुरुवातीचीच कविता बघा, गजानन गणराया. तूच करता तूच त्राता, तुझं नमन मोरया, द्यावा माझा आशीर्वाद गजानन गणराया. खरं म्हणजे संपूर्ण काव्यसंग्रह वाचून दाखवावी अशी माझी इच्छा होती, पण आपल्याला पुढच्या कलाकृतीकडे वळायचं आहे. आणि आर्य जगदीश वळतोय शब्दप्रभू कवी प्राध्यापक श्री मुक्तेश्वर विठ्ठलराव मुळे यांच्या काळजाचा झुंबर या काव्यसंग्रहाकडे. आणि काळजाचं झुंबर हा काव्यसंग्रह भावनांच्या प्रकाशने उजळले एक अंतर्मन असं मुखपृष्ठावर, काय सुंदर मुखपृष्ठ आहे, आकर्षक आहे, बोलक आहे, मनोवेदक आहे, मनामध्ये अगदी पार खोलापर्यंत जाऊन रुतून बसेल असं आहे. आणि मला काव्यसंग्रहाचं नाव प्रचंड आवडलं, काळजाचं झुंबर. काळजाचं झुंबर असू शकतं शब्दप्रभू मुक्तेश्वर, मला थेट मुक्तेश्वरांची आठवण झाली. आणि मलपृष्ठावर शब्दप्रभू मुक्तेश्वर लिहितात, सस्नेह नमस्कार. प्रतिभेच्या प्रांगणात शब्ददेवतेने बहाल केलेली सृजनशीलता आणि त्यातून मिळालेला नवनिर्मितीचा आनंद आज द्विगुणित होत आहे. एखाद्या झुंबराचे स्फटिकरूपी लोलक त्याच्या विविध पैलूतून विविध रंगछटा प्रकाशमान करीत असतात. त्याचप्रमाणे कवीच्या खोल काळजातून पाझरलेल्या विविध भावनासुद्धा लोलकासमान शब्दांच्या पैलूतून आपल्या काव्यरंगाने साहित्याचे दालन सुशोभित करत असतात. मलाही वाटतं माझा काव्यसंग्रह म्हणजे जणू माझं काळजाचं झुंबरच आहे. अत्यंत नैसर्गिकरित्या मनातून पाझरलेल्या भावनांनी साकारलेलं हे काळजांचं झुंबर साहित्य रसिकांना विनम्रपणे समर्पित करत आहे. शब्द प्रभू मुक्तेश्वर, जिथे विनम्रता आहे ना तिथे यश नक्कीच आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन त्या ठिकाणी केलेलं आहे KA समूह प्रकाशन इंटरनॅशनल पब्लिकेशन यांनी त्या ठिकाणी प्रकाशित करून याची पहिली आवृत्ती 30 मे 2026 साहित्य क्षेत्रामध्ये आणलेली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कॉपीराईट त्यांच्याकडे आहे, शब्दप्रभू मुक्तेश्वरांकडे, त्याच्यामुळे यातला कोणताही भाग तुम्ही देऊ शकत नाही, छापू शकत नाही. आणि याचं मूल्य अवघ 199 रुपये. शब्दप्रभू मुक्तेश्वर यांच्या काळजाचं झुंबर या काव्यसंग्रहाला जबरदस्त प्रतिभा मिळाले, प्रस्तावना मिळाले. मी ज्यांचा चाहता आहे आणि जे त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करतात, आणि आमात्य पंत यांच्या त्या ठिकाणी रामचंद्र पंत आमात्य यांच्यावर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर कार्यक्रम करतात आणि सतत त्या ठिकाणी लिहित असतात, असे आमचे प्रेरणास्थान आदर सत्कार मूर्ती डॉक्टर शब्दप्रभू शिवाजी नारायणराव शिंदे, सोलापूर जिल्हा मराठी भाषा समिती, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, सचिव स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन, बरंच काय काय असलेल्या शब्दप्रभू यांनी आपल्यालाही दिलेली प्रस्तावना जी आहे, ते म्हणतात, मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला भावविश्वाचा सर्वांग सुंदर आविष्कार म्हणजे काळजाचं झुंबर. काय लिहितात बघा, काळजाचं झुंबर या कविता संग्रहात 59 कविता आहेत. खरं आहे, या सर्व कविता विविधरंगी आहेत. यातील विषयाची मानवी जीवनाला व्यापक अर्थाने उजागर करतात. त्यावेळी सामान्य परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या माणसाच्या व्यथा, वेदना, दारिद्र्य, दुःख, संघर्ष, चढउतार चित्रण करणाऱ्या सर्वस्पर्श कविता शब्दप्रभू मुक्तेश्वर मुळे सरांनी रचलेल्या आहेत. शब्दप्रभू शिवाजी, तुम्ही दिलेली प्रस्तावना म्हणजे आमच्यासाठी सत्यज्ञानाचा प्रसादच आहे. आणि खरंच खूप छान आहे. काव्यप्रवासाबद्दल शब्दप्रभू मुक्तेश्वर लिहितात, मी लिहायला लागलो, महाविद्यालयीन जीवनात आवड म्हणून कविता रचण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा आपल्या कविता इतरांना आवडतात हे लक्षात आले तेव्हापासून वेगवेगळ्या विषयावर मी कविता लिहित राहिलो. माझ्या काव्यलेखनाच्या प्रवासात सर्व कुटुंबीय मित्रपरिवार, सहकारी प्राध्यापक सोलापूरमधील सध्याचे कविवर्य साहित्यिक सगळ्यांनाच, आणि शब्दप्रभू शिवाजीराव शिंदे, सागर गुडमेराव, डॉक्टर सागर या सगळ्यांना त्यांनी धन्यवाद दिलेत. 60 कविता आहेत आणि 60 कवितेतली पहिलीच कविता मी त्या ठिकाणी घेतली आणि मला वाटतं ही सादर व्हायला हवी. आषाढी, बघ तुझ्या नामाचा जयघोष कसा चालला, नामी रंगला वार करी जणू पांडुरंग जागला. तुझ्या भेटीची आस हाच प्रत्येकाचा ध्यास, ऊन पाऊस झेलला वारी मोक्षाचा प्रवास. ओठावरी नाम तुझे हात झाले रे चिपळ्या अभंगाच्या संग होती मन भावना मोकळ्या देह झाला रे पताका वगे दुमदुमले विश्व मन धावले रिंगणी जणू माऊलीचे अश्व अंगी कस्तुरीचा गंध कपाई चंदनाचा टिळा गळा तुळशीच्या माळा वाट पाहत सावळा जमला वैष्णवांचा मेळा झाली पंढरी गोकुळ रूप पाहण्या लोचनी मन झाले रे व्याकुळ नामाचो का तुका अवघी संतांची संगत ज्ञान याची ज्ञानेश्वरी झाली ज्ञानाची पंगत तहान भूक हरली सारी झाले चंद्रभागा स्नान तुझ्या पायाशी वाहता तिला गंगेचा रे मान आज सण आषाढीचा डोळा साठवले रूप दिंडी पोचली देहाची विठ्ठल झाला आत्मरूप शब्द प्रभू मुक्तेश्वर धन्य झालो तुमचा हा काव्य संग्रह वाचून मन आनंदाचं देणं लागतं असं वाटायला लागलं कुठेही जाऊ नका एकत्र पुणेरी आवाज आनंदी राहा आनंद लुटा धन्य

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा।